ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे. अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भक्तिरसांच्या अनेक रसांपैकी आपण नेहमीच श्रवण, कीर्तन, स्मरण आणि प्रार्थना करत असतो. मंडळी, आमच्या भक्तिधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ईश्वर भक्तीचं श्रवण करूयात. ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक

0: अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 253 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16.
1: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो आणि श्रोतेहो, खरं तर आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा तेरणाच्या परिसरातून जे व्यक्तिमत्व घडून पुढे जातात, संघर्ष करतात, यशस्वी होतात आणि त्यांचा हा जो जीवन प्रवास असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. आणि म्हणूनच आपण तेरणीची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अशा सर्व व्यक्तिमत्वांचा इंटरव्ह्यू करत असतो, त्यांच्या मुलाखती घेत असतो, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेत असतो. आजही आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांना. त्यांचा खरं तर म्हणजे परिचय खूप मोठा आहे, कारण त्यांचं व्यक्तिमत्व पण तसं आहे आणि आपण जाणून घेणार आहोत. पण सर्वात प्रथम तर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आज सर आहे, तर तिथून आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊयात. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 1994 दरम्यान ते प्राध्यापक होते मेकॅनिकल डिपार्टमेंटचे. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर इथे, म्हणजे त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये, MIT कॉलेज इथे 17 वर्ष त्यांनी त्यांची सेवा दिली. त्यामध्ये ते प्राचार्य म्हणून पण राहिलेले होते आणि त्यानंतर पुन्हा ते नाशिक इथे गेले. संदीप विद्यापीठाचे ते प्र कुलगुरू म्हणून कार्यरत राहिले आणि त्यानंतर पुन्हा चांदवड इथे गेले आणि त्या ठिकाणी आता इंजिनिअरिंग कॉलेजचे ते प्राचार्य आहेत, तसेच संस्थेचे तांत्रिक सल्लागार आहेत. याशिवाय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये अकॅडमिक तसेच मॅनेजमेंट काउन्सिलवर अनेकदा ते कार्यरत राहिलेले आहेत. तेव्हा आपण त्यांचा हा सर्व जो प्रवास आहे तो पण जाणून घेणार आहोत आणि एकूणच अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्य कसं असणार आहे ते आपल्याला त्यांच्या या वक्तव्यातून सुद्धा कळणार आहे. प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमारजी तातेड, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
2: धन्यवाद
1: सर. जसं की सगळ्यात अगोदर तर आम्हाला एक खूप असं एक म्हणजे एक फिलिंग आहे की आपण तेरणाचे प्राध्यापक राहिलेला आहात आणि आपला प्रवास जो आहे तो तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुरू झालेला आहे. तर 1994 आपण पहिल्यांदा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात येतात की अगोदर आलं?
2: मी 1986 इंजिनिअरिंग पासआउट झालो आणि त्याच्यानंतर साधारणतः 3.5 वर्ष बजाजमध्ये काम केलं. पण वडील शिक्षक असल्यामुळं
1: तो शिक्षकी पेशा
2: वारसा हक्काने आला आणि मग मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 जानेवारी 1990 मध्ये रुजू झालो. खरं तर मला या संस्थेचा आभार मानलं पाहिजे की या संस्थेने मला माझ्या शिक्षकी पेशाची सुरुवात करण्याची संधी दिली आणि जी काही माझी शिक्षकी पेशाची जडणघडण आहेत त्याची मुळं जर शोधली तर ती या संस्थेमध्ये सापडतील. 1990 सुरू केलेलं 1994 अतिशय चांगलं काम करण्याची संधी मला या संस्थेमध्ये मिळाली. म्हणजे त्या काळामध्ये वर्कशॉप सुपरिटेंडंट आणि वर्कशॉपमध्ये पूर्णपणे सगळ्या प्रकारची शिस्त लावणे, DSR तयार करणे, त्याचं सगळं हे मटेरियल रेकॉर्ड तयार करणे, हे सगळं काम जे आहे करण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर परीक्षा घेण्याची जी सिस्टम मला वाटतं 1991 जी लागली ती कदाचित आज 2024 मध्येही तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये चालू आहे.
1: म्हणजे

0: घेण्याची संकल्पना तुमची?
1: परीक्षा घेण्या, परीक्षा घेणे विद्यापीठाचं काम होतं, पण परीक्षा घेताना ती कंडक्ट करण्यासाठी त्याचे पेपर्स कसे पॅक करावे, त्याच्या पिशवीवरती काय लिहावं, कसं असावं, कुठं कसं कसावं, असं स्टँडर्डायझेशन करण्याचा जो प्रयत्न मला करण्याचं जमलं, माझ्या सहकाऱ्यांसोबतच जमलं ते का, आणि त्याच्यामुळं तीच सिस्टम आजही या महाविद्यालयामध्ये चालू आहे. म्हणजे सांगायला हरकत नाही की 1993 असेल आणि त्या काळामध्ये त्या वेळचे विद्यापीठाचे, मराठवाडा विद्यापीठ त्या काळचं आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, कुलगुरू त्यावेळेचे कुलगुरू डॉक्टर व्ही बी घुगे जे होते ते इथं आले, त्यांनी ही परीक्षा पद्धती बघितली कशी कंडक्ट करतात आणि याचा जाणीवपूर्वक उल्लेख त्यांनी विद्यापीठातल्या एका शिक्षकाच्या मीटिंगमध्ये केला की परीक्षा कशी घ्यावी याचं जर आदर्श उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबादे जाऊन परीक्षा जरूर पहा.
0: बरोबर.
1: खरं तर ही संधी जी मला या महाविद्यालयाने दिली त्याबद्दल या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचं आणि त्यांचं मनापासून आभारच मानलं पाहिजे.
0: बरोबर. बरोबर.
1: अशा पद्धतीने 4 वर्ष आणि शिकवण्यामध्ये त्या काळामध्ये अतिशय आनंदाचा प्रसंग होता, अतिशय चांगले शिक्षक होते आणि विद्यार्थी अतिशय चांगले होते आणि त्याच्यामुळं शिकवण्यामध्ये जो गोडी निर्माण झाली ती गोडीच मला आयुष्यामध्ये चांगला शिक्षक बनण्याची संधी जी काही मिळाली ती या महाविद्यालयातून मिळाली. आणि म्हणजे विद्यार्थी नेहमी आमच्या मागं असायचे सगळे, आणि हेड ऑफ डिपार्टमेंट असतील, त्यावेळचे प्राचार्य असतील, या सर्वांनी आम्हाला घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि
0: बरोबर सर, आता जसं की तुम्ही म्हणतायत 1990 साली तुम्ही प्राध्यापक म्हणून या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षकी पेशाला खऱ्या अर्थानं तुम्ही सुरुवात केली. 34 वर्षाचा कालावधी जवळपास लोटलेला आहे, आपल्याकडे समृद्ध अनुभव आहे. म्हणजे आजच्या AI आणि DS जमान्यामध्ये, मेटावर्सच्या जमान्यामध्ये खरंच एज्युकेशन पद्धती किती म्हणजे बदललेली आहे किंवा त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे हा तर खूप वेगळा विषय आहे, पण तरीसुद्धा एक आपली स्वतःची जर्नी म्हणून जर आपण पाहायला गेलं तर आपण मग संभाजीनगरला पोहोचला, तिथं MIT कॉलेज जॉईन केलं, हे नेमकं कसं घडलं ते पण सांगा.
1: मला त्या काळामध्ये मी BE होतो आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं. पोस्ट ग्रॅज्युएशनची फॅसिलिटी जवळपास अवेलेबल नव्हती आणि त्याच्यामुळं संभाजीनगरला मी पोहोचलो आणि संभाजीनगरमध्ये MIT माझ्या सेकंड इनिंगची सुरुवात केली आणि साधारणतः 17 वर्ष त्याच याच्यामध्ये मी माझं PG कम्प्लीट केलं, त्याच्यानंतर PhDही त्याच फेजमध्ये कम्प्लीट केली आणि त्याच महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. आणि ते काम करता करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचा, मेकॅनिकलच्या अभ्यास मंडळाचा सदस्य, त्याचा चेअरमन, नंतर अकॅडमिक काउन्सिलचा मेंबर, मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर, अर्न अँड लर्न स्कीमचं चेअरमन, अशा वेगवेगळ्या पदांवरती काम करण्याची संधी मिळाली. आणि ही संधी मिळताना जे माझ्या आजूबाजूला जे सगळे प्रशासकीय अधिकारी होते, कुलगुरू होते त्या काळचे, MIT संस्थाचालक होते, या सर्वांनी माझ्या ज्या व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि हे करत असताना मी शिक्षकी पेशा काही सोडला नाही. म्हणजे मी जरी सगळ्या ह्याच्यावरती होतो पदावरती, तरीही मी पिरियड घेतल्याशिवाय, लेक्चर घेतल्याशिवाय
0: कधीही
1: मला समाधान जाणवलंच नाही. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं, म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहे की या जगामध्ये अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग शिवाय दुसरं काही घडतच नाही. जे काही घडतं ते सगळं इंजिनिअरिंगच आहे आणि त्याच्यामुळं हे आता जे आपणही बोलतो आहोत हे साऊंड इंजिनिअरिंगच आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आवाज जो आहे तो इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच नाही, आणि त्याच्यामुळं इंजिनिअरिंग हे इतकं व्यापक फील्ड आहे की कदाचित एक जन्म काय हजारो जन्म सुद्धा पुरणार नाहीत. आणि त्याच्यामुळं आणि योगायोग असा आहे की आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे टेक्नॉलॉजीचं जे विकसित झाली याच्यामध्ये आम्हाला सगळं बघता आलं आणि अनुभवता आलं हे सगळं. त्याच्यामुळं आम्ही खूप नशीबवानच आहोत असं म्हणायला हरकत नाही.
0: मी पण नेहमी म्हणतो की सुईपासून ते स्पेस रॉकेटपर्यंत आणि एक विटाचं बांधकाम करण्यापासून तो डॉक्टर जो ऑपरेशन करते तिथपर्यंत इंजिनिअरिंगच्या शिवाय तर हे होऊ शकणार नाही. पण सर, जसं आता आपण पाहतोय, मी अजून एक सरांची ओळख करून द्यायची विसरली की सर हे मूळतः राहणारे बार्शीचे आहेत, त्यांचे वडील शिक्षक होते, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण हे MIT इंजिनिअरिंग कॉलेजचा खरं तर 17 वर्षाचा तो पण अनुभव आहे, आपण विद्यापीठात कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या स्तरावर कार्य केलं किंवा नेमकं काय हे पण आपण थोडंसं पुढच्या ह्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. पण आता थोडंसं तुमच्या पुढच्या जर्नीकडे जाऊयात की संदीप विद्यापीठाचे आपण प्र कुलगुरू झालात नाशिक इथे, मग आता हे खरं तर त्याच्या पुढचा टप्पा आहे म्हणजे प्राध्यापक, प्राचार्य होणं आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रकुलगुरू होणं, तर हे नेमकं काय असतं आणि प्रकुलगुरूंचं कार्य कसं असतं ते एक सांग.
1: MIT औरंगाबादमध्ये काम करत असतानाच संदीप फाउंडेशन नाशिक इथून मला विचारणा झाली आणि नुकतंच त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने स्वयंअर्थसाहित विद्यापीठ ज्याला सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी म्हणतो अशासाठीची परवानगीचा GR काढला होता आणि मग असं विद्यापीठ तयार करायचं का अशी संकल्पना त्या व्यवस्थापनाने मांडली आणि त्या मला विद्यापीठात काम करण्याचा अनुभव असल्यामुळं मला ही संधी वाटली की असं विद्यापीठ आपण बनवू शकतो आणि संदीप विद्यापीठ बनवण्यामध्ये ते एक म्हणजे त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून ते विद्यापीठ ऍक्च्युअल अस्तित्वात आणण्यापर्यंतची जी काही संधी मला मिळाली काम करण्याची त्या ती संधी खरंच उत्कृष्ट संधी होती आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे त्याच विद्यापीठाचं जे विद्यापीठ आपल्या प्रयत्नातनं त्या व्यवस्थापनाने सुरू केलं त्याच विद्यापीठाचा प्रकुलगुरू नेवाचे पहिला प्रकुलगुरू होण्याची संधी मला त्या व्यवस्थापनाने दिली त्याच्यामुळं आणि हे जे होतं ते त्या उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं असं सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी महाराष्ट्रातली जी 5-7 विद्यापीठ होती त्यातलं हे एक विद्यापीठ आणि या विद्यापीठाला स्वतःचे कोर्सेस डिझाईन करणं स्वतःचे अभ्यासक्रम तयार करणं स्वतःची डिग्री देणं स्वतःचे रिसर्च सेंटर चालवणं स्वतः या सगळ्या प्रोसेसमध्ये भाग हे करण्याची संधी जी मिळाली त्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत असो शिक्षक म्हणून असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वेगवेगळ्या समितीवरती काम करण्याचा जो अनुभव होता या अनुभवाचा मला त्या विद्यापीठ चालवण्यामध्ये प्रचंड उपयोग झाला आणि त्या विद्यापीठामध्ये जे असे वेगवेगळे कोर्सेस होते त्या ज्या काळामध्ये ते कोर्सेस लोकांना असे वाटायचे की हे कोर्स आहे का असा नाविन्यपूर्ण कोर्सेस आम्ही शोधून काढले आणि ते कोर्सेस त्या विद्यापीठामध्ये चालू केले त्याच्यामुळं एक वेगळ्याच प्रकारचं की एक स्वतःचं असलेलं विद्यापीठ आणि त्या विद्यापीठाद्वारे आपला तयार केलेला अभ्यासक्रम आपण शिकवलेला तो अभ्यासक्रम त्याचे विद्यार्थ्यांची घेतलेली परीक्षा आणि त्याच्यानंतर आपल्याच विद्यापीठाचं सर्टिफिकेट त्याला देणं ही जी काही प्रक्रिया होती दॅट वॉज तो एक आयुष्यातला अतिशय रोमांचक असा प्रवास आहे तो आयुष्यातला.
0: मित्रांनो आणि श्रोतेव खरं तर आपण जे हे अतिशय रंजक आणि खूप चांगल्या पद्धतीची जे मुलाखत ऐकत आहोत ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांची. जसं मी सांगितलं ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 1994 दरम्यान प्राध्यापक म्हणून होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथे MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष कार्यरत होते. नाशिक येथील संदीप फाउंडेशनच्या संदीप विद्यापीठाचं जे कार्य आहे त्याविषयी आपण जाणून घेतलं आणि त्याच ठिकाणी ते प्रो व्हाईस चान्सलर या पदावर पण त्यांनी राहिलेले हे सांगितलेलं आहे. आणि मग आता सर तिथून पुढचा जो प्रवास होतो तो म्हणजे चांदवड येथील जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणचे आपण प्राचार्य आणि पुन्हा संस्थेचे तांत्रिक सल्लागार म्हणून तिथं एक कार्यरत आहात. तर
1: नाशिक धुळे रोडवरती चांदवड नावाचं एक तालुका प्लेस आहे तालुका आणि त्या ठिकाणी 1928 साली सुरू झालेली 3 विद्यार्थ्यांबरोबर सुरू केलेली एक समाजसुधारकच कर्मवीर जे म्हणतो त्यांना आपण असं आबड केशवलालजी हरकचंदजी आबड यांनी सुरू केलेली एक शाळा 3 विद्यार्थ्यांची आणि बघता बघता या शाळेचं या छट्या रोपट्याचं आता वटवृक्षात रूपांतर आहे. 13,500 विद्यार्थी असलेले 16 फॅकल्टीज असलेले 16 वेगवेगळे कॉलेजेस असलेलं असं हे जे कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये मला त्या व्यवस्थापनाने निमंत्रित केलं आणि त्या कॅम्पसमध्ये तांत्रिक सल्लागार आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी दिली आणि ही संधी बघता बघता जे आधी इंजिनिअरिंग कॉलेजचा नॅकचा ग्रेड A होता तो माझ्या काळा कारकिर्दीमध्ये सहकार्यांच्याच मदतीने A+ करण्यात आला आणि आता याच 15 दिवसापूर्वी हे महाविद्यालय आता स्वायत्त महाविद्यालय म्हणून सुद्धा UGC ने डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे एक छोटी मिनी युनिव्हर्सिटी त्याच कॅम्पसमध्ये आता आम्ही इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या दोरीने चालवत आहोत आणि आमचं स्वप्न आहे की अशा प्रकारचं हे जे कॅम्पस आहे हे एका युनिव्हर्सिटीमध्ये कन्व्हर्ट व्हावं येत्या काळामध्ये आमचं हे स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आम्ही सगळे वाटचाल करत आहोत.
0: बरोबर. तर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर आता मी परत 1994 जर्नीमध्ये येतो आणि जसं आपलं आत्तापर्यंत आता हे कारण हा एवढा सगळा प्रवास आहे जो की मला सांगण्यासाठीच 10-12 मिनिटं गेली म्हणजे तुम्ही इतकं कार्य केलं खरं तर त्याला अजून 120 मिनिटं पण होऊ शकतील पण आपण एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये समरीमध्ये ते घेण्याचा प्रयत्न केला. तर एकूणच हे अभियांत्रिकीचं शिक्षण आणि ह्याची जी जर्नी आहे 34 वर्षाची ते आपण पाहत आहात तर आपल्याला काय वाटतं की कारण मी एकदा असंच इंटरव्ह्यूमध्ये कोणाला तर प्रश्न विचारला होता की आम्हाला नॉर्मली 4 शाखा माहीत असतात इंजिनिअरिंगच्या मेकॅनिकल इलेक्ट्रॉनिक्स आपलं सिव्हिल किंवा कम्प्युटर सायन्स असं तर त्याने म्हणजे एकूण अशा 40 शाखा आहेत म्हणजे त्या वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं आपण ॲडमिशन घेऊ शकतो स्पेशलायझेशनच्या दृष्टिकोनातून. तर आपण ह्या इंजिनिअरिंगच्या या 34 वर्षाच्या जर्नीकडे कसं पाहतात ते सांगा. बोला
1: अभियांत्रिकी शिक्षण जे आहे ना ह्या शिक्षणाचा मूळ उद्देश असा असावा की माणसाच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी ओळखून त्याचं आयुष्य अधिक सुलभ कसं करावं, कम्फर्टेबल कसं करावं.

0: याच्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती, वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची निर्मिती, वेगवेगळ्या सर्व्हिसेसची निर्मिती करावी, त्याच्यासाठी अभियांत्रिकीच्या मुलांना पहिल्यांदा जगामधले प्रॉब्लेम शोधता आले पाहिजेत. याच्यासाठी ती मुलं तयार करणं आणि ते प्रॉब्लेम शोधून त्याच्यावरती सोल्युशन देणारं लॉजिकल वे शिकवणं म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आहे. मग तो कुठल्याही शाखेतला असो, म्हणजे आता आपला कदाचित कल्पना असेल, सर्वांना माहितही असेल, आपल्यालाही माहीत असेल की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ज्या काही सॉफ्टवेअर कंपनीज आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगही जातो, सिव्हिल इंजिनिअरिंग जातो, प्लास्टिक्स इंजिनिअरिंग जातो आणि तो सक्सेसफुल होतो. कारण काय आहे तर त्याला त्या प्रॉब्लेमची माहिती आहे आणि त्या प्रॉब्लेमला लागणारं एखादं प्रोग्राम तयार करणं, एखादं सॉफ्टवेअर तयार करणं हे जे त्याचं काम आहे त्याच्यामध्ये तो अधिक प्रवीणपणे काम करू शकतो. आणि म्हणून कुठलंही इंजिनिअरिंगची शाखा शिकणं याला फारसं महत्त्व नाही आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्व आहे की ती शाखा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकून लॉजिकली मी त्या प्रॉब्लेमपर्यंत कसं पोहोचू शकतो आणि कसं सोल्युशन काढू शकतो. मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असा, कॉम्प्युटर इंजिनियर असा, नाहीतर आत्ताचं लेटेस्ट AIDS असा किंवा AIML असा, कुठल्याही प्रकारचा त्याच्यात फरक पडत नाही. तुम्हाला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता आलं पाहिजे, त्यातलं शिकता आलं पाहिजे. ब्रांच हा फार मोठा विषय होऊ शकत नाही. तुमचं लॉजिक डेव्हलप करण्याचं तुमचं तंत्र तुम्हाला स्वतःचं विकसित करता आलं पाहिजे. आणि तुम्ही जर बघाल, मग एडिसन असू द्या नाही तर मग आपले जगदीशचंद्र बोस असू द्यात, ही सगळी माणसं जी आहेत ती शोधतात प्रॉब्लेम आणि त्या प्रॉब्लेमवरती काम करून जगाला सोल्युशन देतात. याचा अर्थच ते बऱ्यापैकी ते इंजिनियर्स आहेत. सरळ सरळ लॉजिकल कन्क्लुजनकडे नेणारी माणसं आहेत ही. अशा पद्धतीचं शिक्षण या इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि मग आत्ता जे नवीन शैक्षणिक धोरण 2020 जे आलेलं आहे ना, तुम्ही जर याचा अभ्यास कराल तर ते नवीन शैक्षणिक धोरण आम्हाला त्याच दृष्टिकोनाकडून घेऊन जात आहे. आम्हाला पाठांतर करण्याच्या शिक्षण पद्धतीपासून कौशल्य आधारित शिक्षण कसं द्यावं, जे रट्टा संस्कृतीपासून ते कर्मसंस्कृतीपर्यंत कसं घेऊन जावं, याच्यासाठी सांगणारी ही जी काही नवीन शैक्षणिक नवीन राष्ट्रीय नीती आहे, शैक्षणिक नीती आहे, याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा आता ह्याच्यामध्ये भांडार सापडेल आम्हाला. आणि या दृष्टिकोनातनं आम्हाला इंजिनिअरिंगकडे बघता आलं पाहिजे. सगळ्या आम्हाला ह्या थोड्याशा कल्पनांना छेद द्यावा लागेल की अभ्यास करायचा, पाठ करायचं, 2 मार्काचा प्रश्न सोडवला, 2 मार्क मिळाले म्हणजे आमचं इंजिनिअरिंगचं शिक्षण कम्प्लीट झालं का. कदाचित ते पदवी देण्यापर्यंतचं असेल, ते कागद मिळण्यापर्यंतच असेल, पण जर का आम्हाला खरोखर जगामध्ये माणसाच्या अडचणी सोडवणारा इंजिनियर जर तयार करायचा असेल तर त्याला आम्हाला कौशल्याधारितच शिक्षण दिलं पाहिजे. ज्याला मी नेहमी सांगतो की 4 गोष्टी माणसाला नेहमी आवश्यक आहेत. त्याला ज्ञानही असलं पाहिजे, कौशल्यही असलं पाहिजे, ते वापरण्याचा दृष्टिकोनही असला पाहिजे आणि हे सगळं जमवण्याची आतमधून इच्छाशक्ती असली पाहिजे. या 4 गोष्टीचं जोपर्यंत योग्य कॉम्बिनेशन होत नाही तोपर्यंत इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते कदाचित आम्हाला नोकरी देऊ शकेल. पण या आम्हाला नोकरी देणाऱ्या इंजिनिअरिंग शिक्षणापेक्षा नोकरी निर्माण करणारे इंजिनियर्स निर्माण करणं याच्यासाठीचे अभ्यासक्रम आम्हाला बघितले पाहिजेत. आणि ते त्या मुलांच्या डोक्यामध्ये कसं टाकता येईल त्या दृष्टिकोनातनं शिक्षकांनी पुढच्या काळामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. मला वाटतं की ही जी 2020ची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते त्या दृष्टिकोनातनंच वाटचाल करत आहे. आणि म्हणून हे जे काय आता स्वायत्त महाविद्यालय हळूहळू घडत आहेत त्यांना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा चांगला उपयोग करता येईल. अशा प्रकारचा कौशल्य आधारित शिक्षणक्रम तयार करता येईल आणि तो मुलांपर्यंत पोहोचवता येईल. 100% याच्यामध्ये बदल घडू शकेल अशा अपेक्षेचाच आणि या खात्रीचाच मी अभियंता आहे.
1: प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर, खरं तर तुम्ही वन साईड ऑफ कॉईन सांगता, ऑदर साईड पण एक आहे ती पण मी आपल्याला विचारणार आहे. पण मी परत एकदा आठवण करून देऊ इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांशी. ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 1994 दरम्यान प्राध्यापक होते. छत्रपती संभाजीनगर येथील MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे. नाशिक येथील संदीप विद्यापीठाचे ते कुलगुरू राहिलेले आहेत आणि आता सध्या चांदवड इथे इंजिन कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थेचे तांत्रिक सल्लागार पण आहेत. सर, जसं एक तुम्ही एक आत्ताचं 2020 साली आलेलं एक धोरण सांगत आहात किंवा असा विषय आहे, तुमची जर्नी बघा 1990 सुरू झालेली होती, ते आता टिल डेट अजून पण सुरू आहे. त्यावेळेसचं आपली अध्यापनाची पद्धत असेल, आताची पद्धत असेल, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला असणार आहे. तुम्ही याच्याकडे पण कसं पाहता ते एक सांगा, म्हणजे सध्याची टेक्नॉलॉजी आणि त्यावेळेसचा विषय हे कसं तुम्ही सांगड घालताय ते सांगा.
0: 1990 ज्यावेळेस मी शिक्षक झालो त्यावेळेस जर बघितलं, कदाचित त्याच्या आधीपासून काही वर्ष असेल, की त्या काळामध्ये संसाधनं फारशी नव्हती. म्हणजे इंटरनेटचा फारसा विकास झालेला नव्हता, कदाचित भारतामध्ये तो जास्त प्रमाणात आलाही नव्हता. 87 साली आपल्याकडे कॉम्प्युटरचा उगम सुरू झाला आणि त्याच्यामुळं साधनं फारशी नव्हती आणि त्याच्यामुळं सगळ्यांची जी सगळे

0: जे होते ते शिक्षकावरती अवलंबून होते आणि त्याच्यामुळे वर्गामध्ये शिकवणारा शिक्षक हा त्यांच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने केंद्रबिंदू होता आणि त्याच्यामुळे त्या शिक्षकांच्या आजूबाजूलाच हे विद्यार्थी फिरत असायचे कारण दुसरं सोर्सच नव्हता. पण काळ जसा बदलला तसा तसा आता वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं ज्या मुलाच्या हातामध्ये आहेत, जो मुलगा जन्मताच त्याच्या हातामध्ये जर आज मोबाईल आहे तर त्याच्यामुळं तो डेटाशीच बांधलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या हातामध्ये सगळं आहे. पण मुद्दा हाच आहे की त्याच्या हातामध्ये जे आहे ती फक्त माहिती आहे, ती इन्फॉर्मेशन आहे. शिक्षकाचं खरं काम आहे त्या माहितीला ज्ञानामध्ये बदलणं आणि त्याच्यात कौशल्य निर्माण करणं. ह्या अशासाठी शिक्षकाला आपली भूमिका आता शिकवण्यापासून ते फॅसिलिटेटरपर्यंत यायला हवी की तो त्याच्या शिक्षणामध्ये मदत कसा करतो, टीचिंगपासून टीचिंग लर्निंगमध्ये यायला हवं आणि म्हणून शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांपेक्षा थोडंसं अपडेट राहायला हवं आणि म्हणून टेक्नॉलॉजी जशी विकसित होते आहे त्या विकसित टेक्नॉलॉजीबरोबर शिक्षकालासुद्धा चालायला हवं. मी मागचंच शिकवतो जुनंच शिकवतो हे सोडून द्यायला हवं आणि नवीन टेक्नॉलॉजीशी ॲक्वेंटन्स कसा करता येईल, त्याच्याशी एकरूप कसं होता येईल, त्याच्याशी समरूप कसं होता येईल आणि त्या विद्यार्थ्यांबरोबरच यूट्यूबचे व्हिडिओ कसे बघता येतील, पॉडकास्टमध्ये कसं जाता येईल, नवीन कसं टेक्नॉलॉजी अडॉप्ट करता येईल आणि त्याचा हे वापर करून, म्हणजे मला सांगायला हरकत नाही की असे कित्येक शिक्षक आहेत आपल्या आजूबाजूला की ज्यांचं सगळा डेटा आज पूर्णपणे त्यांच्या ब्लॉगच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. एका मिनिटामध्ये तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता, ते ब्लॉग सगळे अभ्यास करू शकतात, क्वेश्चन टाकू शकतात आणि तुम्ही त्यांना प्रश्नाची उत्तरं घेऊ शकता. इट इज ॲब्सोल्युटली वन फॅन्टॅस्टिक. आमचा मोबाईल जो आहे तो आमचा क्लासरूम आहे सरळ सरळ आणि तो गुगल क्लासरूम म्हणून आम्ही वापरतो, विद्यार्थ्यांपर्यंत पोचतो विद्यार्थ्यांच्या शंका समाधानासाठी. बोर्डचा वापर केला काय किंवा मोबाईलच्या स्क्रीनचा वापर केला काय, मुद्दा हाच आहे की त्याच्यापर्यंत माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये करण्यासाठी शिक्षकाला आता ही भूमिका घ्यावी लागेल आणि या भूमिकेवरतीच त्याला यावं लागेल आणि म्हणून त्याला लर्निंग, अनलर्निंग आणि रिलर्निंग हे जे काही फेज आहे, आम्ही जे शिकलो ते आता नाही आहे म्हणून अनलर्निंग करावं लागेल आणि नवीन जे आहे ते शिकावं लागेल आणि हे शिकूनच शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांना पोचता येईल. अदरवाईज तुमच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जर गॅप निर्माण झाला आणि त्याला जर लक्षात आलं की काही आपल्या बरोबर होऊ शकत नाही तर मग अशा शिक्षकांना समाज किंवा विद्यार्थी 2 मिनिटांमध्ये बाजूला करू शकतो आणि म्हणून शिक्षकाला सुद्धा त्या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंट बरोबर स्वतःला अपडेट करून घ्यावंच लागेल, दुसरा पर्याय नाही. आणि फॉर्च्युनेटली असे बरेच शिक्षक आहेत की जे स्वतःला अपडेट करतात आणि विद्यार्थ्यांबरोबर राहतात आणि म्हणून या टेक्नॉलॉजीला आपण त्या चांगल्याच अँगलनी बघितलं पाहिजे. कदाचित ही टेक्नॉलॉजी आम्हाला मदतच करणारी आली आणि म्हणून त्या मदत करणाऱ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्हाला आणखीन विद्यार्थ्यांना नवीन काय देता येईल. कारण आता आजकालचं युग जे आहे ते पेटेंटचं युग आहे, आजकालचं युग जे आहे ते कॉपीराईटचं युग आहे. मग अशा काळामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना इनोव्हेशन करण्याकरता, इन्क्युबेशनमध्ये स्टार्टअप करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील. कदाचित माझा वैयक्तिक जो मुद्दा आहे तो असा आहे की सिलेबसमधले असलेला एखादा भाग त्याच्या अंगावरती सोडून दिला, सेल्फ स्टडी कर म्हणून सांगितलं, पण त्याला या भागाकडे घेऊन गेलो आम्ही किंवा तू स्टार्टअप कडे बघ, इन्क्युबेशनकडे बघ, नवीन प्रॉडक्ट शोधायला लाग, आउट ऑफ बॉक्स काय विचार करतो तो ते बघायला लाग, कशा पद्धतीने तुला या सगळ्या इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञानाचा तंत्राचा वापर करून घेऊन स्वतःचं काही अस्तित्व निर्माण करता येऊ शकतं का, याच्यासाठी शिक्षकाला त्याचा मेंटॉर व्हावं लागेल. आणि या मेंटॉरशिपमध्ये जर शिक्षक घुसला ना तर मग अजिबात अवघड नाही.
1: क्या बात आहे सर. खरं तर मी स्वतः इन्स्पायर होतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की आय एम नॉट बेसिकली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा मी नाही आहे, कारण माझं एज्युकेशन वेगळ्या फील्डमध्ये झालं आहे, BSc मध्ये. आणि तुम्ही खूप इझी सांगतायत हे, म्हणजे असं वाटतंय की बऱ्याच वेळेस खूप अवघड असेल काहीतरी असं वाटतं, पण तुम्ही इतक्या इझी फॉर्मॅटमध्ये सांगतायत की ते इझिली ग्रास्पिंग होतंय की तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते. आणि शिक्षकांचा जो एक धर्म आहे त्याविषयी पण आपण सांगतायत की आत्ताच्या युगानुसार, आत्ताच्या पर्सपेक्शनुसार आपण कशा पद्धतीनं बदललं पाहिजे. पण हे जसं मी म्हटलं मागाशीच की नाण्याची ही एक बाजू आहे, दुसरी बाजू अशी आहे की ज्यांना ग्रहण करायचं आहे, ज्यांना घडायचं आहे, ते जे विद्यार्थी आहेत त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, तुम्ही जसं म्हणताय तसं ती इन्फॉर्मेशन व्हॉटर मे बी जे आहे पण ते आहे त्यांच्या हातामध्ये, त्याला आपण थांबवू शकत नाही आहेत. मग त्याचा जसा त्याचा जो यूज आहे तो एक चांगला पण आहे, एक वाईट पण आहे, दोन्ही बाजू आहेत त्याच्या. तर आता सध्या म्हणजे हे विचारण्याचं कारण एक असं आहे की 1990 साली आपण एक 5 वर्ष धाराशिवमध्ये इथं राहिलेला आहात, बेसिकली बार्शीचे आहात, त्यामुळे इथला परिसर तुम्हाला माहिती आहे. एक विद्यार्थी म्हणून हे म्हणून तुम्ही त्याच्यानंतर संभाजीनगरला पण गेला, तिथले पण विद्यार्थी ऑब्झर्व केले, नाशिकला केलेले आहेत, आता चांदवडला करत आहात आणि ओव्हरऑल तुम्ही जिथं जिथं म्हणून तुमच्या ह्या पूर्ण 34 वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्ही फिरलेला, सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही ऑब्झर्व केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की धाराशिव असेल, इथल्या परिसरातला असेल, खास करून मराठवाड्यातला असेल, मग आपण जर समजा कंपॅरिझन करायचंच म्हटलं मुंबई

0: पुणे अजून एक कुठं अब्रॉडला जरी समजा करायचं म्हटलं, काय नेमकं तुम्हाला बेसिकली वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये काय हवंय नेमकं आजच्या युगानुसार?
1: सुदैवानं मला ही संधी मिळाली की वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची, वेगवेगळे विद्यार्थी बघण्याची. म्हणजे 1990 ज्यावेळेस उस्मानाबादला किंवा धाराशिवला ज्यावेळेस मी होतो, तर त्यावेळेसचे विद्यार्थी हे सगळ्या भारतांमधून यायचे, भारतातले सर्व मिनी इंडियाच होतं हे. आणि ते विद्यार्थी, ते कल्चर एकत्र झाल्यामुळं आणि त्या विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाची जी लेवल होती ती अतिशय जबरदस्त होती. आणि म्हणून तुम्हाला दिसेल बघा की त्या काळचे विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या पदावरती पोहोचलेले असतील, एअरफोर्समध्ये असतील, नेव्हीमध्ये असतील, US असतील किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये असतील, वेगवेगळ्या मोठ्या पदांवरती. कारण आत्मविश्वास जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात होता. आता हा जो भाग आहे, आम्हाला असं वाटतं की नेहमी की ग्रामीण भाग आहे, म्हणजे उस्मानाबाद आम्ही असं समजतो की ग्रामीण भागातली मुलं आहेत, पण ही ग्रामीण भागातली मुलं अतिशय हुशार आहेत, हुशार खूप आहेत. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो की त्यांना स्वतःला असं एक्सपोज करता येत नाही, स्वतःचं असं दाखवता येत नाही. याच्यामध्ये कुठं कम्युनिकेशनमध्ये कुठे कमी पडतो का, कम्युनिकेशन स्किलमध्ये कुठे कमी आहोत का, अस्थेटिक म्हणजे आमचं जे इम्प्रेशन टाकायचं आहे त्याच्यामध्ये कुठे कमी आहोत का, हे जे वीक पॉईंट आहेत ना, या वीक पॉईंटला शिक्षकाला पकडलं पाहिजे. अभ्यासामध्ये ती मुलं हुशार आहेत, तुम्ही त्यांना एक विषय द्या, त्यांना तो विषय ते सहज ग्रास्प करतात, सहज लिहितात, पेपरमध्ये मार्क मिळवतात, विद्यापीठामध्ये सुद्धा चमकतात. पण याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस ते खरोखर जीवनाच्या याच्यामध्ये उतरतात, त्या जीवनाच्या स्पर्धेमध्ये आणि आजकालच्या गळेकापू स्पर्धेमध्ये ज्यावेळेस ते उतरतात, त्यावेळेस त्यांना जी आवश्यक कौशल्य आहेत त्या कौशल्याला कसं हे करता येईल, निखारता येईल त्यांच्या अंगातल्या, याच्यासाठी शिक्षकाचा आता रोल आहे. आणि म्हणून मी म्हणलो ना मगा की एखादं बीट तुमच्या सिलेबसमधलं कमी शिकवलं तरी हरकत नाही, पण त्याच्या अंगातलं हे कम्युनिकेशन स्किलचं जे आहे त्याला वेगवेगळं, म्हणजे त्याला जे आता आपण असं म्हणतो की आता सिंगल स्किलचा जमाना नाही राहिलेला, आता मल्टी स्किलचा जमाना आहे. मग एका कौशल्यावरती नाही भागणार, मग मल्टी स्किलच्या जमान्यामध्ये त्याला काय अपेक्षित आहे की जो अभियंता आहे त्याला जर इकॉनॉमिक्स कळलंच नाही, त्याला जर कॉस्ट कळलीच नाही, त्याला जर फायनान्स कळलाच नाही, तर मग त्या अभियंत्याचा काही उपयोग नाही ना. त्यांनी डिझाईन केलेलं प्रॉडक्टच खूप कॉस्टली असेल तर कोण विकत घेणार त्याला ना. आणि म्हणून त्याला कॉस्ट काय आहे, एस्टिमेटिंग काय आहे, इकॉनॉमिक्स काय आहे, फायनान्स काय आहे, मॅनेजमेंट काय आहे, या सगळ्यांमधून त्याला घडवावं लागेल. बघता बघता त्याची आणि त्याला कॉन्फिडन्स द्यावा लागेल, कुठल्याही भाषेमध्ये बोल. म्हणजे मी नेहमी म्हणतो, गमतीने म्हणतो असं की जगामध्ये कुठलीही भाषा येवो न येवो पण एक भाषा सगळ्यांना यायला हवी आणि ती म्हणजे लँग्वेज ऑफ प्रॉफिट.
0: प्रॉफिट ओके.
1: म्हणजे प्रॉफिट म्हणजे पैसाच नव्हे, प्रॉफिट म्हणजे समाधानही आहे, प्रॉफिट म्हणजे पैसाही आहे आणि प्रॉफिट म्हणजे प्रसिद्धी आहे. पण ही भाषा सगळ्यांना यायला हवी की जी मी करतो याच्यामध्ये मला नक्की प्रॉफिट काय मिळणार. समाधान जास्तीत जास्त मिळालं पाहिजे, पैसा जास्तीत जास्त मिळाला पाहिजे, प्रसिद्धी जास्तीत जास्त मिळाली पाहिजे. ही लँग्वेज तुम्ही ज्यावेळेस शिकाल मग कुठलीच लँग्वेज बार नाही तुम्हाला. म्हणजे एकच उदाहरण द्यायचं झालं तर एक सिंधी ज्यावेळेस चायनामध्ये जातो, सिंधीला फक्त हिंदी आणि सिंधीच येते, व चायनीज माणसाला फक्त चायनीज येते, पण या दोघांनाही माहिती आहे की दोघांनाही प्रॉफिट कमवायचं आहे. याला विकायचं, चायनीजला विकायचं आहे आणि या सिंधीला खरीदायचं आहे, काही विकत घ्यायचं आहे. आणि म्हणून दोघांमध्ये बिझनेस होतो. आणि कुठलीही भाषा न येता दोघांमध्ये जर हा बिझनेस होत असेल तर मग आम्हाला भाषेची कुठलीही अडसर मांडता कामा नये हे त्या मुलांच्या मनावरती बिंबवलं पाहिजे की तुला जी भाषा येते त्या भाषेत बोल, पण एकदम चांगला बोल, खणखणीत बोल, ला घाबरू नको. आणि म्हणूनच आपला राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आम्ही मदर टंग एज्युकेशनकडे जास्त जातो आहोत. आणि बघता बघता दिसेल तुम्हाला की इंजिनिअरिंग शिक्षण आणि मेडिकल शिक्षणसुद्धा हळूहळू मराठीमध्ये यायला लागलं, म्हणजे मातृभाषेत यायला लागलं. कारण भाषा हे एक माध्यम आहे आणि म्हणून तुम्हाला भाषा यायलाच हवी, त्याच्याबद्दल दुमत नाही. इंग्रजी आलं अतिशय चांगलं, त्याच्या पुढं जाऊन आणखीन दुसऱ्या काही भाषा घेतात. म्हणून कौशल्याला जी म्हणतो ना मी की तुम्हाला वेगवेगळ्या भाषा येतात का, मराठीबरोबर आणखीन दोन इंग्रजी येते का, इंग्रजीबरोबर फ्रेंच येते का, फ्रेंचबरोबर जर्मनी येते का, जापनीज येते का, ह्या भाषा शिका. पण याचा वापर करून तुमच्यातला आत्मविश्वास तो दुणावा आणि तो जितका आत्मविश्वासाने तुम्ही जगाच्या समोर जाल तुम्हाला 100% यश 100% मिळणार. म्हणजे मिळणार, भाषा हे एक फक्त माध्यम आहे, ते माध्यम तुम्हाला योग्य पद्धतीने वापरता आलं पाहिजे आणि त्या माध्यमाचा वापर करून लोकांवरती तुम्हाला तुमच्या जे काही तुम्हाला सांगायचं आहे त्याचं ते बिंबवत आलं पाहिजे त्यांच्या मनावरती. मग ते भाषेचं तो न्यूनगंड तुमच्या मनातला जो आहे, मी ग्रामीण भागातला आहे, मला इंग्रजी येत नाही, मला प्रॉब्लेम आहे, हा न्यूनगंड आणि हा माणूस जो हा मुलगा जो आहे तो मागं जो पडतो आहे स्पर्धेच्या युगामध्ये, या मुलाला आम्हाला हात धरून पुढे आणलं पाहिजे. घाबरू नको, भाषा हे फक्त माध्यम आहे, लक्षात ठेव. तुला फक्त ज्ञान आणि कौशल्याचं दोन जोर जर असतील तुझ्याकडं तर तुला थांबवणारी ताकद जगामध्ये असूच शकत नाही. भाषेचा वापर करत राहा, शिकत राहा तू. या दृष्टिकोनातनं त्याला आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद ही खरी ताकद शिक्षकामध्येच आहे.
0: सर, आपण तर हाडाचे शिक्षक आहेत, त्यामुळे तुमच्या प्रत्येक शब्दातून तो एक मंत्राप्रमाणेच पडायला लागलं. पण परत एकदा मी त्याच्यावर थोडंसं आणखीन एक आपला विचार अपेक्षित करतो आहे की जो हातामध्ये आमच्या मोबाईल आहे, कारण ज्यावेळेस वर्तमानपत्र आलं त्याच्यानंतर रेडिओ आला त्याला इडियट बॉक्स म्हणजे, टी व्ही आला त्याला इडियट बॉक्स म्हणजे, आता हातात मोबाईल आहे, त्याचा वापर जो आहे तो प्रोडक्टिव्ह कसा व्हायला हवा याच्याविषयी थोडेसे तुम्ही तुमच्या अनुभवातून विचार सांगाल.
1: मी म्हणालो ना तुम्हाला की मोबाईल हे तुमच्या म्हणजे जे चार माणसाच्या तीन आवश्यक गरजा जे म्हणत होतो आपण, ते आता चौथ्या गरजेमध्ये आलो की डेटा असलेला मोबाईल ही चौथी आवश्यक गरज झाली काळाच्या ओघामध्ये. हा खरा तुमच्या हातामधला असलेला एक चांगला डिव्हाइस आहे. त्या एका बोटाच्या क्लिकवरती सगळं जग तुमच्या मोबाईलमध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला ज्यावेळेस जी माहिती हवी ती त्या मोबाईलमध्ये उपलब्ध होणार आहे. हा कॉन्फिडन्स तुमच्या मागे आहे. आता त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त काय असं अपेक्षित असं होत्याचं, फक्त ती माहिती कशी वापरायची याचं लॉजिकल थिंकिंग तुम्हाला करायचं आहे. फक्त ती माहिती कधी कुठं कशी वापरायची, माहिती सगळी अवेलेबल आहे, ती माहिती कशी संकलित करायची, त्याचं ॲनालिसिस कसं करायचं, त्याचं हे कसं करायचं, हे जर तुम्हाला जमलं मग हा डिव्हाइस तुमच्यासाठी एक वरदानच आहे. फक्त त्याला तुम्ही जर त्या 24 आवर्समध्ये तुम्ही 24 तास तुम्ही त्याला जर स्वतः त्याच्यामध्ये गाडून घेतलं आणि त्याचा योग्य वापर जर केला नाही तर तो शापच आहे तुमच्यासाठी. पण त्या डिव्हाइसचा योग्य वापर जर केला तर ते तुमच्यासाठी वरदानच आहे की तुम्ही बसल्या जागी, म्हणजे असं जर मला वाटलं की स्टॅनफोर्डमधल्या एखादा प्रोफेसरचं मला लेक्चर ऐकायचं आहे तर तुमच्या हातामध्ये तो आहे, लिंक टाकली की तुम्हाला ते ऐकता येईल आणि सहज एका मिनिटामध्ये स्टॅनफोर्डच्या प्रोफेसरबरोबर तुम्ही जर कनेक्ट होऊ शकत असाल तर याच्यापेक्षा जास्त भाग्य काय. आणि म्हणून तुमच्या हातामधला तो जो डिव्हाइस आहे ही सगळ्यात मोठी ताकद आहे. फक्त त्या ताकदीचा योग्य वापर करता आला पाहिजे आणि हा वापर करण्याचीच खरी जी काही शिकवण आहे ही देण्याचं काम जे आहे ते घरी आई वडिलांनंतर शिक्षकालाच करावा लागणार आहे. आणि म्हणून शिक्षकाला आधी त्याचा वापर करायला पाहिजे. शिक्षकाला आधी मोबाईलचा वापर करता आला पाहिजे. ते म्हणजे याच्यामध्ये गुगल क्लासरूम नावाचा एक कॉन्सेप्ट आहे. जर तुम्ही तो वापर केला शिक्षकाने तर एका सेकंदामध्ये म्हणजे आत्ता बसल्या ह्या जागी मला सांगता येईल की माझ्या वर्गामध्ये किती विद्यार्थी होते, कोण आला होता, किती असाइनमेंट लिहिल्या, त्याने असाइनमेंट सबमिट केल्या का नाही केल्या, त्या असाइनमेंट चेक झाल्या का नाही झाल्या, एका सेकंदात तुम्हाला सांगता येईल. म्हणजे आत्ता चार काही जर वेळ झाला असेल 4:15 नक्की पोझिशन काय आहे हे सांगण्याची ताकद हा डिव्हाइस जर तुम्हाला देत असेल तर याच्यापेक्षा जास्त भाग्य तुमचं काय आहे. एवढं सगळं भाग्य जर तुमच्याकडे आहे तर याचा फक्त योग्य वापर करा. त्या टेक्नॉलॉजीला तुम्ही अतिशय वरदान म्हणूनच तुम्ही पकडा आणि मग तुम्हाला कळेल की इंजिनिअरिंग इज वंडरफुल. आणि त्याचं सगळ्यात मोठं जे काही आजकालचं जे टूल आहे ते तुमच्या जवळ आहे, तुमच्या खिशात आहे, 24/7 तुमच्याकडे आहे, फक्त वापर योग्य करला.
0: क्या बात सर, ग्रेट. म्हणजे खरं तर तुम्ही ज्या गोष्टी सांगतायत ना अमेझिंग आहे त्या. आणि खरं तर ते जे पण आता ही मुलाखत सर्वजण ऐकतील त्यांच्यासाठी खरं तर हे खूप चांगल्या पद्धतीने इन्स्पिरेशन देणारं असेल आणि आय ओपनिंग असेल की निश्चितच त्यांनी कशा पद्धतीने पुढे जायला हवं. पण सर, आता जसं मी तुमच्यावर थोडंसं येतो की तुम्ही आता चांदवडला प्राचार्य म्हणून आहात, तिथं तांत्रिक सल्लागार आहेत, म्हणजे एवढी तुमची अशी जर्नी राहिलेली आहे, इन फ्युचरमध्ये काय तुमच्या म्हणजे प्लॅनिंगमध्ये काय आहे?
1: भविष्य कुणी वाचलेलं नाही, पण भविष्य बघणारा माणूस जरूर आहे. म्हणजे मी ज्यावेळेस अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबादमध्ये ज्यावेळेस मी शिक्षक म्हणून रुजू झालो कदाचित 3 वर्ष झाली असतील, म्हणजे 3 सुद्धा नसतील, 1.5 वर्ष झालं असेल. आणि या विद्यापीठाचा माझा काही संबंध नव्हता, मला त्या काळातलं मराठवाडा विद्यापीठ. मला एक शिक्षक इथलाच सहज चल उदला विद्यापीठ काय दाखवतो म्हणून घेऊन गेला आणि तिथला जो प्रसंग बघितला आणि त्यांनी जे कागद फेकले तिथल्या क्लर्कनी त्याच्यानंतर मी सरळ खालीच उतरलो आणि मला विद्यापीठाबद्दल अरे हे काय विद्यापीठ असतं का असं वाटलं. आणि त्याच दिवशी परत ठरवलं की याच विद्यापीठामध्ये मी नक्की 100% जाणार कुठल्या तरी. आणि त्या दृष्टीने आयुष्यामध्ये वाटचाल राहिली. आणि ज्या विद्यापीठामध्ये कागद फेकून मी खाली निघालो होतो त्याच विद्यापीठाच्या सर्वात उच्च वाडी सर्वोच्च पदावरती मला बसण्याची परमेश्वराने संधी दिली. खरं याच्यापेक्षा जास्त काय भाग्य. फक्त कसं आहे की याच्यामध्ये मला प्लॅनिंग करून नियोजन करून जावं लागलं आणि त्याच्यामध्ये मला सगळ्या सहकाऱ्यांची मदत मिळाली. असंच जे काही आहे समजा माझ्या डोक्यात म्हणजे मला वाटतं की मी समजा या क्षेत्रामधून ज्यावेळेस रिटायर होईन किंवा ते सेवानिवृत्त होईन त्यावेळेस मला असं वाटतं की माझा वेळ जो आहे त्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी जिथं जिथं जसा टाकता येईल. आजही मी बराच वेळा प्रयत्न करतो की मे महिन्यामध्ये निघतो कुठल्या तरी शाळेमध्ये जातो मुलांशी बोलतो आणि त्यांना सांगतो की आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल तर इंजिनिअरिंगचं शिक्षण जरूर घ्या. कारण हे शिक्षण जे आहे ते कदाचित भाकरीची गॅरंटी नाही देणार पण भाकरीची व्यवस्था करण्यामध्ये तुमची मदत करणारं शिक्षण जरूर आहे. ह्या दृष्टिकोनातनं याच्याकडे बघा. तुमच्याच भाकरीचं नाही तर तुमच्याद्वारे 15-20-25-100 लोकांची भाकरी निर्माण करणारं हे शिक्षण आहे. आणि म्हणून या शिक्षणाला या दृष्टिकोनातनं बघा. आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी परमेश्वराने कदाचित ते लिहून ठेवलेलं असावं आणि ती जर संधी मिळाली.
0: इंजिनिअरिंग इज इन युअर ब्लड सर.
1: येस इंजिनिअरिंग इज इन ब्लड. मी म्हणतो नेहमी देर इज नो ब्लड इन माय बॉडी इंजिनिअरिंग इट सेल्फ इज अ ब्लड इन माय बॉडी.
0: आणि मग शेवटी जे तुमचे वडील शिक्षक म्हटलात त्यांचा जो तुम्ही वारसा पुढे चालवताय तर मग एकूणच तुम्हाला त्या गोष्टीकडे पण पाहताना कसं वाटतं ते एक सांगा. कारण
1: म्हणजे तुम्हाला आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की मी राहिला तसा बार्शीचा पण माझं मूळ पैतृक गाव जे आहे ते उस्मानाबादपासून 16 किलोमीटरवर हिंगळजवाडी नावाचं गाव आहे तेर जवळचं. आणि त्याच्यामुळं माझ्या शरीरामध्ये जे काही आहे ते उस्मान धाराशिवचंच रक्त आहे. आणि वडील एक हाडाचे शिक्षक. आजही वडिलांचं वय 87 वर्ष आहे पण आजही हा माणूस शिकवतोच आहे. आणि म्हणून या वडिलांच्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेण्याचं भाग्य मिळालं. आणि ते त्यांचं
0: नाव सांगा. म्हणजे आम्हाला
1: वडिलांचं नाव आहे गिरीधारीलाल तातेड. बार्शीमध्ये तातेडसर नावाने अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि खूप समाजकार्य करण्यामध्ये विद्यार्थी घडवण्यामध्ये. म्हणजे माझ्या लहानपणी ज्यावेळेस आम्ही भाड्याच्या 2 रूममध्ये राहत होतो त्याच घरामध्ये आमचे वडील आजूबाजूच्या खेड्यामधली 7-8 मुलं आणून ठेवायची आणि आम्ही 7-8 जण वरती पत्र्यावरती झोपायचो त्यांच्याबरोबर सगळे. तो असा हा हाडाचा शिक्षक लाभला आमच्या आयुष्यामध्ये. त्यांनी आम्हाला जन्म दिला तर त्याच्यामुळं थोडं काही जे काही 1% 2% जे त्यांचं आमच्या अंगात आलं मला वाटतं की परमेश्वराने आमच्यावरती कृपा करावी. आणि मला सुद्धा त्यांच्यासारखंच जे त्यांनी केलं आयुष्यामध्ये ते करण्याची सेवानिवृत्तीनंतर संधी द्यावी. आणि मुलांच्या आयुष्यामध्ये जर काही मला बदल घडवता आला तर तो बदल घडवण्याची संधी परमेश्वर नक्की देईल एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना करूयात.
0: तर सर खरं तर या तुमच्याशी अजून खूप बोलावं असं वाटतं कारण डोक्यामध्ये खूप विषय चालू आहेत. म्हणजे एखादा सब्जेक्ट येतो म्हणजे फक्त तुमच्या एज्युकेशनच्या रिलेटेड नाही तर इन जनरल सुद्धा समाजामध्ये जे काय पाहतो पण तो विषयांतर होईल. कारण आज म्हणजे खरं तर इंजिनिअरिंग आणि जसं तुम्ही म्हणलात की तुमच्या रक्तामध्येच अभियांत्रिकीचं पूर्ण हे भरलेलं आहे शिक्षण त्यामुळे आपण त्याच अँगलनं ही सर्व चर्चा केली. पण एकूणच जर समजा शिक्षकांना मोटिवेट करण्याचा भाग असेल विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचा भाग असेल किंवा आजच्या युगानुसार त्यांना एक दृष्टिकोन नवीन देण्याचा जर भाग असेल आणि जर कधी तुम्हाला इन्व्हाइट करावं वाटलं कुठल्या कॉलेजमध्ये किंवा कुठल्या शिक्षकाने असं ठरवलं किंवा तुम्हाला इन्व्हाइट करून तुमच्याकडून काही गायडन्स घ्यावा तर सर आपला एकदा थोडासा मोबाईल नंबर जर सांगितला तर मग बरं होईल.
1: मला वाटतं की ही माझ्यासाठी संधी आहे. आणि माझा मोबाईल नंबर आहे 85-30-63-94-45.
0: तेव्हा प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर यांचा मोबाईल क्रमांक जो आहे तो 85-30-63-94-45. या क्रमांकावर आपण खरं तर अगोदर मेसेज करा व्हॉट्सअप करा जेणेकरून जर सर कुठे एंगेज असतील बिझी असतील तर ते तुम्हाला रिप्लाय पण करू शकतील. तुमचा विषय लिहा स्पष्टपणे तुमचं नाव लिहा जेणेकरून सरांना लगेच लक्षात येईल. आणि सर शेवटी आमचा एक असा फॉर्मॅट असतो की आमच्याकडे कोणी जरी आलं तर आम्ही त्यांना एक विचारतो की तुमच्या आवडीचं गाणं कुठलं. तुम्ही ज्यावेळेस ह्या जर्नीमध्ये आलात 90-94 दरम्यान 93 महाविद्यालयात होता तर तुम्हाला असं चित्रपट पाहणे गाणे ऐकणं आवड असणारच आहे साहजिक. तसा मनुष्य सापडणं कठीण आहे की अशा कुठल्या गोष्टी आवडत नसणार आहेत. पण तुम्हाला कुठलं असं गाणं डोक्यामध्ये आलं लगेचच ज्यावेळेस ह्या कॅम्पसमध्ये आलात किंवा तुम्हाला आवडणार आहे का.
1: म्हणजे मी 1990 जर मागं गेलो
0: किंवा तुमच्या 1986 कॉलेजच्या
1: सगळं सगळं 1990 शिक्षकी पेशा असेल 1986 मध्ये असेल तर एक गाणं मला खूप म्हणजे चांगलं वाटतं ते

0: एकदम जिंदा दिल आणि खरं तर म्हणजे तुमच्या बाबतीत किती आता बोलावा असा विषय झालेला आणि तुमच्याशी बोलतच राहावं असं वाटतं. पण खरं तर आम्हालाही खूप छान वाटलं की तुम्ही रेडिओ तेरणाला व्हिजिट केली आणि खरं तर तुम्ही याच कॅम्पसमध्ये 5 वर्ष काढलेले आहात आणि इथं तुम्हाला आल्यानंतर ती जर्नी आणि आमचं रेडिओ तेरणा कसं वाटलं तेही सांगा. कारण त्यावेळेस तर नव्हतं, आत्ता झालेलं आहे.
1: पुन्हा 90s काळामध्ये घेऊन गेलं मला हे. आणि ज्या स्टुडिओमध्ये मी आज बसलेलो आहे त्या बिल्डिंगच्या वर्गामध्ये घुसून शिकवण्याची संधीसुद्धा मला मिळाली. आणि म्हणून या कॅम्पसची जडणघडण जी आहे सुरुवातीची, ते दऱ्यांमध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये असलेलं महाविद्यालय पण अतिशय प्रबल असे शिक्षक वर्ग आणि अतिशय म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे कौशल्य असलेले विद्यार्थी या सगळ्यांनी हे परिसर जो होता तो असा मला असं वाटतं की ते भारावलेलाच परिसर होता त्या काळातला अभियांत्रिकी शिक्षणामधला. आणि उस्मानाबाद अभियांत्रिकी महाविद्यालय नाव त्या काळापासूनच अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय वेगळ्याच पद्धतीचं घेतलं जाईल की या महाविद्यालयामध्ये जायचं असेल तर शिक्षण मिळेल. आणि कदाचित त्या काळामध्ये मेरिटने ॲडमिशन करणारं हे एकमेव महाविद्यालय असेल, कदाचित असतील असं महाविद्यालय, पण त्यातलं हे महाविद्यालय होतं. आणि त्याच्यामुळं या महाविद्यालयात आल्यानंतर असं वाटतं की पुन्हा आपल्या माहेरी आल्यासारखंच आहे. आणि इथंच आपल्या आयुष्याची शिक्षकी पेशाची सुरुवात झाली. खरंच म्हणजे भारावल्यासारखंच हे परिसर आहे. आणि पुन्हा एकदा खरोखर या व्यवस्थापनाचं मनापासून आभारच मानलं पाहिजे की आयुष्यामध्ये उभं राहण्याची आणि भरारी घेण्याची जी संधी या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने आणि प्रांगणाने दिली त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार मानतो. ज्या विद्यार्थ्यांनी आम्हाला शिक्षक म्हणून घडवलं, शिक्षक हा कधी तयार होईल, शिक्षक हा शिक्षक बनतो ज्यावेळेस त्याच्यासमोर विद्यार्थी असतील त्याच वेळेस. आणि म्हणून असे असंख्य विद्यार्थी आमच्या आयुष्यात आले, त्या विद्यार्थ्यांमुळे आम्ही शिक्षक झालो. म्हणून त्या काळच्या विद्यार्थ्यांपासून ते आजच्या काळच्या विद्यार्थ्यांचेही एकदा मनापासून आभार मानतो आणि तुमचे मनापासून आभार मानतो. तुमचा तुम्ही जो हा उपक्रम करता आहात हा उपक्रम खूप अतिशय स्तुत्य आहे. ज्या उपक्रमाने तुम्ही अशा सर्वांपर्यंत सर्वांचे विचार घेऊन लोकांपर्यंत पोचता आणि हे जे काही त्यांच्या मोबाईलमध्ये अवेलेबल आहे ॲप, त्या ॲपमधून हे लोक ऐकतात आणि शिक्षणाप्रती अधिक सजग आणि जागृत होतात, हे जे तुम्ही काम करता आहात त्या कामाबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. आणि तुम्ही असंच करत राहा आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करत राहा, उद्बोधित करत राहा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यामध्ये तुमचाही खारीचा वाटा 100% असेल याच्याबद्दल आमच्या माझ्या मनामध्ये तरी शंका नाही. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या पुढच्या या सगळ्या वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की तातडीची कधी गरज आहे त्या त्यावेळेस तातडी तुमच्या बरोबर नेहमी असेल, मनाने असेल शरीराने असेल ही खात्री देतो. आणि थँक्यू व्हेरी मच, नाईस ऑफ यू.
0: मित्रांनो, हे होते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर, जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 94 दरम्यान प्राध्यापक होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष कार्यरत होते आणि नाशिक विद्यापीठाचे ते प्रकुलगुरू राहिलेले आहेत आणि आता सध्या चांदवड येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थेचे तांत्रिक सल्लागार पण आहेत. ते आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आले, त्यांचे आभार. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण http://radio.coi.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसंच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900 ऐकत राहा. म्हणजे राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। श्रोते हो, आपला अन्नदाता, आपला बळीराजा, बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM।
1: मंडळी नमस्कार। मंडळी, आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात मी आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो। मंडळी, आपण जाणतोच की आपला मराठवाड्यातील 8 जिल्हे असतील किंवा इतर आपला जो भाग असेल महाराष्ट्रातील, बऱ्याच अंशी या ठिकाणी कोरडवाहू शेती केली जाते। कोरडवाहू शेती याच्यासाठी केली जाते की पाण्याची अनुपलब्धता आणि वातावरणातील बदल हे सुद्धा आपण बघितलेले आहेत। तर या सर्व परिस्थितीला तोंड देत असताना काही शाश्वत पिकांची, काही शाश्वत लागवडींची तयारी आपणास करता येईल का, या संदर्भात सुद्धा आता विद्यापीठ असतील किंवा शेतकरी बांधवांमध्ये एक उत्सुकता आपल्याला दिसून येत असते। तर याच उत्सुकतेपोटी बऱ्याच शेतकरी बांधवांनी आपल्या भागामध्ये अनेक फळबागांची देखील लागवड केलेली आहे। तर आपल्या भागामध्ये ज्या फळबागा यशस्वी होऊ शकतात त्याच्यामध्ये आपण त्याची तयारी करत असताना सीताफळ या फळबागेची लागवड करू शकतो का, किंवा सीताफळीची लागवड आपण करू शकतो का, या संदर्भात सुद्धा आता विचार करणं खूप गरजेचं झालेलं आहे। या दृष्टीनं आजच्या आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण काही बाबी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। मंडळी, मुळात राज्यातील एकूण लागवडीयोग्य शेतीपैकी जवळपास 75-80% क्षेत्र हे कोरडवाहू आहे। त्यात हलक्या उथळ जमिनी मोठ्या प्रमाणात आहेत। त्यातच यावर्षी पाऊस सुरू झाला आहे। अशा बदलत्या हवामान परिस्थितीत कमी पाण्यावर येणाऱ्या आणि काटक सीताफळ लागवडीस मोठा वाव आहे। हवामानाच्या संदर्भात मंडळी बघूयात। सीताफळ हे उष्ण कटिबंधीय फळझाड असून या पिकाला उष्ण आणि कोरडे हवामान आणि मध्यम अथवा कमी हिवाळा मानवतो। साधारणपणे 30-40 अंश सेल्सिअस तापमान आणि 500-600 mm पर्जन्यमान सीताफळ वाढीसाठी पोषक असते। फळ धारणेवेळी 80% जास्त आर्द्रतेची गरज असते, तर फळे पिकवताना उबदार आणि कोरडे हवामान असल्यास त्याची गोडी चांगली येऊ शकते। सीताफळे अत्यंत काटक मुळे खोलवर न जाणारे फळझाड आहे। उथळ, हलक्या, मुरमाड, डोंगर उताराच्या जमिनीत तग धरते। यासाठी हलकी ते मध्यम चांगली निचरा होणारी 2-3% उताराची भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी जमीन यासाठी आवश्यक आहे। मंडळी, कोणतीही फळबाग लावत असताना त्याच्यासाठी आपण रोपांची निवड करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे। सीताफळाची रोपे बियांपासून आणि शाखीय किंवा कलम पद्धतीने देखील तयार केली जातात। मात्र बियांपासून लागवड केलेली झाडे एकसारख्या गुणधर्माची मिळतील असे नाही, म्हणून त्यापासून मिळणाऱ्या फळांची गुणवत्ता, उत्पादन एकसारखी मिळत नाही। त्या तुलनेमध्ये कलमांची लागवड केल्यास निवड केलेल्या ठराविक जातीची एकाच गुणधर्माची दर्जेदार गुणवत्ता असणारी फळे मिळू शकतात। तसेच बागेत लवकर फलधारणा होऊन उत्पादनही एकसारखं मिळतं। त्यामुळे कलम पद्धतीने तयार केलेल्या रोपाची लागवड आपण करणं गरजेचं आहे, किंवा अशा कलम रोपांची निवड करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे। मंडळी, आपली जमीन जर उन्हाळ्यामध्ये तयार केलेली असेल तर अशा हलक्या आणि मुरमाड जमिनीमध्ये 4x4 मीटर मध्यम जमिनीत 5x5 मीटर अंतरावर 45x45x45 cm आकाराचे खड्डे घ्यावेत। प्रत्येक खड्ड्यात 1-2 घमेले शेणखत, 2-3 घमेले पोयटा माती, 1 किलो सिंगल सुपर फॉस्फेट आणि क्लोरोपायरिफॉस 10% दाणेदार 100 ग्रॅम यांचे एकत्रित मिश्रण भरावं। आपल्या भागात पुरेसा पाऊस पडल्यानंतर खड्ड्यामध्ये या कलमांची लागवड करणं गरजेचं आहे। खड्ड्यात मध्यभागी लहान खड्डा करून कलमे लावावीत। बाजूची माती खोडाभोवती हलक्या हाताने दाबावी, काठीचा आधार देऊन कलमे सुतळीने सैल बांधावीत। पुरेसा पाऊस नसेल तर लगेचच झारीनं पाणीसुद्धा आपण या ठिकाणी देऊ शकतो। मंडळी, आता आपण सीताफळीमध्ये जी आंतरपिक आपण घेऊ शकतो त्याच्या संदर्भात देखील माहिती करून घेऊयात. लागवडीनंतर 2 ते 3 वर्ष खरीप हंगामात मूग, उडीद, चवळी, भुईमूग, सोयाबीन, घेवडा, ताग, दहीच्या अशी हिरवळीची खते किंवा विविध भाजीपाला यांसारखी आंतरपिकं आपण घेऊ शकतो. यामुळे जमीन संपूर्ण झाकली जाऊन तणांवर बऱ्यापैकी नियंत्रण देखील राहू शकतं. मंडळी, सीताफळासाठी पाणी व्यवस्थापनाच्या संदर्भात या ठिकाणी माहिती करून घेऊयात. सीताफळ हे कोरडवाहू फळझाड असल्याने पिकाच्या गरजेइतके पाणी द्यावं. लागवडीनंतर 3 ते 4 वर्षे झाडाच्या वाढीच्या काळात उन्हाळ्यात पाणी देणं सुद्धा गरजेचं आहे. सीताफळाच्या पूर्ण वाढलेल्या झाडास साधारणपणे प्रतिदिन 50 ते 60 लिटर पाणी पुरेसं होतं. झाडामधील अंतर आणि स्थानिक हवामानावर पाण्याची गरज अवलंबून असते. सीताफळास सूक्ष्म फळनिर्मिती, फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून, जुलै ते सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये पाण्याची गरज असते. सुरुवातीच्या काळात सीताफळ बागेस हलक्या जमिनीत 5 ते 6 दिवसांनी, मध्यम जमिनीत 8 ते 10 दिवसांनी आणि भारी जमिनीत 10 ते 12 दिवसांनी पाणी देणं गरजेचं आहे. पारंपरिक पद्धतीऐवजी ठिबक सिंचनाचा वापर करावा. त्यामुळे विद्राव्यक खतेही पाण्यावाटे आपणास देता येऊ शकतात. परिणामी कमी पाण्यामध्ये अधिक उत्पादन घेणं आपणास शक्य होऊ शकतं. मंडळी, लागवड केल्यानंतर झाडास योग्य आकार येण्यासाठी मुख्य खोडावर कलम जोडाच्या खाली येणारे फुटवे वरचेवर काढून टाकणं गरजेचं आहे. 1 मीटर उंची झाल्यानंतर झाडाच्या 4 दिशांना एकसारख्या फांद्या विखुरून वाढतील असे वळण देणं गरजेचं आहे. अनावश्यक आडव्या फांद्या काढून गर्दी कमी करावी. योग्य प्रकारे वळण दिल्यामुळे झाडांवर भरपूर सूर्यप्रकाश पडून हवा खेळती राहील. परिणामी झाडांची वाढ, फुले लागण्याचे प्रमाण वाढून भरपूर फळधारणा होऊ शकते. मंडळी, यानंतर बघूयात बहर व्यवस्थापन. अधिक उत्पादनाकरता बहराचे योग्य व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. सीताफळामध्ये जून महिन्यात नैसर्गिक बहर येतो, परंतु पाण्याची उपलब्धता लवकर म्हणजे उन्हाळ्याच्या सुरुवातीला आपणास बहर देखील धरता येऊ शकतो. उन्हाळी बहराची फळे जुलै आणि ऑगस्ट दरम्यान काढणीस येऊ शकतात. त्याचा चांगला दर देखील आपणास मिळू शकतो. बहर धरताना पूर्ण वाढलेल्या झाडात चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून देणं गरजेचं आहे. नत्राची अर्धी मात्रा संपूर्ण स्फुरद पालाशी खते खोडापासून दूर असलेल्या परिघाखाली रिंग करून द्यावीत. मातीने खते झाकून आपण पाणी देणं गरजेचं आहे. उरलेली अर्धी नत्राची मात्रा 1 महिन्याच्या अंतरानं देणं गरजेचं आहे. लागवडीनंतर पहिली 3 वर्ष झाडाचा शास्त्रीय विकास होऊ द्यावा. 4थ्या वर्षापासून बहर व्यवस्थापन आपण सुरू करणं गरजेचं आहे. सुरुवातीची 2 ते 3 वर्षे फळे कमी लागतात. फुले आल्यापासून फळे पक्व होण्यास साधारणपणे 5 महिन्यांचा कालावधी लागतो. प्रत्येक झाडापासून दरवर्षी जाती परतवे 15 ते 25 किलो उत्पादन आपणास मिळू शकते. झाडाचे वय वाढून जाताना उत्पादनही आपणास वाढीव मिळत असते. मंडळी, आपल्या भागामध्ये सीताफळाचे जे विविध वाण आहेत त्याच्या संदर्भात आता माहिती करून घेव्यात. सीताफळाच्या जवळपास 40 ते 50 विविध प्रजाती असून 120 जाती आहेत. महाराष्ट्रात लागवडीमध्ये ॲगोना प्रजातीच्या या प्रकारातील फुले पुरंदर, फुले जानकी, अर्का, APK 1, ॲनोना हायब्रिड 2, धारूर 6 आणि ताड पिंपळगाव 7 या वाणांची आपण निवड करू शकतो. तर मंडळी, या चालू हंगामामध्ये जर आपण व्यवस्थित नियोजन जर केलं तर आपण सीताफळ लागवडीचा प्रयोग देखील चांगल्या पद्धतीनं करू शकतो आणि भविष्यामध्ये त्यापासून आपल्याला चांगला लाभ देखील मिळू शकतो. अशा आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमात एवढंच. आपण पुन्हा भेटणारच आहोत शिवार वार्ताच्या पुढील भागात. आपण ऐकत रहा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ 93.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळा गौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव. प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये,
2: तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
2: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2332-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: नवे वीडियोस पाहायचे असतील तर सबस्क्राइब करा एव्हरेस्ट मराठी आणि प्रेस करा बेल आयकॉन आणि करा रोज लाईक अँड शेअर. एन्जॉय.
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

नवे वीडियोस पाहायचे असतील तर सबस्क्राइब करा एव्हरेस्ट मराठी आणि प्रेस करा बेल आयकॉन आणि करा रोज लाईक अँड शेअर. एन्जॉय.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा। नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती। पुन्हा हजर झाली आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे बिग स्टार शो। मित्रांनो, हिंदी सिनेमा आणि त्याचं वैभव म्हणजे अनेक प्रतिभा आणि प्रतिमा तो आपल्यापर्यंत घेऊन येतो, ज्यांच्या प्रभावानं आपणही चकित आणि आनंदित होत असतो। मग त्या प्रतिभा अभिनयातल्या असतील किंवा संगीतामधल्या। हिंदी सिनेमांमधून अशीच एक गायकीची विलक्षण प्रतिभा आपल्याला मिळाली, ती म्हणजे गायक सुखविंदर सिंग यांच्या माध्यमातून। गीत आणि संगीतापेक्षाही त्यांच्या आवाजाची जादू आपल्यावर अधिराज्य करते, आणि म्हणूनच सुखी आहेत आजच्या आपल्या बिग स्टार शोचे बिग स्टार। आजचे आपले बिग स्टार सुखविंदर सिंग।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुखी पाजी. दमदार आणि पहाडी आवाजाचं वरदान लाभलेल्या आपल्या आवाजानं खिलवून ठेवण्याची कला त्यांच्यात अवगत आहे. पंजाबच्या अमृतसर मध्ये जन्मलेले आपल्या जगभरातल्या चाहत्यांमध्ये सुखी नावानं परिचित आहेत. बॉलिवूड मधलं त्यांचं करिअर सुरू झालं खरं तर 80 आसपास. खरी ओळख त्यांना मिळाली ती छैया छैया या गाण्यानं. याच गाण्यामुळे त्यांचे आणि ए आर रहमान यांचे दोघांचे सूर जुळाले. पुढे संगीत विश्वात हे कॉम्बिनेशन इतकं जबरदस्त ठरलं की जेव्हा जेव्हा दोघं एकत्र आले तेव्हा त्यांनी रेकॉर्ड ब्रेक गाणी दिली. जसं की ताल मधलं रमता जोगी, मीनाक्षी मधलं चिन्नम्मा चिन्नम्मा, अर्थ मधलं रुत आ गई रे आणि याच दोघांच्या जय हो गाण्यानं थेट ऑस्कर मिळवला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगति सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुखी बाजी। रहमान आणि सुखविंदर या जोडी प्रमाणेच विशाल भारद्वाज सोबत सुखी बाजी यांची उत्तम जोडी जमली। आनंद बक्षीन पासून ते गुलजार सारख्या जादूगरांच्या शब्दांना त्यांनी न्याय दिला। त्यांच्या शब्दामधली जादू जशीच्या तशी सुखी बाजी आपल्यापर्यंत पोहोचवतात आणि फक्त हिंदीच नाही तर तमिळ, कन्नड आणि मराठीमध्ये सुद्धा त्यांनी आपला ठसा उमटवलाय। मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मध्ये सुखविंदर पाजींनी गायलेलं हे राजे हे गाणं अंगावरती रोमांच उभा करतं। गेल्या 20-25 वर्षात अनेक नवीन गायक आपण पाहिलेत, पण त्यातले सुखी बाजी सारखे असे खूप कमी गायक आहेत ज्यांची जवळपास सगळीच गाणी ही सुपर डुपर हिट ठरली आणि ती आजही रसिकांच्या ओठांवर आहेत।

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुखी पाजी. दमदार आणि पहाडी आवाजाचं वरदान लाभलेल्या आपल्या आवाजानं खिलवून ठेवण्याची कला त्यांच्यात अवगत आहे.

वेलकम बॅक. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची RJ प्रगती, आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून आपण जाणून घेतोय सुखविंदर सिंग यांना. चक दे इंडिया, जय हो, कर हर मैदान फतेह सारखी इन्स्पिरेशनल आणि देशभक्तीपर गीतं असोत, चल छैया छैया, लगन लगन, रमता जोगी, दर्द डिस्को सारखी प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा दाखवणारी गाणी असोत, या प्रत्येक गाण्याचा आत्मा ओळखून त्यात जीव ओतणारा अवलिया गायक म्हणजे सुखविंदर सिंग. सुखविंदर सिंगने गाण्याच्या प्रत्येक शैलीवर एवढी हुकूमत गाजवली आहे की त्यांच्या सुरांवर सर्व काही उधळून टाकावं असं होतं. सुखविंदर यांच्या गायकीत जेवढे रंग आहेत त्यापेक्षा कितीतरी रंग त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात आहेत, आणि आज आपण त्यावरतीच बिग स्टार मधून जाणून घेतोय.

सुखविंदर सिंग यांचा प्रवास जाणून घेतोय आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. सुखी पाजीला लहानपणापासूनच गायनाची आवड होती आणि त्यांना खेळात देखील खूप रस होता. त्यांना 100 मीटर पळण्यात भारतासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचं स्वप्न होतं. ते 15-15 तास पळण्याचा सराव करायचे आणि मग रियाज. एका गायनाच्या स्पर्धेत छोट्या सुखविंदरचं खूप कौतुक झालं, त्यामुळं विनर हे सुखी पाजी बनले. छोटे छोटे कार्यक्रम करत एके दिवशी सुखविंदरनं मलकीत सिंग यांच्यासाठी तूतक तूतक तूतिया हे गाणं कंपोज केलं आणि ते गाणं देखील सुपर डुपर हिट ठरलं.

वेलकम बॅक. आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तेरणाची आरजे प्रगती. तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो, आणि आजचे आपले बिग स्टार आहे

सुखविंदर सिंग. यानंतर सुखविंदर सिंग यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्या ग्रुपमध्ये म्युझिक अरेंजर म्हणून देखील काम केलं. लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनीच त्यांना पहिलं हिंदी गाणं दिलं. 1988 साली आलेल्या सुरमा भोपाली या फिल्म मधील गाण्यानं त्यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं. मग लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनीच दिलेल्या यतीम, फतेह, अंबा, बंजारा फिल्म मध्ये त्यांनी गायन केलं. पण हवं तेवढं यश त्यांना मिळालं नाही. मग त्यांनी वर्ल्ड टूर वरती जाण्याचं ठरवलं. ते तब्बल 13 देश फिरले आणि वेगवेगळ्या गाण्यांच्या शैलींचा अभ्यास देखील केला.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुखी पाजी. दमदार आणि पहाडी आवाजाचं वरदान लाभलेल्या आपल्या आवाजानं खिलवून ठेवण्याची कला त्यांच्यात अवगत आहे.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुखी बाजी. 1997 दरम्यान 12-13 फिल्म मध्ये गाणी गायली. साऊथ मध्ये असताना त्यांची ए आर रहमान यांच्याशी ओळख झाली. दोघांनी पहिल्यांदा तक्षक फिल्म साठी काम केलं आणि नंतर दिलसे साठी. 1998 मध्ये रिलीज झाला दिलसे आणि त्यानंतर 1999 मध्ये तक्षक. दिलसे मधील छैया छैया या गाण्यानं त्यांना फिल्म फेअर अवॉर्ड तर मिळालाच, पण हे गाणं एवढं प्रसिद्ध झालं की त्यांना खूप सारी प्रसिद्धी देखील मिळाली. खरं तर आश्चर्याची गोष्ट ही आहे की दिलसे फिल्म पर्यंत त्यांना शाहरुख खान बद्दल काहीही माहिती नव्हतं. चल छैया छैयाच्या शूटिंगच्या वेळी हा ट्रेन वरती चढून नाचणारा मुलगा कोण आहे असं त्यांनी ए आर रहमानना विचारलं होतं. या प्रसंगानंतर मात्र आपल्या फिल्मी करिअर मधील सर्वात हिट गाणी त्यांनी शाहरुख खान सोबत केली. सुखविंदर सिंग यांचा सुफियाना अंदाज आणि एनर्जेटिक स्टाईल त्यांच्या गायनाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातात.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुखी पाजी. दमदार आणि पहाडी आवाजाचं वरदान लाभलेल्या आपल्या आवाजानं खिलवून ठेवण्याची कला त्यांच्यात अवगत आहे.

सुखविंदर सिंग यांचा प्रवास आपण जाणून घेतोय आजच्या आपल्या बिग स्टार शो मधून. आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. 90 दशकाच्या शेवटी त्यांनी तेजपाल कौर यांच्याशी लग्न केलं. तेजपाल या चंदीगड मधील एक पंजाबी पेपर साठी पत्रकार म्हणून देखील काम करायच्या, तसेच त्या गीतकार सुद्धा होत्या. लग्नानंतर दोघांनी बी फॉर भांगडा डी फॉर डान्स नावाचा अल्बम काढला. तो देखील अल्बम सुपर डुपर हिट ठरला.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुखविंदर सिंग. सुखविंदर सिंग आणि त्यांच्या भन्नाट गायकीचा बाजच वेगळा आहे. ही गाणी आणि सुखविंदर यांनी त्याला दिलेला टच ही गाणी हृदयात घेऊन जातात. त्यांच्या गाण्यामधील हरकती आणि घेतलेला ताण हा मंत्रमुग्ध करतो. हे या बाबतीतही पुढे जाऊन गीताला आणि संगीताला तेवढ्याच उंचीवर घेऊन जातात जिथून ऐकणारा आणि गीतही खाली येण्यास तयार नसतात. ही जादू फक्त सुखी पाजीच करू शकतात. आतापर्यंत धून आणि बोलाचे राज्य असलेल्या दुनियेवर सुखी आपल्या आवाजाने पार घेऊन जातात.

आपण ऐकत आहात रेडिओ तरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे रेडिओ तरणाची आरजे प्रगती, आणि तुम्ही माझ्यासोबत ऐकताय बिग स्टार शो. आजचे आपले बिग स्टार आहेत सुखी बाजी. संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी सुखींना लई बरोबर अनेक सुरेल गीतांमधून देखील सादर केलं. खिलाफ मधील रब ने भूल से असेल किंवा सौदागर मधील दीवाने तेरे नाम के असेल, याचबरोबर त्यांनी विरह गीतही कमालीची गायली. यामध्ये कुर्बान मधील दीवानो से, खिलाफ मधील रब ने भूल से आणि कच्चे धागे मधील ऊपर खुदा या अजरामर गाण्यांचा समावेश करावा लागेल.

बिग स्टार शो ऐकताय तुम्ही आरजे प्रगती सोबत आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुखी पाजी. दमदार आणि पहाडी आवाजाचं वरदान लाभलेल्या आपल्या आवाजानं खिलवून ठेवण्याची कला त्यांच्यात अवगत आहे.

आरजे प्रगती सोबत तुम्ही ऐकताय बिग स्टार शो आणि आजचे आपले बिग स्टार आहेत सुखविंदर सिंग. मित्रांनो, प्रत्येक व्यक्ती एक नवीन ओळख घेऊन येतो आणि त्यातूनच तो इतरांना आनंद देतो. आपल्या प्रतिभेने तो व्यापून देखील टाकतो. त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक गीताला तो सुरमयी करतो आणि त्यांचे सूर देखील आपल्याला वेगळ्या जगात घेऊन जातात. असंच सुखविंदर सिंग यांच्या बाबतीत म्हणावं लागेल. त्यांच्या प्रतिभेला अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलंय. जय हो साठी ग्रॅमी पुरस्कार, छैया छैया साठी आणि होले होले या गाण्यासाठी फिल्म फेअर सर्वोत्कृष्ट गायनाचा पुरस्कार देखील त्यांना देण्यात आलाय. हैदर साठी 62व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराने त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. एकूणच सुखविंदर हे खऱ्या अर्थानं लोकगायक ठरतात. त्यांचे स्वर आणि फेक आपल्याला मंत्रमुग्ध करतात. त्यांच्या त्या स्वरलहरीत आपणही वाहत राहतो, गुणगुणत राहतो आणि आनंदानं नाचतो देखील. म्हणूनच आजचे आपले बिग स्टार आहेत सुखविंदर सिंग.

मी आरजे प्रगती आजच्या बिग स्टार शो मध्ये इथेच थांबते. आजचे आपले बिग स्टार होते सुखविंदर सिंग. आजचा आपला एपिसोड कसा वाटला हे तुम्ही मला सांगू शकता 9970500900 वरती, अर्थात 9970500900 वरती. पुन्हा भेटणार आहोत नवीन बिग स्टार सोबत, तोपर्यंत कनेक्ट राहूयात. आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 253 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिस देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9406-2353-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून. दुपारचे एक वाजलेत आणि आपल्या आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये जसं नाव आहे व्हॉट्सअप फरमाईश गाणी हा कार्यक्रम, या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. चला तर असंच म्हणावं वाटतं की

आणि मग आपल्या सर्व श्रोत्यांना म्हणते, मी आले निघाले नटले सजले फुल पाखरू झाले नवपंखा नवी यशा, असं म्हणत आपल्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. सर्व श्रोत्यांना शुभ दुपार, गुड आफ्टरनून म्हणत आजच्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात आपण आज पाहूयात. आज आहे 03 सप्टेंबर, हा महिना चालू आहे सप्टेंबरचा. त्याचबरोबर कार्यक्रम या महिन्यात भरपूर असतात, बर्थडेज असतात. त्यामध्येच आत्ताच मला माहिती भेटली आहे, त्यामध्येच आपले जे नियमित श्रोते आहेत अमित सर, त्यांनी आज पाठवलं आहे की 3 सप्टेंबर 2026 आज प्रसिद्ध वाढदिवस आहेत, ते म्हणजे बेस्ट विलन कॉमेडी किंग शक्ती कपूर यांचा बर्थडे आहे. लक्ष्मीकांत प्यारेलाल संगीतकार जोडगोळ, जे भरपूर गाणी त्यांनी आपल्याला दिली, त्यांचा देखील बर्थडे आहे. आणि अभिनेते विवेक ओबराय यांचा देखील बर्थडे आहे. आणि तसंच त्याचबरोबर शाहीर साबळे सर यांचा देखील आज बर्थडे आहे. तर गेलपींची तर भरपूर गाणी आपल्याला माहिती आहे, तर भरपूर गाणी जी आहेत खूप आपल्याला आवडतात, तर नक्कीच आज आपण त्यांचं सेलिब्रेट करूयात बर्थडे गेलपींचा. आणि गेलपींची अशी गाणी आहेत जी आपण आज देणार आहोत. आणि शक्ती कपूर हे देखील खूप छान, त्यांची देखील अशी बरीचशी गाणी आहेत. आणि साईड रोल करून देखील किंवा विलनचे रोल करून देखील ते खूप लोकप्रिय आहेत, सर्वांना फार आवडतात ते. तर यांचे बर्थडे सेलिब्रेट करूयात आणि सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला. पण तत्पूर्वी 03 सप्टेंबर 1923 वाई तालुका जिल्हा सातारा म्हणजेच शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध मराठी लोकशाहीर गायक कवी आणि नाटककार होते. आणि त्यांचं कार्य पाहता तर स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि गोवा मुक्ती संग्राम यामध्ये त्यांनी आपल्या शाहिरकीनं मोठं योगदान दिलं आहे. आणि साने गुरुजींचा त्यांच्यावर खूप मोठा प्रभाव होता. आपण पाहिलं तर जय जय महाराष्ट्र माझा त्यांनी गायलं हे खूप लोकप्रिय, आणि गरजा महाराष्ट्र माझा हे गीत अत्यंत प्रसिद्ध आणि महाराष्ट्राचं महाराष्ट्र गीत बनलं आहे. आणि महाराष्ट्राची लोकधारा लोककला घराघरापर्यंत आणि मुख्य प्रवाहात पोहोचण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राची लोकधारा हा कार्यक्रम देश विदेशात लोकप्रिय केला. मुक्त नाटक आणि लोकनाट्य अंधळ दळतय, यमराजात एक राज्य ही त्यांची प्रसिद्ध मुक्त नाट्य आहेत आणि नाटके समाजातील जनजागृती करणारी ठरली. तर अशा शाहीर साबळे सरांना देखील खूप मानाचा मुजरा करूयात. आणि त्याच निमित्त एक त्यांचं गीत आहे, चित्रपटाला होतं पहा महाराष्ट्र शाहीर, त्या चित्रपटातील एक गीत आहे जे मला फार आवडतं, त्यांचंच गीत आहे ते. तर त्याच गीताने आजच्या व्हॉट्सअप फरमाईशला सुरुवात करूयात. आणि आज शक्ती कपूर लक्ष्मीकांत प्यारेलाल यांची गीतं नक्कीच तुम्ही ध्यावू शकताय व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. सुरुवात करूयात व्हॉट्सअप फरमाईशला या सुंदर अशा गीतांनी.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्व श्रोतांचं स्वागत करते. आता आवाज मोठा येतोय का सर सांगा मला. माझा आवाज कमी येतोय जास्त येतोय मला सांगा पटकन, कारण की आवाज आता कमी येतोय असं सांगितलं होतं. सर सेलिब्रेट करतोय आपण लक्ष्मीकांत त्यागराळे यांचा बर्थडे, तसंच शाहीर साबळे यांचं देखील आपण अगदी दिलं स्टार्टलाच. आणि तसंच आपण पाहायला गेलं तर ज्यांनी विलन म्हणून काम केलंय पण काही काही गाण्यात नाही का, मला त्यांचा तो चित्रपट आवडतो. म्हणजे विलन म्हणजे कोणते, त्याच्यामध्ये त्यांनी इतकी कॉमेडी कॉमेडी पण केली. गोविंदांसोबत त्यांचे खूप हिट राहिलेले चित्रपट आहेत. आणि तसं पाहायला गेलं तर गोविंदांसोबत जे चित्रपट त्यांनी केलेले आहेत त्यामध्येच ते खूप जास्त सर्वांच्या लक्षात राहिले होते. आणि ते म्हणजे शक्ती कपूर कॉमेडी किंग आणि विलन बेस्ट विलन आहेत ते. लक्ष्मीकांत प्यारलाल ही संगीत जोडी देखील आपल्याला फार आवडते, त्यांची बरीचशी गीतं आहेत ते आपल्याला आवडतात. तसंच विवेक ओबेरॉय हे देखील उत्तम अभिनेते आहेत आणि यांचेच आज बर्थडे आहे, तर ते सेलिब्रेट करत करत आजचा फरमाईशीचा कार्यक्रम करतोय. तर शक्ती कपूर यांचंच गीत ऐकायचं आहे. ते म्हणतायत राजा बाबू या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे. गजानन नवले, रोशना नवले, सोहम नवले, आसेगाव बाजार तालुका अकोट जिल्हा अकोला. तर नक्कीच राजा बाबू हा चित्रपट देखील सर्वांच्या लक्षात असेल. त्याच्यात त्यांनी तसली नाडीची चड्डी घातलेली आहे खरं तर, आणि त्याच्यावरतीच त्यांचा तो अख्खा चित्रपट जो आहे त्याचा त्यांच्या तसंच आणि थोडासे वेगळ्याच ढंगात आपला शक्ती कपूर दिसतात. आता ऋषी कपूर म्हणाल होतं का, कारण की कपूर कपूर फॅमिली देखील इतकी मोठी आहे की कुठला कपूर कोणाचा आहे हे लवकर पटकन कळत पण नाही, त्याच्यामुळे कन्फ्यूज झाले होते मी देखील. तर सुरुवात करते आता राजा बाबू हा देखील चित्रपट. म्हटलं तर सर्वच गीतं लोकप्रिय आहे, सुपर डुपर हिट ठरलेला हा देखील चित्रपट आहे. तर गीत ऐकायचं आहे त्याच्यामध्ये स्वतः शक्ती कपूर आहे त्या गाण्यामध्ये. आणि त्यावेळेस जेव्हा चिची आले होते आणि त्यांच्यासोबत करिश्मा कपूर यांची जी जोडी आहे ती खूप लोकप्रिय ठरली होती, कारण की त्या दोघांची जी जोडी आहे त्यावेळेस त्या दोघांचे चित्रपट आले आणि खूप गाजले. तर त्यामध्येच राजा बाबू हा देखील तेवढाच सर्वांच्या लक्षात राहिलेला आहे. तर गोविंद आणि करिश्मा कपूर यांचं तर याच गीतासाठी पसंती कळवणारे शोध आहेत गजानन नवले, रोशना नवले, सोहम नवले, आसेगाव बाजार तालुका अकोला, सॉरी अकोट जिल्हा अकोला येथून. ऐकूयात आणि आनंद घेऊयात.

आपण ऐकत आहात रेडिओ तीर्ण 90.4 एफ एम आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. यानंतरची फरमाईश आलीत श्रोते, बरेचसे श्रोते आलेले आहेत आणि विचारतायत मला की कुठे गेला होता तुम्ही 2 दिवस. तर होते, इथेच होते, पण थोडंसं चेंज देखील आपला हवा आहे. त्याच्यामुळे सर देखील आता व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. त्यामुळे आपण पाहताय की 2 दिवस सरांनी घेतलं होतं, मग आज म्हणतं चला आपण देऊयात म्हणून मग आज सर म्हटलं की तू घे. तर बऱ्याच श्रोत्यांनी सांगितले की माझी खूप त्यांना आठवण आली. खरंच आली होती का? कारण की सर्वच जण मेसेज करतायत तुमची खरंच आठवण आली होती. तर पुढची फरमाईश रंग या चित्रपटातील गीतासाठी कुमार शानू यांच्या आवाजातील गीत आहे. गुरुवार टू गुरुवार ज्यांची फरमाईश असते, आपले नियमित श्रोते आहेत, की नदीम श्रवण यांचं म्युझिक आहे आणि सुदर्शन यांचं गीत आहे. तर जितेंद्र, अमृता, दिव्या भारती, आयशा झुलका खान के कादर खान, ओके केदार सर वाटलं मला ते माहिती कादर खान. तर नमस्ते दीदी, प्रथमतः तुम्हाला नमस्कार करतो आणि सर्व श्रोते देखील या गीतामध्ये सामील आहेत असं म्हणतायत. तर नक्कीच सर, गुरुवार टू गुरुवार त्यांची फरमाईश असते. सचिन झेंगडे सर भांबेवाडी तालुका मोहळ येथून. चला तर आनंद घेऊया तर रंग या चित्रपटातील या सुंदर अशा गीताचा.

9975591 क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकता. याच नंबरवरती व्हॉइस रेकॉर्ड करत असताना देखील पूर्ण ना पूर्ण पत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचे आहेत, जेणेकरून आपली फरमाईशी मला पूर्ण करता येईल. आणि आज पाहूयात कोणाकोणाच्या फरमाईशी पूर्ण होतात, ज्यांच्या काल फरमाईशी पूर्ण झाल्यात आता 4-5 दिवसानंतर आपण फरमाईश पाठवायची आहे, जेणेकरून इतर देखील श्रोत्यांना आपल्या या कार्यक्रमात इन्व्हॉल्व करायचं आहे, आपल्या सर्वांनाच माहिती आहे. तर पुढची फरमाईश आहे रुपाली काकडे, बार्शी येथून आहेत त्या, आणि त्यांना गीत ऐकायचं आहे लक्ष्मीकांत पॅरेलल यांचं म्युझिक असलेलं सुंदर असं गीत आहे, खूप लोकप्रिय ठरलं हे देखील गीत आहे. लता मंगेशकर यांचा आवाज आहे. आशा हा चित्रपट 1980 चित्रपट आला आहे, पण आस्था गायत हे गाणं सर्वांच्या स्मरणात राहिलेलं आहे आणि तेवढंच ते आवडतं देखील. आपण कधीही ते गाणं लागलं तरी ऐकत असतो बरं, कारण की तेवढं आवडतंच आपल्याला. त्याचं म्युझिक जे दिलंय म्हणजे एल्पींचं आहे म्युझिक, तर खूप सुंदर अशी म्युझिक आणि देत त्यांनी गाणी आपल्याला दिलेली आहेत. तर आज त्यांचा बर्थडे देखील आहे तर तो सेलिब्रेट करतोय. आनंद बक्षी यांचं गीत आहे, आनंद घेऊयात आशा या चित्रपटातील या सुंदर अशा गीताचा. ऐकूयात रुपाली काकडे ताईंची व्हॉट्सअप फरमाईश.

एव्हर ग्रीन गाणं आहे हे. एव्हर ग्रीन कधीही ऐकलं तरी मूड फ्रेश होतो. आणि रीना रॉय खूप सुंदर दिसतात, अगदी साध्या वेशभूषेमध्ये त्या दिसतात, तरी देखील आपल्या सर्वांना ते गीत आवडतं आणि रीना रॉय देखील. तर अशा रीना रॉय यांचं हे गीत आपण आत्ताच ऐकलं, गॅल्पिनचा म्युझिक असलेला, गॅल्पिनचा बर्थडे आहे तो सेलिब्रेट करतो आहे आपण. तर तसंच शक्ती कपूर यांचा देखील बर्थडे. आणि खरं तर आपण पाहिलं तर चालबाज या चित्रपटामध्ये मला खूप आवडतात ते. एक वेगळीच भूमिका त्यांची आहे, कॉमेडी विलनचीच आहे, पण वेगळा विलन आपल्या त्या चित्रपटामध्ये पाहायला भेटतो. यॅल्पिनचं म्युझिक असलेलंच हे देखील गीत आहे चालबाज या चित्रपटातील. शक्ती कपूर यांचा डायलॉग खूप बलमा मैं एक छोटासा प्यारासा नन्नासा बच्चा हो. आणि मग ते पुढे गाण्यामध्ये खरं तर खूप छान त्यांचं वर्ग आहे, गडबड हो गई सिटी बच गई असं जे वाक्य आहे त्यांनी एक वेगळाच ग्लॅमरस या गाण्याला आला आहे. आणि खूप छान वाटतं गाणं ऐकताना देखील, मला फार आवडतं गाणं. देखो मैं चला असं काहीतरी आहे, मला विसरली, मी लिरिक्स विचारले, पण खूप सुंदर गाणं आहे, मला फार आवडतं हे गाणं. आणि अमित कुमार, कविता कृष्णमूर्ती यांनी हे सुंदर गाणं गायलं, त्याचबरोबर जॉनी मुखर्जी यांचा देखील आवाज आपल्याला ऐकायला भेटतो या गाण्यामध्ये. तर हेच गीत ऐकायचं आहे अमित नारायण लोंढे, वाडानगर तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअपवर मॅश.

जान बचाओ।

व्हॉट्सअप वर माझी गाणी या कार्यक्रमात मी आज प्रगती आहे. 2 दिवस असंच वाटत असेल सर्वांना की गडबड हो गई, सिटी बच गई असं म्हणत सर्व श्रोते म्हणत आहेत की खूप आठवण येत होती माझ्या. तर थँक्यू सो मच, हे तुमचं प्रेम आहे. तर पुढची फरमाईश घेऊया तर ज्यांची 2026 मधली 11वी फरमाईश आहे, अजय देवगण आणि नेहा भाटिया आणि सुनील शेट्टी यांचा प्रमुख भूमिकेत असलेला चित्रपट कयामत. आणि समीर हे गीतकार आहेत आणि नदीम श्रवण यांनी संगीतबद्ध केलं आहे. कुमार शानू अलका याज्ञिक यांच्या आवाजातील गीत आहे. ज्यावेळेस हा देखील गाणं आलं होतं त्यावेळेस हे देखील गीत आज पण माहिती आहे, आज पण जेव्हा रिक्षामध्ये जातो आपण तेव्हा सर्रास ऐकलं येतं हे गाणं, किंवा ट्रॅक्टरवरती देखील हेच गाणं आपल्याला ऐकलं येतं. तर ऐकूयात आपले जे श्रोते आहेत नियमित श्रोते कुबेर मस्के कव्हे तालुका बार्शी येथून आणि मीनाताईंची देखील, मीना मस्के यांची देखील ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहे. पावणे दोन कसं वाजले इतक्या लवकर? 1:43 लगेच झालेत तर मला समजलंच नाही. तर अशा या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती पुन्हा एकदा सर्व श्रोतांचं स्वागत, माझं स्वागत भरपूर करत आहे आज. मी आज फरमाईश

आले तर माझं स्वागत करायला लागले श्रोते. हरकत नाही, तर पुढची फरमाईश अशोक शिंदे सर. बरेच ते म्हटले की 2 दिवस झाले मी सरांना देखील फरमाईश पाठवतो, पण काही सरांनी फरमाईश घेतली नाही. पण आज आता बघा, जे आपल्या दारफळच्या श्रोते आहेत, एकाच जणींनी मला मेसेज करा ज्यांच्या मी फरमाईशी घेऊ शकेन, त्यामध्येच आपल्या सर्वांची नावं घ्या. तर त्यामध्येच आपले मंगळवार टू मंगळवार ज्यांची फरमाईश असते असे आपले श्रोते आहेत. अशोक शिंदे सर ते म्हणतात की आमचे मार्गदर्शक व तेरणा रेडिओचे निवेदक असलेले आपल्या मधुर आवाजातून श्रोत्यांच्या फरमाईशी हसत हसत विनोदी शैलीत पूर्ण करणारे रमेश पेठे सरांचा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. सरांचा काल वाढदिवस होता, तर त्यानिमित्त सरांनी त्यांच्यासाठी एक गाणं डेडिकेट केलेलं आहे. एक मैत्रीपूर्ण गाणं आहे जे दोस्ती या चित्रपटातील गीत आहे. मोहम्मद रफी यांच्या आवाजातील यल्पींचा म्युझिक पहा, बड्डे देखील आहे आणि तसं गीत देखील आलं दोस्तीवरचं. तर मंगळवार टू मंगळवार सरांची फरमाईश पूर्ण नाही झाली, आज नक्कीच पूर्ण करते. पुन्हा एकदा दारफळच्या श्रोत्या ज्या आहेत त्यांना मी एकदा सांगते की त्यांच्या देखील फरमाईश पूर्ण नाही झाली आहे. तर एकींनीच मला मेसेज करा आणि त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांची नावं लिहा आणि एक गाणं पाठवून द्या. तर ऐकूयात दारफळ सिन्हा येथून आपले नियमित श्रोते अशोक शिंदे सर यांची खास रमेश पेठे सरांसाठी ही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

0: சாரி கா.
1: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजी प्रगती पुन्हा एकदा हजर झाली आहे. सर्व श्रोतांच्या फरमाईशीमध्ये वेगवेगळी गीतं देखील येत आहेत, आणि जसं की अल्पिनचा देखील बर्थडे आपण सेलिब्रेट करतो आहे, तसंच आपण शक्ती कपूर यांचा देखील बर्थडे सेलिब्रेट करतो आहे. विवेक ओबेरॉयची देखील गाणी आहेत, तशीही तुम्ही देऊ शकता. विवेक ओबेरॉय यांचा देखील बर्थडे आहे आणि शाहीर साबळे यांचा देखील बर्थडे आहे. तर पुढची फरमाईश, मला पण फार गाणं आवडतं, तेच गाणं आज शिवाजी उकंडे सरांनी दिले मंगळूर तालुका कळम येथून. तर आपले नियमित श्रोते आहेत ते देखील. तर गीत हलचलमधलं आणि माय फेवरेट सॉंग आहे ते देखील, आणि अक्षय खन्ना आणि करीना कपूर यांची जोडी दिसते. एक वेगळाच हलचल चित्रपटामध्ये, एक वेगळा झोन, म्हणजे खरं तर पाच भाऊ असतात आणि विरोधी भूमिकेमध्ये तिकडे दाखवलेली आहे त्यांची परिवार. दुसरी एक सिस्टीम आहे जी विरोधक आहेत दोघंही. एका घरात अगदी एकही मुलगी नाही आहे पण एकदम ट्विस्ट परत चित्रपटामध्ये येतो, आणि असा वेगळा चित्रपट घेऊन, आणि कॉमेडी देखील चित्रपट आहे. तर असा चित्रपटातील गाणं आहे, आणि
2: रफ्ता रफ्ता होले होले दिल को चुराया तुमने, दिल को तो पता भी न चला, चोरी चोरी

असं म्हणत हे गाणं सुरू होतं आणि खूप सुंदर असं गीत आहे, पाहायला देखील तेवढं छान वाटतं. तर ऐकूयात आपले नियमित श्रोता आहे शिवाजी उखाणे बनू तर का कळम यांची व्हॉट्सअपवर पाहिजे.

हलचल या चित्रपटातील हे सुंदर असं गीत 9970-5990 क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकताय. याच नंबरवरती तुम्ही व्हॉइस देखील रेकॉर्ड करून पाठवू शकताय. पूर्ण नाव पूर्णपत्ता आणि गाण्याचे बोल पाठवायचं आहे जेणेकरून आपली फरमाईश मला पूर्ण करता येईल. तसंच आज ढगाळचं वातावरण आहे माहिती आहे, थोडंसं एकदम शांत एकतर वातावरण आहे त्यामुळे इतकं सायलेन्स सर्व धाराशिवमध्ये तर पाहायला भेटतोय. म्हणजे सगळीकडे धाराशिव आज बंद आहे बहुतेक, तर त्यामुळे एकदम सायलेंट आणि ओशाळ असं वातावरण झालेलं आहे इकडचं. तर पावसाने तर एक दांडी मारली आपल्या, पाऊस काही यायचं नाव घेत नाही. काल मात्र 5 मिनिटं माहिती आहे असला मोठा पाऊस झाला धाराशिवमध्ये, ते पण काही भागातच, म्हणजे जिथे आता आपला रेडिओ आहे कॉलेज आहे तिथल्याच भागात फक्त पाऊस पडला काल. फक्त 5 मिनिटं झाला असेल माहिती आहे, पण मोठा झाला. पण तसा पाऊस येणं खूप गरजेचं आहे, खूप खूप वाट पाहतोय आपण त्या पावसाची. खरं तर खूप गरज आहे, शेतकरी बांधव खूप खूप चातकसारखी त्याची वाट पाहताय. तर प्लीज प्लीज देवा प्लीज सर्वांनी आपण प्रार्थना करूयात यार, तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना करात की पाऊस पडावा म्हणून आपल्या इकडे, कारण की हा श्रावण एवढा पवित्र महिना आहे. तसंच बाप्पाचं देखील आगमन आता होणारच आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही सर्वांनी प्रार्थना करावी. जेव्हा केव्हा तुम्ही देवाकडे प्रे कराल तर प्लीज शेतकरी बांधवांसाठी आपल्या प्रे करायची आहे, कारण की शेतकरी जगला तरच आपण जगणार आहोत, हे सर्वांनी लक्षात घेऊन यावं. चला तर यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. बऱ्याच दिवस झाले सरांची फरमाईश आली नाही आहे. क्रांती या चित्रपटातील गीत आलेलं आहे रफिक इनामदार पानगाव तालुका बार्शी येथून. तर याच फरमाईशीसाठी सरांनी फरमाईश पाठवली आहे. तर आज राजकुमार माने सर काय म्हणतात पाहूयात. तत्पूर्वी प्रगतीताई तुमचं स्वागत आहे आजच्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमामध्ये. 2 दिवस झालं तुमचा आवाज ऐकायला मिळाला नाही, त्यामुळे आम्ही बरेच आम्ही बेचैन झालो होतो तुमचा आवाज ऐकला आणि खूप मनाला समाधान वाटलं. छान वाटते आजारी पडलात की काय असं वाटलं, परंतु नाही तसं काही नाही आहे. तुमचा आवाज म्हणजे आमची दिलकी धडकन बनलेली आहे. 1 वाजता तुमची आवाज ऐकला नाही तर नाही मिळाला तर आम्हाला फार वेगळं वाटतं. आपला नियमित श्रोता राजकुमार माने, तर थँक्यू सो मच सर. 2 दिवस संजय मेंदरगे साहेबांनी देखील खूप छान प्रसारण दिलं असं त्यांनी सांगितलं. सोमवारपासून माझ्या कामाची फरमाईश राहिली होती पण दिली नाही मी. आणि तसंच म्हणतायत की आज सुप्रसिद्ध संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा बर्थडे आहे, वाढदिवस आहे. तर यल्पींची अशी बरीशी गाणी आहेत, त्याच्याबद्दल थोडंसं सांगावं असं वाटतंय. संपूर्ण नाव बऱ्यापैकी जणांना माहीत नसावीत. लक्ष्मीकांत प्यारेलाल म्हणजे लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर आणि प्यारेलाल रामप्रसाद शर्मा यांनी त्यांच्या 1989 या काळात त्यांनी शेकडो गाणी अजरामर केलेली आहेत. आपल्यासाठी भेट म्हणून त्यांनी दिलेली आहेत. अशा जोड गोळीच्या वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा माझ्याकडून. आणि सोमवारची त्यांची फरमाईश राहिलेली आहे तर ती नक्कीच पूर्ण करूयात. तर आता तरी आपण फरमाईश पूर्ण करूयात. आपले नियमित जे श्रोते आहेत रफिक इनामदार पानगाव तालुका बार्शी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: चला, क्रांती या चित्रपटातील गीत सर्वांनाच खूप आवडणारा चित्रपट म्हणजे क्रांती आहे. अगदी मोठी स्टारकास्ट या चित्रपटामध्ये आपल्याला पाहायला भेटते आणि प्रत्येक गाणं एक वेगळं आणि सर्वांच्या लक्षात राहणारं असं गीत क्रांती या चित्रपटामध्ये आहेत आणि ती आज पण आपण ऐकतोत हे खरं तर विशेष आहे. पुढची फरमाईश असंच एक गाणं जे पावसात आपण खूप ऐकतो, मुकेश आणि लता मंगेशकर यांचा आवाज, यल्पींचं म्युझिक आहे आणि हेच गीत ऐकायचं आहे. बरेच दिवस झालं श्रोत्यांचे मेसेज दिसत आहेत मला. राजेंद्र मिरगणे आणि मित्रपरिवार मांडेगाव तालुका बार्शी त्यांच्या आवडीचं गीत त्यांनी सांगितलेलं आहे. तर राजेंद्र मिरगणे, मीनाक्षी मिरगणे, अभिजित मिरगणे, अयोध्या मिरगणे आणि अयोध्याचा बर्थडे देखील आहे असं त्यांनी सांगितलं होतं. तर विश्व मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आराध्या. आणि 1967 साली मिलन या चित्रपटातील गीत आहे, तर ते गीत ऐकायचं आहे लता मंगेशकर आणि मुकेश यांच्या आवाजातील. यल्पींचं म्युझिक, आनंद बक्षी यांचं गीत, सुनील दत्ता आणि नूतन यांच्यावरती चित्रित झालेलं हे सुंदरसं गीत आहे. आणि विशेष म्हणजे गाण्यात शोर आणि सोर असा मजेशीर संवादही आहे. सॉरी, तर त्याच्यामध्ये कसं की
1: पवन करी शोर,
0: अरे बाबा शोर नाही
1: सोर,
0: आणि असं म्हणत हे गाणं स्टार्ट होतं. खूप छान असं हे देखील गीत आहे. हेच गीत ऐकायचं आहे गजानन कावरके सर, नियमित श्रोते आहेत ते देखील रिसोड जिल्हा वाशिम इथून. त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र देखील आहेत रवी बोरकर, राजू पवार, रवी पवार, शिवम भाऊ. तर त्यांना देखील आज हे गीत ऐकायचं आहे. ऐकवत गजानन कावरके सर आणि आपले दुसरे जे सर आहेत, नवीन सर आहेत, राजेंद्र मिरगणे सर आणि त्यांचा मित्रपरिवार यांची व्हॉट्सअप फरमाईश.

0: पवन करे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।

चला सावन का महिना पवन करे शोर, शोर नहीं बाबा सोर, असं म्हणत हे गाणं सुरू होतं. आणि तेच गाणं भरपूर आपल्या श्रोत्यांना देखील आवडतं. पावसाळ्या सरस ही गाणी आपण ऐकतो, जी पावसाळ्यात ती खास गीतं आहेत. जसा पावसाळा सुरू होतो तशी ती गाणी आपण ऐकायला सुरुवात करतो. तसंच बाप्पाचं देखील आगमन जेव्हा होतं तेव्हा सर्वांच्या कानावरती एक गाणं आणि ओठावरती रेंगाळतं ते, पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षाने एकदा हर्ष, गोड अन्नाचा होतो रे स्पर्श, असं म्हणत बाप्पाचं आगमन होतं तेव्हा ते गाणं ऐकतो ना. बाप्पा आला की कळतं बाप्पा येणार आहे, आता येणार आहे, लवकर येणार आहे. हे गाणं ऐकलं की ते एक ओढ बाप्पाच्या येण्याची असते आपल्याला, आणि तीच ओढ आता सर्वांचीच लागली आहे. गणेश मंडळ सज्ज झालेली आहेत आपण पाहतो. तर अशाच या महोत्सवात आपलं देखील मंडळ काही सामाजिक कार्य करत असेल. या मंडळातून एकच सर्वांनी मला असं वाटतं की मला तरी वाटतं की आपण जास्तीत जास्त गरजू लोकांना मदत केली पाहिजे. एक झाड हे प्रत्येक तुम्ही आरतीसाठी जेव्हा बाप्पाला एक विशेष अतिथी बोलवत असता तेव्हा देखील त्यांना एक झाड देऊन ते झाड लावून त्याचं संरक्षण करणं हे देखील त्यांना सांगणं तितकंच गरजेचं आहे. तर या उपक्रमांमधून असा आपण समाजाला संदेश देण्याचं जास्तीत जास्त कार्य करावं, स्वच्छता जास्त राखावी, पर्यावरणाचं संवर्धन करावं, प्रत्येकाने झाडं लावावीत आणि पाण्याचं संवर्धन करावं हे देखील तितकंच गरजेचं आहे. तुम्ही पाहताय आता आपल्याकडे पाऊस खूप कमी प्रमाणात झालेला आहे, त्यामुळे आपण जेवढं निसर्गाचं संवर्धन कराल तेवढंच तो भरभरून आपला प्रेम देणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त आपण काय म्हणताय की जास्तीत जास्त आपण कसं आपल्या परिसराला किंवा आपल्या पर्यावरणाला जतन जास्तीत जास्त करता येईल याची खरं तर आपण काळजी घेतली पाहिजे. हाच संदेश घेऊन आपण मंडळांनी देखील हा संदेश लक्षात ठेवून अशाच उपक्रमांना जास्त प्राधान्य देत आपल्या मंडळांकडून जास्तीत जास्त

0: छान संदेश कसा समाजापर्यंत देता येईल हे नक्कीच पाहणं तेवढंच गरजेचं राहतं. तर पुढची फरमाईश घेऊयात. जो चित्रपट अजून देखील डोक्यावरती डान्स करतोय, म्हणजे उतरलाच नाही डोक्यातून, तो म्हणजे सैराट. सैराट या चित्रपटातील गीत, आणि श्रोते जे आहेत ते म्हणतात की ताई तुमच्या आवाजातून मला गीत ऐकायचं आहे, ऐकण्याची उत्सुकता आहे. दोन कडवा तुम्ही म्हणा. जळगावकडून पवन पाटील, थँक्यू सो मच सर, खूप खूप थँक्यू की त्यांची बरेच दिवसाला फरमाईश नाही पूर्ण झाली आहे, तर आज नक्कीच तुमची फरमाईश पूर्ण करते. जळगाववरून आहेत पवन पाटील, त्यांना दोन ओळी माझ्या आवाजात ऐकायची आहेत सैराट या चित्रपटातील. आता जमेल की नाही माहिती नाही, ट्राय करूयात पाहू.
1: जपून होत ठेवलं मनही कधीच नाही चुरलं, उधळलं ग समद बाई हातात नाही उरलं, जीव जडला पर नाही नजरला कळलं, किती नडलं जे करीन अन मग सरलं, आताच भय का बावरलं, खरच बया का घाबरलं.
0: त्याच्यातलं एक कडवं खूप गाजलं आता या गाण्यामधलं, ते म्हणजे पुढचं कडवं आहे.

जुळलं आता सभय का घाबरलं, खरंच भया का बावरलं. आता ट्राय केलं, जास्त वरचे सूर घेता येत नव्हते कारण की स्टुडिओमध्ये आहे, बाहेर लोकं बसलेले आहेत, त्याच्यामुळे जास्त वरचा सूर घेत आले नाही तर परफेक्ट गाऊन अजून दाखवलं असतं. सर आता मी ट्राय केलं सर, आय डो आय थिंक सो की तुम्हाला आवडलं असेल अशी आशा करते. ऐकूयात आपले चाळीसगाव येथून देखील श्रोते आहेत, त्यांच्यासोबत गणेश पाटील आणि जळगाववरून पवन पाटील यांचीही सुंदरशी व्हॉट्सअप फरमाईश.

नाव सरांचं आता मी विसरली आहे, तुळजापूरचे सर आहेत पण हे मला लक्षात नाही आहे नाव सरांचं आता, कारण की मेसेज तुमचे सर सर्व डिलीट झालेत आणि तुमची डीपीला पण नाव नाही दिसत आहे, पण मला माहिती आहे तुम्ही आठवत नाही आहे सध्या मला ना, कारण की बरेच दिवस झाले तुमची फरमाईश देखील आली नाही. तर पुढची फरमाईश आहे ती खरं तर पाण्याची सर्वजण वाट पाहतात, असंच एक गाणं दिलेलं आहे आपले श्रोते जे आहेत ते म्हणजे शौर्य चित्रपटातील गीत दिलेलं आहे आणि विकास विधाते आणि समस्त भीमगर्जना प्रतिष्ठान गौतम नगर धाराशिवेतून. पाऊस नाही शेतकरी परेशान आहेत, सोयाबीनला पाऊस नाहीये. तर मला त्याच निमित्त गीत ऐकायचं आहे आणि त्याचबरोबर आपले नियमित श्रोते आहेत सोमनाथ चिकणे जे आहेत गुळपोळी येथून, तर त्यांना देखील आज पावसासाठीच एक गीत ऐकायचं आहे, तर हेच गीत दोघांनाही देऊयात आणि सर्वजण पुन्हा एकदा पावसाला प्रार्थना करूयात. रोज प्रार्थना करूयात मी म्हणते, जेव्हा तुम्ही देवासमोर पाया पडताना तर नक्कीच तुम्ही पावसाची त्याला विनवणी करा की दे बाबा मला पाऊस हवा आहे इथे. तर चला, अशोक शिंदे सर देखील म्हणतात सेम आवाज, ओ माय गॉड थँक्यू. तर थँक्यू सो मच. आणि शुभांगी ताई देखील माझ्यासोबत मी जेव्हा इकडे म्हणत होते तेव्हा त्या देखील म्हणत होत्या असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच, असंच प्रेम करत राहा आणि ऐकत राहा रेडी होते 90.4 FM. ऐकूयात पावसावरती एक सुंदर असं गीत मुकेश आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील शौर्य चित्रपटातील.

0: व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. दुपारचे 2:30 यानंतरची फरमाईश घेऊयात. आता उद्या आहे, काय आहे उद्या, श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे. तर उद्या त्याच निमित्त सप्ताह बसलेला आहे दारफळ सिना इथे आणि सुलतानपूर राहुल नगर येथून आपले जे निवेश होत आहेत द्राक्षे मामा त्यांनी मला फोटो पाठवला आहे. तिथे सप्ताह चालू आहे आणि त्याच निमित्त आज गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर नमस्कार ताई, शुभ दुपार. सुधाकर राक्षे, दीपक राक्षे, विजय राक्षे, ताई राक्षे आणि वैष्णवी राक्षे, जान्हवी राक्षे, लक्ष्मीकांत राक्षे, आम्हा सर्वांना भेंगरी या चित्रपटातील गोविंदा आला रे हे गीत ऐकायचं आहे. खूप सुंदर असं हे देखील गीत आहे आणि डॅशिंग ज्यांना म्हणते डॅशिंग ॲक्ट्रेस जी आहे ती मला फार आवडते, सुषमा शिरोमणी. या खरं तर मी जेव्हा त्यांचा चित्रपट पाहायला लागले, जेव्हा मला त्यांच्याबद्दल समजायला लागलं की अशी मराठी मोळी ही मुलगी होती जिने हिंदी मध्ये आपण हिरोंना पाहिलं ऍक्शन करताना पण मराठीमध्ये ही ऍक्शन क्वीन म्हणून आणि स्वतः डिरेक्ट करते चित्रपट अशी जेव्हा तिची माहिती कळली मला आणि खूप सुंदर असे चित्रपट त्यांनी देखील दिलेले आहेत आपल्या, त्यातलाच भेंगरी हा देखील चित्रपट महेंद्र कपूर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजातील हे सुंदर असे गीत आहे. तर ऐकूयात राक्षे मामांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.
1: आला आला आला आला आला

आणखीन भरपूर श्रोत्यांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत, तरी देखील प्रयत्न करते पूर्ण करण्याच्या. तर मी आरजे प्रगती आहेच आपल्यासोबत. व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात 1 ते 3 दरम्यान मी असते लाईव्ह आपल्यासोबत, आणि या दरम्यान सर्व श्रोत्यांच्या मी फरमाईशी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. तर यानंतरची फरमाईश देखील आपले जे नैसर्गिक शेती करणारे आपले श्रोते आहेत, रामप्रसाद अशोक डोईफोडे, गुगळा देवी नैसर्गिक शेतकरी गट, ईट तालुका बीड जिल्हा बीड, 15 दिवसानंतर गाणे पाठवत आहेत. श्री सुप्रीत सिंग गुलाठी, IAS जॉईंट सेक्रेटरी भारत सरकार, व जतीन रहमान मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, तसेच माननीय श्री सुभाष साळवे साहेब जिल्हा कृषी अधिकारी बीड, व गर्जे साहेब उपविभागीय अधिकारी बीड खामगाव KVK प्रमुख डॉक्टर हनुमान गरुड सर, बीड तालुका कृषी श्री अधिकारी अशोक साळी साहेब, मंडळ कृषी अधिकारी सारुख साहेब, झलक दादा कृषी सहाय्यक अधिकारी वाघमारे साहेब, शिंदे साहेब ईट गावचे सरपंच गणपत अप्पा डोईफोडे व गटातील सर्व शेतकरी हजर होते. त्यांनी फोटो पाठवले आहेत. आज आमचे मार्गदर्शक अंबड तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी गंडेच आहे का सर, चुकून जर तुमच्याकडून झालं असतं तर गंडेच तिथे लिहिलेलं आहे, गंडे साहेब, व आमचे मित्र बाबू कोकाट साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्हाला गीत ऐकायचं आहे. मॅडम, पावसाची खूप आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत, मेघराजाला पण आपल्या रेडिओ तेरणाच्या वतीनं सर्व श्रोत्यांच्या वतीनं विनंती करा असं त्यांनी सांगितलं आहे. तर नक्कीच मी सारखीच विनंती देखील आत्ता सध्या करत असते. तर नक्कीच आपण पुन्हा एकदा प्रार्थना करतोच आहे आपण, पण तो त्याला पडायचं तेव्हाच पडणार आहे असंच आपले अशोक शिंदे सर म्हणतात, तर ते मात्र खरं आहे. तर खास सर्व शेतकरी त्यांचा गट आहे, नैसर्गिक शेती करतात, त्यामुळे त्यांना एक गीत ऐकायचं आहे, लढर तू नवरदेव BSC ॲग्री. खूप सुंदर असा चित्रपट आहे, पाहण्यासारखा हा देखील चित्रपट आहे. जर पाहिला नसेल तर नक्कीच तुम्हाला सजेस्ट करते, नवरदेव BSC ॲग्री हा चित्रपट नक्कीच पहा. ऐकूयात आपले नियमित श्रोते रामप्रसाद अशोक डोईफोडे सर, गुगळा देवी नैसर्गिक शेतकरी गट, ईट तालुका बीड जिल्हा बीड यांची व्हॉट्सअप फरमाईश. आणि खरं म्हणजे ही नैसर्गिक शेती पाहण्यासाठी हे सर्व IAS अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, आणि तसंच जिल्हा कृषी अधिकारी बीड आणि उपविभागीय अधिकारी बीड चे सर हे खास त्यांची नैसर्गिक शेती पाहण्यासाठी दिल्लीहून आले होते. जे श्री सुप्रीत सिंग गुलाटी सर IAS आहेत, ते भारत सरकारकडून आले होते. विशेष कौतुक आहे सरांचं, आणि नक्कीच मी सरांना देखील आग्रह केला आहे की आपल्या रेडिओ तेरणावरती त्यांची मुलाखत घ्यायची आहे. नक्कीच त्यांना वेळ भेटला की मी कॉन्टॅक्ट करून सरांना आपल्या रेडिओ तेरणावरती मुलाखतीसाठी नक्कीच इन्व्हाइट करणार आहे. तर ऐकूयात रामप्रसाद सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात आणखीन खूप श्रोत्यांच्या फरमाईशी राहिलेल्या आहेत. आता किती किती जणांच्या फरमाईशी पूर्ण करू हा प्रश्न पडलेला आहे. नियमित श्रोते देखील आहेत, तसेच बऱ्याच आणखीन नवीन श्रोत्यांच्या देखील तेवढ्याच आलेल्या आहेत. तरी देखील पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. पुढची फरमाईश देखील गुरुवार टू गुरुवार ज्यांची फरमाईश असते, संतोष भारत कोळी मुक्काम पोस्ट मुंगशी तालुका माढा जिल्हा सोलापूर येथून बोलत आहे. गुरुवार टू गुरुवार फरमाईश मध्ये मी सहभागी होत असतो आणि या गीतामध्ये माझे सर्व मित्र देखील सामील आहेत असं त्यांनी सांगितलं. तर नक्कीच एक वेगळं गीत त्यांनी यावेळेस दिलेलं आहे, खूप छान हे देखील गीत बऱ्याच दिवसानंतर मी देखील ऐकणार आहे. तर ऐकूया संतोष भारत कोळी सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला, पुढची फरमाईश छोटूशा श्रोत्यासाठी आहे. माझा भाऊ वैभव घाडगे याचा बर्थडे आहे विश्वमाने म्हणजे हॅपी रिटर्न्स ऑफ द डे बाळा. तर त्याच्याबद्दल काय सांगावे शब्दात तर सांगता येणार नाही, कारण तो भाऊ कमी वडील जास्त आहे. आम्ही दोन बहिणींचा आधारस्तंभ आहे. तर आज खास फरमाईश आहे, छोटे कंपनी देखील आहे वैभवसाठी आणि भाचे कंपनीकडून देखील खूप छोटे कंपनी देखील आहे वैभवसाठी आणि भाचे कंपनीकडून देखील खूप खूप शुभेच्छा असे म्हणतायत शुभांगी पवार, देवयानी सिद्धी, शिवराम शिवरत्न, नामदेव पवार, किशोरी भोसले, मयंक शौर्य यांना. तर मला काय वाटलं की छोट्या मुलांसाठी फरमाईश द्यायची की काय, पण आता भैयांसाठी फरमाईश आहे वैभव घाडगे दादांसाठी ना ताई. तर लाईव्ह आहेत तर शुभांगी ताईंनी आज बऱ्याच दिवसानंतर फरमाईश पाठवली आहे, तर नक्कीच पूर्ण करूयात. दादांना खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. तर ऐकूयात वैभव दादांसाठी व्हॉट्सअप फरमाईश.

छान असं बहिणीवरती डेडिकेट करणारं हे गाणं होतं का? आज बहिणींना काय हवं असतं भावांकडून? फक्त प्रेम तर हवं असतं, अगदी म्हणजे काहीतरी छोट्याशा ते असतंच ना की म्हणतो आपण की थट्टा करणं, मस्करी करणं, मारामारी करणं हे चलतंच त्यांच्यात, तर लाड पण तेवढंच पुरवतो भाऊ. तर असाच माझा देखील भाऊ आता मला मेसेज करतोय. लाचपत आता मेसेज करतात, ते म्हणतात सर्वांसाठी एक सुंदर असं गाणं लावत आईसाहेब. ये रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, मी आता पावसाला फोन पे करतो म्हणतात, म्हणजे तो लवकर येईल. आणि सर्वच तेरणावरील ग्रुप जो आहे त्यांना सर्वांनाच हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर मला समजत नाही दादा की कार्टूनमधलं आपण जे लहानपणी ऐकलं ते गाणं ऐकायचं आहे की आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे, मला कन्फ्युजन झालं आहे. तर मला तुम्ही लाईव्ह असाल तर पटकन सांगा तुम्हाला कोणतं गीत ऐकायचं आहे, पण बहुतेक तरी आय थिंक सो आम्ही दोघं राजा राणी या चित्रपटातील हे गाणं ऐकायचं असेल. तर ऐकूयात राजप्पा दादांची व्हॉट्सअप फॉर मायश.

व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात मी आरजे प्रगती आहेच. ढगाळचं वातावरण धाराशिवमध्ये पाहायला भेटत आहे. पाऊस काही येत नाही, फक्त ढग काही येत आहेत आणि ढग पुढे जातात, पाऊस काही येत नाही. त्यासाठीच हे गीत दिलं होतं, येरे येरे पावसा. आणि खरं तर जेव्हा लहान होतो तेव्हा ते गाणं म्हणायचो की येरे येरे पावसा, तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा. आता पावसाची गरज आहे तर पैसे देऊन पाडाऊ की काय असं वाटतंय. तर चला पुढची फरमाईश घेते. वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची, 3:01 होत आहेत. जाता जाता स्वामींचं गीत देते. आज गुरुवार आहे, त्यानिमित्त स्वामींचं एक गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते, नियमित श्रोते आहेत धाराशिव येथून, व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन आपले नियमित श्रोते आहेत, वैजयंतीमाला गंगाधर चांडगे पुणे, पद्मीन भस्मे सोलापूर, मधुबाला क्षीरसागर, हर्ष श्रीकांत गोवर्धन, पूजा हर्षद गोवर्धन, संगीता गोपाळ बुरांडे, नीता अजय अपसिंगकर, रेश्मा राजू उपरे, शिवानी अजय अपसिंगकर, अंकिता तांदळे, ओंकार अजय अपसिंगकर, योगेश बुरांडे, प्रितेश गंगाधर चांडगे, योगेश गंगाधर चांडगे, निलेश गंगाधर चांडगे, समर्थ राजू उपरे आणि व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन हे धाराशिवचे श्रोते आहेत. चला पाऊस आला, पाऊस आला, धाराशिवमध्ये पाऊस येतोय. आता माहिती नाही, कारण की मी जसं सांगते सतत की 3 ठिकाणी पाऊस पडतो धाराशिवमध्ये, अर्ध्या अर्ध्या भागांमध्ये. तर आता कॉलेजकडे तर पाऊस पडतो, आता बाकीच्या ठिकाणी काय माहिती पाऊस पडतोय की नाही. तर कोल्हापूरमध्ये पाऊस भरपूर आहे असं आपले श्रोते सांगतायत मला सध्या. ते श्रोते आहेत अशोक सर आहेत, जे आहेत ज्यांना ज्यांनी सांगितलं की कोल्हापूरमध्ये पाऊस सुरू आहे. तर उपळ्यामध्ये देखील पाऊस सुरू आहे असं म्हणतात. सुईच्या टोकावर बसेल एवढे पावसाचे मोठे मोठे थेंब पडतात. सध्या पाऊस चालू आहे साताऱ्यामध्ये देखील, अजिबात नाहीये, ऊन पडलंय असं म्हणतात आपले श्रोते, नियमित श्रोते आहेत साताऱ्याचे महेंद्र सर. तर आज त्यांनी बऱ्याच दिवसानंतर फरमाईशीमध्ये आहेत ऑनलाईन असं त्यांनी कळवलेलं आहे मला. तर थँक्यू सो मच सर. भरपूर श्रोते सांगतायत मला जिकडे पाऊस आहे तिकडे नाहीये, कुठे पाऊस चाललाय. तर लाईव्हमध्ये आहेत श्रोते, जे प्रेम करणारे श्रोते आहेत. महेंद्र कुमार चव्हाण सर, राजधानी सातारा येथून सरांनी मला आत्ताच मेसेज केला. तर वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. तर भेटूयात उद्या. आणि आपले नियमित श्रोते जे आहेत ते म्हणजे गिरीश कुलकर्णी, काका नातेपुते फॅमिली गिरीश कुलकर्णी. तर त्यांना गीत ऐकायचं आहे स्वामी समर्थांचंच, त्यांना पण गीत ऐकायचं आहे. आणि तसंच राजकुमार माने सरांना देखील दुसरं गीत ऐकायचं होतं, पण काय आता होणार नाही, वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. भेटूयात उद्या अशाच रंगतदार कार्यक्रमामध्ये. आणि शेवगावला देखील ऊन आहे असं त्यांनी सांगितलंय. तर पुण्याला पण नाही आहे पाऊस असं सांगितलंय. तर औशाला पण ऊन आहे. ओके पहा, आमच्याकडे पाणी नाही असं म्हणतात गजानन कावरके सर. चला तर शेगावला देखील ऊन. आणि तसंच कोल्हापूरमध्ये चांदगड इथे देखील पाऊस नाही आहे असं सांगितलंय ताईंनी. थँक्यू सो मच. आणि आणखीन भरपूर श्रोतांच्या फरमाईश राहिल्यात, आय एम रिअली सॉरी. उद्या भेटूयात, कारण की आता वेळ झाली आहे टाटा बाबा म्हणण्याची. जसं म्हटलं शेवटी गीत गिरीश कुलकर्णी फॅमिली यांची देखील देते, आणि तसंच व्यंकटेश पांडुरंग गोवर्धन आणि राजकुमार माने सरांची देखील फरमाईश. प्लीज आय एम रिअली सॉरी, आपल्या फरमाईशी मला काही घेता झालं नाही आहे, कारण की आणखीन भरपूर फरमाईशी राहिल्या होत्या. त्यामध्ये बरेचसे श्रोते आहेत ते नाराज होत आहेत. माढ्या तालुक्यामध्ये देखील पाऊस नाही आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आपले श्रोते, त्यांनी देखील सांगितलंय. तर भेटूयात उद्या. आज काही फरमाईशी जास्तीत जास्त पूर्ण करण्याचा तर प्रयत्न केला, पण काही पूर्ण नाही करता आलं असंच मला वाटतं. तर राजकुमार माने सरांना देखील गीत ऐकायचं आहे. राजकुमार माने, सौ जयश्री माने, ऐश्वर्या गणेश सातपुते अकलूज, प्रियांका गणेश बावरकर पुणे, राजकिरण माने, जयकिरण माने, आम्हा सर्वांनाच गीत ऐकायचं आहे. चला तर गुरुवार आहे त्यामुळे सर्वांनाच हे गीत, जे खूप लोकप्रिय झाले अगदी कमी वेळेत, हे गाणं इतकं लोकप्रिय झालं सर्वांच्या ओठांवरती हे गाणं रेंगाळतं असं स्वामींचं गीत आहे. याच गीतासोबत मी आरजे प्रगती इथेच थांबते आहे. भेटूयात उद्या, कारण की
वेळ झाली आहे. आणि संभाजीनगरमध्ये देखील छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील ऊन आहे, पाऊस नाही आहे असं बरेच श्रोत सांगतायत. तर धाराशिवमध्ये आत्ता सरी तर आल्यात बाबा, इकडे धाराशिवमध्ये माझ्याकडे म्हणजे अर्ध्या भागात जसं सांगितलं की टप्प्याटप्प्यात पाऊस पडतो, आत्ता तरी कॉलेजवरती पाऊस चालू आहे. आजच्या ठळक बातम्या इथे संपतायत. चला भेटूयात उद्या, ऐकत रहा, आनंदी रहा आणि काळजी देखील घेत रहा.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: सतराव्या मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-93-4180, सौ पुनगडे मॅडम 9420-200-549, सौ जाधवर मॅडम 9404-243-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-26-29-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
1: नमस्कार, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. मित्रांनो आणि श्रोतेहो, खरं तर आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ऐकत असतो. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय किंवा तेरणाच्या परिसरातून जे व्यक्तिमत्व घडून पुढे जातात, संघर्ष करतात, यशस्वी होतात आणि त्यांचा हा जो जीवन प्रवास असतो तो आपल्यासाठी प्रेरणादायक असतो. आणि म्हणूनच आपण तेरणेची प्रेरणा या कार्यक्रमामध्ये अशा सर्व व्यक्तिमत्वांचा इंटरव्ह्यू करत असतो, त्यांच्या मुलाखती घेत असतो, त्यांचा जीवन प्रवास जाणून घेत असतो. आजही आपण रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांना. त्यांचा खरं तर म्हणजे परिचय खूप मोठा आहे, कारण त्यांचं व्यक्तिमत्व पण तसं आहे आणि आपण जाणून घेणार आहोत. पण सर्वात प्रथम तर तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये आज सर आहे, तर तिथून आपण त्यांचा प्रवास जाणून घेऊयात. तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 1994 दरम्यान ते प्राध्यापक होते मेकॅनिकल डिपार्टमेंटचे. त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगर इथे म्हणजे त्यावेळेसच्या औरंगाबादमध्ये MIT कॉलेज इथे 17 वर्ष त्यांनी त्यांची सेवा दिली. त्यामध्ये ते प्राचार्य म्हणून पण राहिलेले होते आणि त्यानंतर पुन्हा ते नाशिक इथे गेले. संदीप विद्यापीठाचे ते प्र कुलगुरू म्हणून कार्यरत राहिले आणि त्यानंतर पुन्हा चांदवड इथे गेले आणि त्या ठिकाणी आता इंजिनिअरिंग कॉलेजचे ते प्राचार्य आहेत, तसेच संस्थेचे तांत्रिक सल्लागार आहेत. याशिवाय प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेडे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटीमध्ये अकॅडमिक तसेच मॅनेजमेंट काउन्सिलवर अनेकदा ते कार्यरत राहिलेले आहेत. तेव्हा आपण त्यांचा हा सर्व जो प्रवास आहे तो पण जाणून घेणार आहोत आणि एकूणच अभियांत्रिकी क्षेत्रातील भविष्य कसं असणार आहे ते आपल्याला त्यांच्या या वक्तव्यातून सुद्धा कळणार आहे. प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमारजी तातेड, मी आपलं स्वागत करतो रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये.
2: धन्यवाद
1: सर. जसं की सगळ्यात अगोदर तर आम्हाला एक खूप असं एक म्हणजे एक फिलिंग आहे की आपण तेरणाचे प्राध्यापक राहिलेला आहात आणि आपला प्रवास जो आहे तो तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयातून सुरू झालेला आहे. तर 1990-94 आपण पहिल्यांदा तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयात येतात की अगोदर आलं?
2: मी 1986 इंजिनिअरिंग पासआउट झालो आणि त्याच्यानंतर साधारणतः 3.5 वर्ष बजाजमध्ये काम केलं. पण वडील शिक्षक असल्यामुळं
1: तो शिक्षकी पेशा
2: वारसा हक्काने आला आणि मग मी तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 जानेवारी 1990 मध्ये रुजू आलो. खरं तर मला या संस्थेचा आभार मानलं पाहिजे की या संस्थेने मला माझ्या शिक्षकी पेशाची सुरुवात करण्याची संधी दिली आणि जी काही माझी शिक्षकी पेशाची जडणघडण आहेत त्याची मुळं जर शोधली तर ती या संस्थेमध्ये सापडतील. 1990 सुरू केलेलं 1994 अतिशय चांगलं काम करण्याची संधी मला या संस्थेमध्ये मिळाली. म्हणजे त्या काळामध्ये वर्कशॉप सुपरिटेंडेंट आणि वर्कशॉपमध्ये पूर्णपणे सगळ्या प्रकारची शिस्त लावणे, DSR तयार करणे, त्याचं सगळं हे मटेरियल रेकॉर्ड तयार करणे, हे सगळं काम जे आहे करण्याची संधी मला मिळाली. त्यानंतर परीक्षा घेण्याची जी सिस्टम मला वाटतं 1991 जी लागली ती कदाचित आज 2024 तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये चालू आहे.
1: म्हणजे परीक्षा घेण्याची संकल्पना तुमची?
2: परीक्षा घेणे विद्यापीठाचं काम होतं, पण परीक्षा घेताना ती कंडक्ट करण्यासाठी त्याचे पेपर्स कसे पॅक करावे, त्याच्या पिशवीवरती काय लिहावं, कसं असावं, कुठं कसं कसावं, असं स्टँडर्डायझेशन करण्याचा जो प्रयत्न मला करण्याचं जमलं, माझ्या सहकाऱ्यांसोबतच जमलं ते का, आणि त्याच्यामुळं तीच सिस्टम आजही या महाविद्यालयामध्ये चालू आहे. म्हणजे सांगायला हरकत नाही की 1993 असेल आणि त्या काळामध्ये त्या वेळचे विद्यापीठाचे मराठवाडा विद्यापीठ त्या काळचं आणि आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कुलगुरू त्यावेळेचे कुलगुरू डॉक्टर VB घोगे जे होते ते इथं आले. त्यांनी ही परीक्षा पद्धती बघितली कशी कंडक्ट करतात आणि याचा जाणीवपूर्वक उल्लेख त्यांनी विद्यापीठातल्या एका शिक्षकाच्या मीटिंगमध्ये केला की परीक्षा कशी घ्यावी याचं जर आदर्श उदाहरण पाहायचं असेल तर तुम्ही अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबादमध्ये जाऊन परीक्षा जरूर पहा.
1: बरोबर.
2: खरं तर ही संधी जी मला या महाविद्यालयाने दिली त्याबद्दल या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाचं आणि त्यांचं मनापासून आभारच मानलं पाहिजे.
1: बरोबर. बरोबर.
2: अशा पद्धतीने 4 वर्ष आणि शिकवण्यामध्ये त्या काळामध्ये अतिशय आनंदाचा प्रसंग होता. अतिशय चांगले शिक्षक होते आणि विद्यार्थी अतिशय चांगले होते आणि त्याच्यामुळं शिकवण्यामध्ये जो गोडी निर्माण झाली ती गोडीच मला आयुष्यामध्ये चांगला शिक्षक बनण्याची संधी जी काही मिळाली ती या महाविद्यालयातून मिळाली. आणि म्हणजे विद्यार्थी नेहमी आमच्या मागं असायचे सगळे आणि हेड ऑफ डिपार्टमेंट असतील त्यावेळचे प्राचार्य असतील या सर्वांनी आम्हाला घडवण्यामध्ये त्यांचा खूप मोठा हातभार आहे. आणि
1: बरोबर सर, आता जसं की तुम्ही म्हणतायत 1990 साली तुम्ही प्राध्यापक म्हणून या अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये शिक्षकी पेशाला खऱ्या अर्थाने तुम्ही सुरुवात केली. 34 वर्षाचा कालावधी जवळपास लोटलेला आहे, आपल्याकडे समृद्ध अनुभव आहे. म्हणजे आजच्या AI आणि DS जमान्यामध्ये, मेटावर्सच्या जमान्यामध्ये खरंच एज्युकेशन पद्धती किती म्हणजे बदललेली आहे किंवा त्याला कसं सामोरं गेलं पाहिजे हा तर खूप वेगळा विषय आहे. पण तरीसुद्धा एक आपली स्वतःची जर्नी म्हणून जर आपण पाहायला गेलं तर आपण मग संभाजीनगरला पोहोचला, तिथं MIT कॉलेज जॉईन केलं, हे नेमकं कसं घडलं ते पण सांगा.
2: मला त्या काळामध्ये मी BE होतो आणि पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं होतं. पोस्ट ग्रॅज्युएशनची फॅसिलिटी जवळपास अवेलेबल नव्हती आणि त्याच्यामुळं संभाजीनगरला मी पोहोचलो आणि संभाजीनगरमध्ये MIT माझ्या सेकंड इनिंगची सुरुवात केली आणि साधारणतः 17 वर्ष त्याच याच्यामध्ये मी माझं PG कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर PhDही त्याच फेजमध्ये कम्प्लीट केली आणि त्याच महाविद्यालयामध्ये प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि ते काम करता करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचा, मेकॅनिकलच्या अभ्यास मंडळाचा सदस्य, त्याचा चेअरमन, नंतर अकॅडमिक काउन्सिलचा मेंबर, मॅनेजमेंट काउन्सिलचा मेंबर, अर्न अँड लर्न स्कीमचं चेअरमन, अशा वेगवेगळ्या पदांवरती काम करण्याची संधी मिळाली. आणि ही संधी मिळताना जे माझ्या आजूबाजूला जे सगळे प्रशासकीय अधिकारी होते, कुलगुरू होते त्या काळचे, MIT संस्थाचालक होते, या सर्वांनी माझ्या ज्या व्यक्तिमत्वाच्या घडणीमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. आणि हे करत असताना मी शिक्षकी पेशा काही सोडला नाही. म्हणजे मी जरी सगळ्या ह्याच्यावरती होतो पदावरती तरीही मी पिरियड घेतल्याशिवाय, लेक्चर घेतल्याशिवाय
1: कधीही
2: मला समाधान जाणवलंच नाही. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं, म्हणजे माझं स्वतःचं असं मत आहे की या जगामध्ये अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग शिवाय दुसरं काही घडतच नाही. जे काही घडतं ते सगळं इंजिनिअरिंगच आहे आणि त्याच्यामुळं हे आता जे आपणही बोलतो आहोत हे साऊंड इंजिनिअरिंगच आहे. तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा आवाज जो आहे तो इंजिनिअरिंगच्या माध्यमातूनच नाही आणि त्याच्यामुळं इंजिनिअरिंग हे इतकं व्यापक फील्ड आहे की कदाचित एक जन्म काय हजारो जन्म सुद्धा पुरणार नाहीत. आणि त्याच्यामुळं आणि योगायोग असा आहे की आम्हाला या सगळ्या प्रक्रियेमध्ये हे टेक्नॉलॉजीचं जे विकसित झाली याच्यामध्ये आम्हाला सगळं बघता आलं आणि अनुभवता आलं हे सगळं. त्याच्यामुळं आम्ही खूप नशीबवानच आहोत असं म्हणायला हरकत नाही.
1: मी पण नेहमी म्हणतो की सुईपासून ते स्पेस रॉकेटपर्यंत आणि एक विटाचं बांधकाम करण्यापासून तो डॉक्टर जो ऑपरेशन करते तिथपर्यंत इंजिनिअरिंगच्या शिवाय तर हे होऊ शकणार नाही. पण सर, जसं आता आपण पाहतोय, मी अजून एक सरांची ओळख करून द्यायची विसरली की सर हे मूळतः राहणारे बार्शीचे आहेत, त्यांचे वडील शिक्षक होते, त्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. पण हे MIT इंजिनिअरिंग कॉलेजचा खरं तर 17 वर्षाचा तो पण अनुभव आहे, आपण विद्यापीठात कशा पद्धतीनं कुठल्या कुठल्या स्तरावर कार्य केलं किंवा नेमकं काय हे पण आपण थोडंसं पुढच्या ह्याच्यामध्ये समजून घेणार आहोत. पण आता थोडंसं तुमच्या पुढच्या जर्नीकडे जाऊयात की संदीप विद्यापीठाचे आपण प्र कुलगुरू झालात नाशिक इथे, मग आता हे खरं तर त्याच्या पुढचा टप्पा आहे म्हणजे प्राध्यापक, प्राचार्य होणं आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रकुलगुरू होणं, तर हे नेमकं काय असतं आणि प्रकुलगुरूंचं कार्य कसं असतं ते एक सांग.
2: MIT औरंगाबादमध्ये काम करत असतानाच संदीप फाउंडेशन नाशिक इथून मला विचारणा झाली आणि नुकतंच त्या काळामध्ये महाराष्ट्र शासनाने स्वयं अर्थसाहित्य विद्यापीठ, ज्याला सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी म्हणतो, अशासाठीची परवानगीचा GR काढला होता. आणि मग असं विद्यापीठ तयार करायचं का अशी संकल्पना त्या व्यवस्थापनाने मांडली आणि त्या मला विद्यापीठात काम करण्याचा अनुभव असल्यामुळं मला ही संधी वाटली की असं विद्यापीठ आपण बनवू शकतो. आणि संदीप विद्यापीठ बनवण्यामध्ये ते एक म्हणजे त्याचं प्रोजेक्ट रिपोर्ट बनवण्यापासून ते विद्यापीठ ऍक्च्युअल अस्तित्वात आणण्यापर्यंतची जी काही संधी मला मिळाली काम करण्याची, त्या ती संधी खरंच उत्कृष्ट संधी होती. आणि त्याच्या पुढचा भाग म्हणजे त्याच विद्यापीठाचं जे विद्यापीठ आपल्या प्रयत्नातनं त्या व्यवस्थापनाने सुरू केलं त्याच विद्यापीठाचा प्रकुलगुरू नेवाचे पहिला प्रकुलगुरू होण्याची संधी मला त्या व्यवस्थापनाने दिली. त्याच्यामुळं आणि हे जे होतं ते त्या उत्तर महाराष्ट्रातलं पहिलं असं सेल्फ फायनान्स युनिव्हर्सिटी, महाराष्ट्रातली जी 5-7 विद्यापीठ होती त्यातलं हे एक विद्यापीठ. आणि या विद्यापीठाला स्वतःचे कोर्सेस डिझाईन करणं, स्वतःचे अभ्यासक्रम तयार करणं, स्वतःची डिग्री देणं, स्वतःचे रिसर्च सेंटर चालवणं, स्वतः या सगळ्या प्रोसेसमध्ये भाग हे करण्याची संधी जी मिळाली त्या महाविद्यालयात प्राचार्य म्हणून काम करत असो, शिक्षक म्हणून असो, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वेगवेगळ्या समितीवरती काम करण्याचा जो अनुभव होता, या अनुभवाचा मला त्या विद्यापीठ चालवण्यामध्ये प्रचंड उपयोग झाला. आणि त्या विद्यापीठामध्ये जे असे वेगवेगळे कोर्सेस होते त्या ज्या काळामध्ये ते कोर्सेस लोकांना असे वाटायचे की हे कोर्स आहे का असा नाविन्यपूर्ण कोर्सेस आम्ही शोधून काढले आणि ते कोर्सेस त्या विद्यापीठामध्ये चालू केले. त्याच्यामुळं एक वेगळ्याच प्रकारचं की एक स्वतःचं असलेलं विद्यापीठ आणि त्या विद्यापीठाद्वारे आपला तयार केलेला अभ्यासक्रम, आपण शिकवलेला तो अभ्यासक्रम, त्याचे विद्यार्थ्यांची घेतलेली परीक्षा आणि त्याच्यानंतर आपल्याच विद्यापीठाचं सर्टिफिकेट त्याला देणं ही जी काही प्रक्रिया होती दॅट वॉज तो एक आयुष्यातला अतिशय रोमांचक असा प्रवास आहे तो आयुष्यातला.
1: मित्रांनो आणि श्रोतेव, खरं तर आपण जे हे अतिशय रंजक आणि खूप चांगल्या पद्धतीची जे मुलाखत ऐकत आहोत ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांची. जसं मी सांगितलं ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 1994 दरम्यान प्राध्यापक म्हणून होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर इथे MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष कार्यरत होते. नाशिक येथील संदीप फाउंडेशनच्या संदीप विद्यापीठाचं जे कार्य आहे त्याविषयी आपण जाणून घेतलं आणि त्याच ठिकाणी ते प्रो व्हाईस चान्सलर या पदावर पण त्यांनी राहिलेले हे सांगितलेलं आहे. आणि मग आता सर तिथून पुढचा जो प्रवास होतो तो म्हणजे चांदवड येथील जे इंजिनिअरिंग कॉलेज आहे त्या ठिकाणचे आपण प्राचार्य आणि पुन्हा संस्थेचे तांत्रिक सल्लागार म्हणून तिथं एक कार्यरत आहात.
2: नाशिक धुळे रोडवरती चांदवड नावाचं एक तालुका प्लेस आहे तालुका. आणि त्या ठिकाणी 1928 साली सुरू झालेली 3 विद्यार्थ्यांबरोबर सुरू केलेली एक समाजसुधारकच कर्मवीर जे म्हणतो त्यांना आपण असं आबड केशवलालजी हरकचंदजी आबड यांनी सुरू केलेली एक शाळा 3 विद्यार्थ्यांची. आणि बघता बघता या शाळेचं या छोट्या रोपट्याचं आता वटवृक्षात रूपांतर आहे. 13,500 विद्यार्थी असलेले, 16 फॅकल्टीज असलेले, 16 वेगवेगळे कॉलेजेस असलेलं असं हे जे कॅम्पस आहे त्या कॅम्पसमध्ये मला त्या व्यवस्थापनाने निमंत्रित केलं आणि त्या कॅम्पसमध्ये तांत्रिक सल्लागार आणि अभियांत्रिकी महाविद्यालयाचा प्राचार्य म्हणून काम करण्याची संधी दिली. आणि ही संधी बघता बघता जे आधी इंजिनिअरिंग कॉलेजचा नॅकचा ग्रेड A होता तो माझ्या काळा कारकिर्दीमध्ये सहकार्यांच्याच मदतीने A+ करण्यात आला. आणि आता याच 15 दिवसापूर्वी हे महाविद्यालय आता स्वायत्त महाविद्यालय म्हणून सुद्धा UGC ने डिक्लेअर केलेलं आहे. म्हणजे एक छोटी मिनी युनिव्हर्सिटी त्याच कॅम्पसमध्ये आता आम्ही इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या दोरीने चालवत आहोत. आणि आमचं स्वप्न आहे की अशा प्रकारचं हे जे कॅम्पस आहे हे एका युनिव्हर्सिटीमध्ये कन्व्हर्ट व्हावं, येत्या काळामध्ये आमचं हे स्वप्न पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने आम्ही सगळे वाटचाल करत आहोत.
1: बरोबर. तर प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर, आता मी परत 1994 जर्नीमध्ये येतो. आणि जसं आपलं आत्तापर्यंत आता हे कारण हा एवढा सगळा प्रवास आहे जो की मला सांगण्यासाठीच 10-12 मिनिटं गेली, म्हणजे तुम्ही इतकं कार्य केलं, खरं तर त्याला अजून 120 मिनिटं पण होऊ शकतील, पण आपण एकदम शॉर्ट फॉर्ममध्ये समरीमध्ये ते घेण्याचा प्रयत्न केला. तर एकूणच हे अभियांत्रिकीचं शिक्षण आणि ह्याची जी जर्नी आहे 34 वर्षाची ती आपण पाहत आहात, तर आपल्याला काय वाटतं की कारण मी एकदा असंच इंटरव्ह्यूमध्ये कोणाला तर प्रश्न विचारला होता की आम्हाला नॉर्मली 4 शाखा माहीत असतात इंजिनिअरिंगच्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स, आपलं सिव्हिल किंवा कम्प्युटर सायन्स असं, तर त्याने म्हणजे एकूण अशा 40 शाखा आहेत म्हणजे त्या वेगवेगळ्या पद्धतीनं तिथं आपण ॲडमिशन घेऊ शकतो स्पेशलायझेशनच्या दृष्टिकोनातून. तर आपण ह्या इंजिनिअरिंगच्या या 34 वर्षाच्या जर्नीकडे कसं पाहतात ते सांगा बोला.
2: अभियांत्रिकी शिक्षण जे आहे ना ह्या शिक्षणाचा मूळ उद्देश असा असावा की माणसाच्या आयुष्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या सगळ्या अडचणी ओळखून त्याचं आयुष्य अधिक सुलभ कसं करावं, कम्फर्टेबल कसं करावं, याच्यासाठी वेगवेगळ्या उपकरणांची निर्मिती, वेगवेगळ्या प्रॉडक्ट्सची निर्मिती, वेगवेगळ्या सर्व्हिसेसची निर्मिती करावी. त्याच्यासाठी अभियांत्रिकीच्या मुलांना पहिल्यांदा जगामधले प्रॉब्लेम शोधता आले पाहिजेत. याच्यासाठी ती मुलं तयार करणं आणि ते प्रॉब्लेम शोधून त्याच्यावरती सोल्युशन देणारं लॉजिकल वे शिकवणं म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम आहे. मग तो कुठल्याही शाखेतला असो, म्हणजे आता आपला कदाचित कल्पना असेल, सर्वांना माहितीही असेल, आपल्यालाही माहीत असेल की कॉम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये ज्या काही सॉफ्टवेअर कंपनीज आहेत त्याच्यामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगही जातो, सिव्हिल इंजिनिअरिंग जातो, प्लास्टिक्स इंजिनिअरिंग जातो आणि तो सक्सेसफुल होतो. कारण काय आहे तर त्याला त्या प्रॉब्लेमची माहिती आहे आणि त्या प्रॉब्लेमला लागणारं एखादं प्रोग्राम तयार करणं, एखादं सॉफ्टवेअर तयार करणं हे जे त्याचं काम आहे त्याच्यामध्ये तो अधिक प्रवीणपणे काम करू शकतो. आणि म्हणून कुठलंही इंजिनिअरिंगची शाखा शिकणं याला फारसं महत्त्व नाही आहे, पण त्याच्यापेक्षाही जास्त महत्त्व आहे की ती शाखा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकून लॉजिकली मी त्या प्रॉब्लेमपर्यंत कसं पोहोचू शकतो आणि कसं सोल्युशन काढू शकतो. मग तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असा, कॉम्प्युटर इंजिनियर असा, नाहीतर आत्ताच्या लेटेस्ट AIDS असा किंवा AIML असा, कुठल्याही प्रकारचा त्याच्यात फरक पडत नाही. तुम्हाला इंजिनिअरिंगचं शिक्षण घेता आलं पाहिजे, त्यातलं शिकता आलं पाहिजे. ब्रांच हा फार मोठा विषय होऊ शकत नाही. तुमचं लॉजिक डेव्हलप करण्याचं तुमचं तंत्र तुम्हाला स्वतःचं विकसित करता आलं पाहिजे. आणि तुम्ही जर बघाल, मग एडिसन असू द्या नाही तर मग आपले जगदीशचंद्र बोस असू द्यात, ही सगळी माणसं जी आहेत ती शोधतात प्रॉब्लेम आणि त्या प्रॉब्लेमवरती काम करून जगाला सोल्युशन देतात. याचा अर्थच ते बऱ्यापैकी ते इंजिनियर्स आहेत सरळ सरळ. लॉजिकल कन्क्लुजनकडे नेणारी माणसं आहेत ही. अशा पद्धतीचं शिक्षण या इंजिनिअरिंगच्या ह्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि मग आत्ता जे नवीन शैक्षणिक धोरण 2020 जे आलेलं आहे ना, तुम्ही जर याचा अभ्यास कराल तर ते नवीन शैक्षणिक धोरण आम्हाला त्याच दृष्टिकोनाकडून घेऊन जात आहे. आम्हाला पाठांतर करण्याच्या शिक्षण पद्धतीपासून कौशल्य आधारित शिक्षण कसं द्यावं, जे रट्टा संस्कृतीपासून ते कर्मसंस्कृतीपर्यंत कसं घेऊन जावं, याच्यासाठी सांगणारी ही जी काही नवीन

0: शैक्षणिक नवीन राष्ट्रीय नीती आहे, शैक्षणिक नीती आहे, याच्यामध्ये आम्हाला खूप मोठा आता ह्याच्यामध्ये भांडार सापडेल आम्हाला. आणि या दृष्टिकोनातनं आम्हाला इंजिनिअरिंगकडे बघता आलं पाहिजे. सगळ्या आम्हाला ह्या थोड्याशा कल्पनांना छेद द्यावा लागेल की अभ्यास करायचा, पाठ करायचं, 2 मार्काचा प्रश्न सोडवला, 2 मार्क मिळाले म्हणजे आमचं इंजिनिअरिंगचं शिक्षण कम्प्लीट झालं का? कदाचित ते पदवी देण्यापर्यंतचं असेल, ते कागद मिळण्यापर्यंतच असेल. पण जर का आम्हाला खरोखर जगामध्ये माणसाच्या अडचणी सोडवणारा इंजिनियर जर तयार करायचा असेल तर त्याला आम्हाला कौशल्या आधारितच शिक्षण दिलं पाहिजे. ज्याला मी नेहमी सांगतो की 4 गोष्टी माणसाला नेहमी आवश्यक आहेत. त्याला ज्ञानही असलं पाहिजे, कौशल्यही असलं पाहिजे, ते वापरण्याचा दृष्टिकोनही असला पाहिजे, आणि हे सगळं जमवण्याची आतमधून इच्छाशक्ती असली पाहिजे. या 4 गोष्टीचं जोपर्यंत योग्य कॉम्बिनेशन होत नाही तोपर्यंत इंजिनिअरिंगचं शिक्षण जे आहे ते कदाचित आम्हाला नोकरी देऊ शकेल. पण या आम्हाला नोकरी देणाऱ्या इंजिनिअरिंग शिक्षणापेक्षा नोकरी निर्माण करणारे इंजिनियर्स निर्माण करणं याच्यासाठीचे अभ्यासक्रम आम्हाला बघितले पाहिजेत. आणि ते त्या मुलांच्या डोक्यामध्ये कसं टाकता येईल त्या दृष्टिकोनातनं शिक्षकांनी पुढच्या काळामध्ये प्रयत्न केले पाहिजेत. मला वाटतं की ही जी 2020ची राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते त्या दृष्टिकोनातनंच वाटचाल करत आहे. आणि म्हणून हे जे काय आता स्वायत्त महाविद्यालय हळूहळू घडत आहेत त्यांना या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा चांगला उपयोग करता येईल, अशा प्रकारचा कौशल्य आधारित शिक्षणक्रम तयार करता येईल आणि तो मुलांपर्यंत पोहोचवता येईल. 100% याच्यामध्ये बदल घडू शकेल अशा अपेक्षेचाच आणि या खात्रीचाच मी अभियंता आहे.
1: प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर, खरं तर तुम्ही वन साईड ऑफ कॉईन सांगता, ऑदर साईड पण एक आहे ती पण मी आपल्याला विचारणार आहे. पण मी परत एकदा आठवण करून देऊ इच्छितो की आपण जी चर्चा करत आहोत ते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सरांशी. ते तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 1994 दरम्यान प्राध्यापक होते. छत्रपती संभाजीनगर येथील MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष त्यांनी सेवा दिलेली आहे. नाशिक येथील संदीप विद्यापीठाचे ते कुलगुरू राहिलेले आहेत आणि आता सध्या चांदवड इथे इंजिन कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थेचे तांत्रिक सल्लागार पण आहेत. सर, जसं एक तुम्ही एक आत्ताचं 2020 साली आलेलं एक धोरण सांगत आहात किंवा असा विषय आहे, तुमची जर्नी बघा 1990 सुरू झालेली होती, ते आता टिल डेट अजून पण सुरू आहे. त्यावेळेसचं आपली अध्यापनाची पद्धत असेल, आताची पद्धत असेल, त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल झालेला असणार आहे. तुम्ही याच्याकडे पण कसं पाहता ते एक सांगा, म्हणजे सध्याची टेक्नॉलॉजी आणि त्यावेळेसचा विषय हे कसं तुम्ही सांगड घालताय ते सांगा.
0: 1990 ज्यावेळेस मी शिक्षक झालो त्यावेळेसचं जर बघितलं कदाचित त्याच्या आधीपासून काही वर्ष असेल की त्या काळामध्ये संसाधनं फारशी नव्हती. म्हणजे इंटरनेटचा फारसा विकास झालेला नव्हता, कदाचित भारतामध्ये तो जास्त प्रमाणात आलाही नव्हता. 87 साली आपल्याकडे कॉम्प्युटरचा उगम सुरू झाला आणि त्याच्यामुळं साधनं फारशी नव्हती आणि त्याच्यामुळं सगळे जे होते ते शिक्षकावरती अवलंबून होते आणि त्याच्यामुळं वर्गामध्ये शिकवणारा शिक्षक हा त्यांच्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने केंद्रबिंदू होता आणि त्याच्यामुळं त्या शिक्षकांच्या आजूबाजूलाच हे विद्यार्थी फिरत असायचे कारण दुसरं सोर्सच नव्हता. पण काळ जसा बदलला तसा तसा आता वेगवेगळ्या प्रकारची संसाधनं ज्या मुलाच्या हातामध्ये आहेत, जो मुलगा जन्मताच त्याच्या हातामध्ये जर आज मोबाईल आहे तर त्याच्यामुळं तो डेटाशीच बांधलेला आहे आणि त्याच्यामुळं त्याच्या हातामध्ये सगळं आहे. पण मुद्दा हाच आहे की त्याच्या हातामध्ये जे आहे ती फक्त माहिती आहे, ती इन्फॉर्मेशन आहे.
1: अच्छा,
0: शिक्षकाचं खरं काम आहे त्या माहितीला ज्ञानामध्ये बदलणं आणि त्याच्यात कौशल्य निर्माण करणं. ह्या अशासाठी शिक्षकाला आपली भूमिका आता शिकवण्यापासून ते फॅसिलिटेटरपर्यंत यायला हवी की तो त्याच्या शिक्षणामध्ये मदत कसा करतो. टीचिंगपासून टीचिंग लर्निंगमध्ये यायला हवं आणि म्हणून शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांपेक्षा थोडंसं अपडेट राहायला हवं. आणि म्हणून टेक्नॉलॉजी जशी विकसित होते आहे त्या विकसित टेक्नॉलॉजीबरोबर शिक्षकाला सुद्धा चालायला हवं. मी मागचंच शिकवतो जुनंच शिकवतो हे सोडून द्यायला हवं आणि नवीन टेक्नॉलॉजीशी ॲक्वेंटन्स कसा करता येईल, त्याच्याशी एकरूप कसं होता येईल, त्याच्याशी समरूप कसं होता येईल आणि त्या विद्यार्थ्यांबरोबरच यूट्यूबचे व्हिडिओ कसे बघता येतील, पॉडकास्टमध्ये कसं जाता येईल, नवीन कसं टेक्नॉलॉजी अडॉप्ट करता येईल आणि त्याचा हे वापर करून, म्हणजे मला सांगायला हरकत नाही की असे कित्येक शिक्षक आहेत आपल्या आजूबाजूला की ज्यांचं सगळं डेटा आज पूर्णपणे त्यांच्या ब्लॉगच्या फॉर्ममध्ये अवेलेबल आहे. एका मिनिटामध्ये तुम्ही त्यांच्याकडे जाऊ शकता, ते ब्लॉग सगळे अभ्यास करू शकतात, क्वेश्चन टाकू शकतात आणि तुम्ही त्यांना प्रश्नाची उत्तरं घेऊ शकता. इट इज ॲब्सोल्युटली वन फॅन्टॅस्टिक. आमचा मोबाईल जो आहे तो आमचा क्लासरूम आहे सरळ सरळ आणि तो गुगल क्लासरूम म्हणून आम्ही वापरतो, विद्यार्थ्यापर्यंत पोचतो विद्यार्थ्यांच्या शंका समाधानासाठी. बोर्डचा वापर केला काय किंवा मोबाईलच्या स्क्रीनचा वापर केला काय, मुद्दा हाच आहे की त्याच्यापर्यंत माहितीचं रूपांतर ज्ञानामध्ये करण्यासाठी शिक्षकाला आता ही भूमिका घ्यावी लागेल आणि या भूमिकेवरतीच त्याला यावं लागेल. आणि म्हणून त्याला लर्निंग, अनलर्निंग आणि रिलर्निंग हे जे काही फेज आहे, आम्ही जे शिकलो ते आता नाही आहे म्हणून अनलर्निंग करावं लागेल आणि नवीन जे आहे ते शिकावं लागेल. आणि हे शिकूनच शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांना पोचता येईल. अदरवाईज तुमच्यामध्ये त्याच्यामध्ये जर गॅप निर्माण झाला आणि त्याला जर लक्षात आलं की हा काही आपल्याबरोबर होऊ शकत नाही, तर मग अशा शिक्षकांना समाज किंवा विद्यार्थी 2 मिनिटांमध्ये बाजूला करू शकतो. आणि म्हणून शिक्षकाला सुद्धा त्या टेक्नॉलॉजीच्या डेव्हलपमेंटबरोबर स्वतःला अपडेट करून घ्यावंच लागेल, दुसरा पर्याय नाही. आणि फॉर्च्युनेटली असे बरेच शिक्षक आहेत की जे स्वतःला अपडेट करतात आणि विद्यार्थ्यांबरोबर राहतात. आणि म्हणून या टेक्नॉलॉजीला आपण त्या चांगल्याच अँगलनी बघितलं पाहिजे. कदाचित ही टेक्नॉलॉजी आम्हाला मदतच करणारी आली आणि म्हणून त्या मदत करणाऱ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून आम्हाला आणखीन विद्यार्थ्यांना नवीन काय देता येईल. कारण आता आजकालचं युग जे आहे ते पेटेंटचं युग आहे, आजकालचं युग जे आहे ते कॉपीराईटचं युग आहे. मग अशा काळामध्ये आम्हाला विद्यार्थ्यांना इनोव्हेशन करण्याकरता, इन्क्युबेशनमध्ये स्टार्टअप करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील. कदाचित माझा वैयक्तिक जो मुद्दा आहे तो असा आहे की सिलेबसमधले असलेला एखादा भाग त्याच्या अंगावरती सोडून दिला, सेल्फ स्टडी कर म्हणून सांगितलं, पण त्याला या भागाकडे घेऊन गेलो आम्ही किंवा तू स्टार्टअपकडे बघ, इन्क्युबेशनकडे बघ, नवीन प्रॉडक्ट शोधायला लाग, आउट ऑफ बॉक्स काय विचार करतो तो ते बघायला लाग, कशा पद्धतीने तुला या सगळ्या इंजिनिअरिंगच्या तंत्रज्ञानाचा तंत्राचा वापर करून घेऊन स्वतःचं काही अस्तित्व निर्माण करता येऊ शकतं का, याच्यासाठी शिक्षकाला त्याचा मेंटॉर व्हावं लागेल. आणि या मेंटॉरशिपमध्ये जर शिक्षक घुसला ना तर मग अजिबात अवघड नाही.
1: सर खरं तर मी स्वतः इन्स्पायर होतोय. दुसरी गोष्ट अशी आहे की आय एम नॉट बेसिकली इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचा मी नाही आहे, कारण माझं एज्युकेशन वेगळ्या फील्डमध्ये झालं आहे, BSc मध्ये. आणि तुम्ही खूप इझी सांगतायत हे, म्हणजे असं वाटतंय की बऱ्याच वेळेस खूप अवघड असेल काहीतरी असं वाटतं, पण तुम्ही इतक्या इझी फॉर्मॅटमध्ये सांगतायत की ते इझिली ग्रास्पिंग होतं की तुम्हाला जे काही म्हणायचं आहे ते. आणि शिक्षकांचा जो एक धर्म आहे त्याविषयी पण आपण सांगतायत की आत्ताच्या युगानुसार, आत्ताच्या पर्सपेक्शनुसार आपण कशा पद्धतीनं बदललं पाहिजे. पण हे जसं मी म्हटलं मागाशीच की नाण्याची ही एक बाजू आहे, दुसरी बाजू अशी आहे की ज्यांना ग्रहण करायचं आहे, ज्यांना घडायचं आहे, ते जे विद्यार्थी आहेत त्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे, स्मार्टफोन आहे, तुम्ही जसं म्हणताय तसं ते इन्फॉर्मेशन व्हॉटर मे बी जे आहे पण ते आहे त्यांच्या हातामध्ये, त्याला आपण थांबवू शकत नाही आहेत. मग त्याचा जसा त्याचा जो यूज आहे तो एक चांगला पण आहे, एक वाईट पण आहे, दोन्ही बाजू आहेत त्याच्या. तर आता सध्या म्हणजे हे विचारण्याचं कारण एक असं आहे की 1990 साली आपण 5 वर्ष धाराशिवमध्ये इथं राहिलेलं आहात, बेसिकली बार्शीचे आहात, त्यामुळे इथला परिसर तुम्हाला माहिती आहे एक विद्यार्थी म्हणून. हे म्हणून तुम्ही त्याच्यानंतर संभाजीनगरला पण गेलात, तिथले पण विद्यार्थी ऑब्झर्व केले, नाशिकला केलेले आहेत, आता चांदवडला करत आहात, आणि ओव्हरऑल तुम्ही जिथं जिथं म्हणून तुमच्या ह्या पूर्ण 34 वर्षाच्या जर्नीमध्ये तुम्ही फिरलेला, सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही ऑब्झर्व केलेला आहे. तुम्हाला काय वाटतं की धाराशिव असेल, इथल्या परिसरातला असेल, खास करून मराठवाड्यातला असेल, मग आपण जर समजा कम्पॅरिझन करायचंच म्हटलं मुंबई पुणे अजूनही कुठं अब्रॉडला जरी समजा करायचं म्हटलं, काय नेमकं तुम्हाला बेसिकली वाटतं की विद्यार्थ्यांमध्ये काय हवं आहे नेमकं आजच्या युगानुसार?
0: सुदैवानं मला ही संधी मिळाली की वेगवेगळ्या ठिकाणी काम करण्याची, वेगवेगळे विद्यार्थी बघण्याची. म्हणजे 1990 मध्ये ज्यावेळेस उस्मानाबादला किंवा धाराशिवला ज्यावेळेस मी होतो, तर त्यावेळेसचे विद्यार्थी हे सगळ्या भारतांमधून यायचे, भारतातले सर्व मिनी इंडियाच होतं हे. आणि ते विद्यार्थी, ते कल्चर एकत्र झाल्यामुळं आणि त्या विद्यार्थ्याच्या आत्मविश्वासाची जी लेवल होती ती अतिशय जबरदस्त होती. आणि म्हणून तुम्हाला दिसेल बघा की त्या काळचे विद्यार्थी खूप मोठ्या मोठ्या पदावरती पोहोचलेले असतील, एअरफोर्समध्ये असतील, नेव्हीमध्ये असतील, US मध्ये असतील किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये असतील, वेगवेगळ्या मोठ्या पदांवरती. कारण आत्मविश्वास जो आहे तो फार मोठ्या प्रमाणात होता. आता हा जो भाग आहे, आम्हाला असं वाटतं की नेहमी की ग्रामीण भाग आहे, म्हणजे उस्मानाबाद आम्ही असं समजतो की ग्रामीण भागातली मुलं आहेत, पण ही ग्रामीण भागातली मुलं अतिशय हुशार आहेत, हुशार खूप आहेत. फक्त प्रॉब्लेम कुठे येतो की त्यांना स्वतःला असं एक्सपोज करता येत नाही, स्वतःचं असं दाखवता येत नाही. याच्यामध्ये कुठं कम्युनिकेशनमध्ये कुठे कमी पडतो का, कम्युनिकेशन स्किलमध्ये कुठे कमी आहोत का, अस्थेटिक म्हणजे आमचं जे इम्प्रेशन टाकायचं आहे त्याच्यामध्ये कुठे कमी आहोत का, हे जे वीक पॉईंट आहेत ना, या वीक पॉईंटला शिक्षकाला पकडलं पाहिजे. अभ्यासामध्ये ती मुलं हुशार आहेत, तुम्ही त्यांना एक विषय द्या, त्यांना तो विषय ते सहज ग्रास्प करतात, सहज लिहितात, पेपरमध्ये मार्क मिळवतात, विद्यापीठामध्ये सुद्धा चमकतात. पण याच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेस ते खरोखर जीवनाच्या याच्यामध्ये उतरतात, त्या जीवनाच्या स्पर्धेमध्ये आणि आजकालच्या गळेकापू स्पर्धेमध्ये ज्यावेळेस ते उतरतात, त्यावेळेस त्यांना जी आवश्यक कौशल्य आहेत त्या कौशल्याला कसं हे करता येईल, निखारता येईल त्यांच्या अंगातल्या, याच्यासाठी शिक्षकाचा आता रोल आहे. आणि म्हणून मी म्हणलो ना मगा की एखादं बीट तुमच्या सिलेबसमधलं कमी शिकवलं तरी हरकत नाही, पण त्याच्या अंगातलं हे कम्युनिकेशन स्किलचं जे आहे त्याला वेगवेगळ्या, म्हणजे त्याला जे आता आपण असं म्हणतो की आता सिंगल स्किलचा जमाना नाही राहिलेला, आता मल्टी स्किलचा जमाना आहे, मग एका कौशल्यावरती नाही भागणार, मग मल्टी स्किलच्या जमान्यामध्ये त्याला काय अपेक्षित आहे की जो अभियंता आहे त्याला जर इकॉनॉमिक्स कळलंच नाही, त्याला जर कॉस्ट कळलीच नाही, त्याला जर फायनान्स कळलाच नाही, तर मग त्या अभियंत्याचा काही उपयोग नाही ना, त्यांनी डिझाईन केलेलं प्रॉडक्टच खूप कॉस्टली असेल तर कोण विकत घेणार त्याला ना, आणि म्हणून त्याला कॉस्ट काय आहे, एस्टिमेटिंग काय आहे, इकॉनॉमिक्स काय आहे, फायनान्स काय आहे, मॅनेजमेंट काय आहे, या सगळ्यांमधून त्याला घडवावं लागेल, बघता बघता त्याची आणि त्याला कॉन्फिडन्स द्यावा लागेल कुठल्याही भाषेमध्ये बोल, म्हणजे मी नेहमी म्हणतो गमतीने म्हणतो असं की जगामध्ये कुठलीही भाषा येवो न येवो पण एक भाषा सगळ्यांना यायला हवी आणि ती म्हणजे लँग्वेज ऑफ प्रॉफिट।
1: प्रॉफिट ओके,
0: म्हणजे प्रॉफिट म्हणजे पैसाच नव्हे, प्रॉफिट म्हणजे समाधानही आहे, प्रॉफिट म्हणजे पैसाही आहे आणि प्रॉफिट म्हणजे प्रसिद्धी आहे, पण ही भाषा सगळ्यांना यायला हवी की जी मी करतो याच्यामध्ये मला नक्की प्रॉफिट काय मिळणार, समाधान जास्तीत जास्त मिळालं पाहिजे, पैसा जास्तीत जास्त मिळाला पाहिजे, प्रसिद्धी जास्तीत जास्त मिळाली पाहिजे, ही लँग्वेज तुम्ही ज्यावेळेस शिकाल मग कुठलीच लँग्वेज बार नाही तुम्हाला। म्हणजे एकच उदाहरण द्यायचं झालं तर एक सिंधी ज्यावेळेस चायनामध्ये जातो, सिंधीला फक्त हिंदी आणि सिंधीच येते, व चायनीज चायनीज माणसाला फक्त चायनीज येते, पण या दोघांनाही माहिती आहे की दोघांनाही प्रॉफिट कमवायचं आहे, याला विकायचं चायनीजला विकायचं आहे आणि या सिंधीला खरीदायचं आहे, काही विकत घ्यायचं आहे, आणि म्हणून दोघांमध्ये बिझनेस होतो आणि कुठलीही भाषा न येता दोघांमध्ये जर हा बिझनेस होत असेल तर मग आम्हाला भाषेची कुठलीही अडसर मांडता कामा नये हे त्या मुलांच्या मनावरती बिंबवलं पाहिजे की तुला जी भाषा येते त्या भाषेत बोल, पण एकदम चांगला बोल, खणखणीत बोल, ला घाबरू नको। आणि म्हणूनच आपला राष्ट्रीय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये आम्ही मदर टंग एज्युकेशनकडे जास्त जातो आहोत आणि बघता बघता दिसेल तुम्हाला की इंजिनिअरिंग शिक्षण आणि मेडिकल शिक्षण सुद्धा हळूहळू मराठीमध्ये यायला लागलं, म्हणजे मातृभाषेत यायला लागलं, कारण भाषा हे एक माध्यम आहे आणि म्हणून तुम्हाला भाषा यायलाच हवी, त्याच्याबद्दल दुमत नाही। इंग्रजी आलं अतिशय चांगलं, त्याच्या पुढं जाऊन आणखीन दुसऱ्या काही भाषा घेतात, म्हणून कौशल्याला जी म्हणतो ना मी की तुम्हाला वेगवेगळ्या भाषा येतात का, मराठी बरोबर आणखीन दुसरी इंग्रजी येते का, इंग्रजी बरोबर फ्रेंच येते का, फ्रेंच बरोबर जर्मनी येते का, जापानीज येते का, ह्या भाषा शिका, पण याचा वापर करून तुमच्यातला आत्मविश्वास तो दुनावा आणि तो जितका आत्मविश्वासाने तुम्ही जगाच्या समोर जाल तुम्हाला 100% यश 100% मिळणार, म्हणजे मिळणार। भाषा हे एक फक्त माध्यम आहे, ते माध्यम तुम्हाला योग्य पद्धतीने वापरता आलं पाहिजे आणि त्या माध्यमाचा वापर करून लोकांवरती तुम्हाला तुमच्या जे काही तुम्हाला सांगायचं आहे त्याचं ते बिंबवता आलं पाहिजे त्यांच्या मनावरती। मग ते भाषेचं तो न्यूनगंड तुमच्या मनातला जो आहे, मी ग्रामीण भागातला आहे, मला इंग्रजी येत नाही, मला प्रॉब्लेम आहे, हा न्यूनगंड आणि हा माणूस जो हा मुलगा जो आहे तो मागं जो पडतो आहे स्पर्धेच्या युगामध्ये, या मुलाला आम्हाला हात धरून पुढे आणलं पाहिजे। घाबरू नको, भाषा हे फक्त माध्यम आहे, लक्षात ठेव। तुला फक्त ज्ञान आणि कौशल्याचं जोर जर असतील तुझ्याकडं तर तुला थांबवणारी ताकद जगामध्ये असूच शकत नाही। भाषेचा वापर करत राहा, शिकत राहतो, या दृष्टिकोनातून त्याला आत्मविश्वास निर्माण करण्याची ताकद ही खरी ताकद शिक्षकामध्येच आहे।
1: सर आपण तर हाडाचे शिक्षक आहेत, त्यामुळे तुमच्या प्रत्येक शब्दातून तो एक मंत्राप्रमाणेच पडायला लागलं, पण परत एकदा मी त्याच्यावर थोडंसं आणखीन एक आपला विचार अपेक्षित करतो आहे की जो हातामध्ये आमच्या मोबाईल आहे, कारण ज्यावेळेस वर्तमानपत्र आलं त्याच्यानंतर रेडिओ आला त्याला इडियट बॉक्स म्हणते, टी व्ही आला त्याला इडियट बॉक्स म्हणते, आता हातात मोबाईल आहे, त्याचा वापर जो आहे तो प्रोडक्टिव्ह कसा व्हायला हवा याच्याविषयी थोडेसे तुम्ही तुमच्या अनुभवातून विचार सांगाल।
0: मी म्हणालो ना तुम्हाला की मोबाईल हे तुमच्या म्हणजे जे चार माणसाच्या तीन आवश्यक गरजा जे म्हणत होतो आपण ते आता चौथ्या गरजेमध्ये आलो की डेटा असलेला मोबाईल ही चौथी आवश्यक गरज झाली काळाच्या ओघामध्ये। हा खरा तुमच्या हातामधला असलेला एक चांगला डिव्हाइस आहे, त्या एका बोटाच्या क्लिकवरती सगळं जग तुमच्या मोबाईलमध्ये आहे आणि म्हणून तुम्हाला ज्यावेळेस जी माहिती हवी ती त्या मोबाईलमध्ये उपलब्ध होणार आहे, हा कॉन्फिडन्स तुमच्या मागे आहे। आता त्याच्यामुळे तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त काय असं अपेक्षित असं त्याचं, फक्त ती माहिती कशी वापरायची याचं लॉजिकल थिंकिंग तुम्हाला करायचं आहे, फक्त ती माहिती कधी कुठं कशी वापरायची, माहिती सगळी अवेलेबल आहे, ती माहिती कशी संकलित करायची, त्याचं अॅनालिसिस कसं करायचं, त्याचं हे कसं करायचं, हे जर तुम्हाला जमलं मग हा डिव्हाइस तुमच्यासाठी एक वरदानच आहे। फक्त त्याला तुम्ही जर त्या 24 आवर्समध्ये तुम्ही 24 तास तुम्ही त्याला जर स्वतः त्याच्यामध्ये गाडून घेतलं आणि त्याचा योग्य वापर जर केला नाही तर तो शापच आहे तुमच्यासाठी, पण त्या डिव्हाइसचा योग्य वापर जर केला तर ते तुमच्यासाठी वरदानच आहे की तुम्ही बसल्या जागी म्हणजे असं जर मला वाटलं की स्टॅनफोर्डमधल्या एखादा प्रोफेसरचं मला लेक्चर ऐकायचं आहे तर तुमच्या हातामध्ये तो आहे, लिंक टाकली की तुम्हाला ते ऐकता येईल आणि सहज एका मिनिटामध्ये स्टॅनफोर्डच्या प्रोफेसरबरोबर तुम्ही जर कनेक्ट होऊ शकत असाल तर याच्यापेक्षा जास्त भाग्य काय. आणि म्हणून तुमच्या हातामधला तो जो डिव्हाइस आहे ही सगळ्यात मोठी ताकद आहे, फक्त त्या ताकदीचा योग्य वापर करता आला पाहिजे. आणि हा वापर करण्याचीच खरी जी काही शिकवण आहे ही देण्याचं काम जे आहे ते घरी आई वडिलांनंतर शिक्षकालाच करावं लागणार आहे. आणि म्हणून शिक्षकाला आधी त्याचा वापर करायला पाहिजे, शिक्षकाला आधी मोबाईलचा वापर करता आला पाहिजे. ते म्हणजे याच्यामध्ये गुगल क्लासरूम नावाचा एक कॉन्सेप्ट आहे, जर तुम्ही तो वापर केला शिक्षकाने तर एका सेकंदामध्ये म्हणजे आत्ता बसल्या ह्या जागी मला सांगता येईल की माझ्या वर्गामध्ये किती विद्यार्थी होते, कोण आला होता, किती असाइनमेंट लिहिल्या, त्याने असाइनमेंट सबमिट केल्या का नाही केल्या, त्या असाइनमेंट चेक झाल्या का नाही झाल्या, एका सेकंदात तुम्हाला सांगता येईल. म्हणजे आत्ता चार काय जर वेळ झाला असेल 4:15 नक्की पोझिशन काय आहे हे सांगण्याची ताकद हा डिवाइस जर तुम्हाला देत असेल तर याच्यापेक्षा जास्त भाग्य तुमचं काय आहे. एवढं सगळं भाग्य तर तुमच्याकडे आहे तर याचा फक्त योग्य वापर करा. त्या टेक्नॉलॉजीला तुम्ही अतिशय वरदान म्हणूनच तुम्ही पकडा आणि मग तुम्हाला कळेल की इंजिनिअरिंग इज वंडरफुल. आणि त्याचं सगळ्यात मोठं जे काही आजकालचं जे टूल आहे ते तुमच्या जवळ आहे, तुमच्या खिशात आहे, 24/7 तुमच्याकडे आहे, फक्त वापर योग्य करला.
1: बात सर ग्रेट, म्हणजे खरं तर तुम्ही ज्या गोष्टी सांगतायत ना अमेझिंग आहेत त्या. आणि खरं तर ते जे पण आता ही मुलाखत सर्वजण ऐकतील त्यांच्यासाठी खरं तर हे खूप चांगल्या पद्धतीने इन्स्पिरेशन देणारं असेल आणि आय ओपनिंग असेल हे निश्चितच. त्यांनी कशा पद्धतीनं पुढे जायला हवं. पण सर आता जसं मी तुमच्यावर थोडंसं येतो की तुम्ही आता चांदवडला प्राचार्य म्हणून आहात, तिथं तांत्रिक सल्लागार आहेत, म्हणजे एवढी तुमची अशी जर्नी राहिलेली आहे, इन फ्युचरमध्ये काय तुमच्या म्हणजे प्लॅनिंगमध्ये काय आहे?
0: भविष्य कुणी वाचलेलं नाही पण भविष्य बघणारा माणूस जरूर आहे. म्हणजे मी ज्यावेळेस अभियांत्रिकी महाविद्यालय उस्मानाबादमध्ये ज्यावेळेस मी शिक्षक म्हणून रुजू झालो कदाचित 3 वर्ष झाली असतील, म्हणजे 3 सुद्धा नसतील, 1.5 वर्ष झालं असेल. आणि या विद्यापीठाचा माझा काही संबंध नव्हता, त्या काळातलं मराठवाडा विद्यापीठ. मला एक शिक्षक इथलाच सहज चल उदला विद्यापीठ काय दाखवतो म्हणून घेऊन गेला. आणि तिथला जो प्रसंग बघितला आणि त्यांनी जे कागद फेकले तिथल्या क्लर्कनी त्याच्यानंतर मी सरळ खालीच उतरलो. आणि मला विद्यापीठाबद्दल अरे हे काय विद्यापीठ असतं का असं वाटलं. आणि त्याच दिवशी परत ठरवलं की याच विद्यापीठामध्ये मी नक्की 100% जाणार कुठल्या तरी. आणि त्या दृष्टीने आयुष्यामध्ये वाटचाल राहिली. आणि ज्या विद्यापीठामध्ये कागद फेकून मी खाली निघालो होतो त्याच विद्यापीठाच्या सर्वात उच्च वाडी सर्वोच्च पदावरती मला बसण्याची परमेश्वराने संधी दिली. खरं याच्यापेक्षा जास्त काय भाग्य. फक्त कसं आहे की याच्यामध्ये मला प्लॅनिंग करून नियोजन करून जावं लागलं आणि त्याच्यामध्ये मला सगळ्या सहकाऱ्यांची मदत मिळाली. असंच जे काही आहे समजा माझ्या डोक्या म्हणजे मला वाटतं की मी समजा या क्षेत्रामधून ज्यावेळेस रिटायर होईन किंवा ते सेवा निवृत्त होईन त्यावेळेस मला असं वाटतं की माझा वेळ जो आहे त्या अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी जिथं जिथं जसा टाकता येईल. आजही मी बराच वेळा प्रयत्न करतो की मे महिन्यामध्ये निघतो कुठल्या तरी शाळेमध्ये जातो मुलांशी बोलतो आणि त्यांना सांगतो की आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही करायचं असेल तर इंजिनिअरिंगचं शिक्षण जरूर घ्या. कारण हे शिक्षण जे आहे ते कदाचित भाकरीची गॅरंटी नाही देणार पण भाकरीची व्यवस्था करण्यामध्ये तुमची मदत करणारं शिक्षण जरूर आहे. ह्या दृष्टिकोनातनं याच्याकडे बघा. तुमच्याच भाकरीचं नाही तर तुमच्याद्वारे 15-20-25-100 लोकांची भाकरी निर्माण करणारं हे शिक्षण आहे. आणि म्हणून या शिक्षणाला या दृष्टिकोनातनं बघा. आणि मला असं वाटतं की माझ्यासाठी परमेश्वराने कदाचित ते लिहून ठेवलेलं असावं आणि ती जर संधी मिळाली.
1: इंजिनिअरिंग इज इन युअर ब्लड सर.
0: येस, इंजिनिअरिंग इज इन ब्लड. मी म्हणतो नेहमी देर इज नो ब्लड इन माय बॉडी, इंजिनिअरिंग इट सेल्फ इज अ ब्लड इन माय बॉडी.
1: आणि मग शेवटी जे तुमचे वडील शिक्षक म्हटलात त्यांचा जो तुम्ही वारसा पुढे चालवताय तर मग एकूणच तुम्हाला त्या गोष्टीकडे पण पाहताना कसं वाटतं ते एक सांगा. कारण
0: म्हणजे तुम्हाला आपल्या सगळ्यांना सांगायला हरकत नाही की मी राहिला तसा बार्शीचा पण माझं मूळ पैतृक गाव जे आहे ते उस्मानाबादपासून 16 किलोमीटरवर हिंगळजवाडी नावाचं गाव आहे तेरजवळचं. आणि त्याच्यामुळं माझ्या शरीरामध्ये जे काही आहे ते उस्मान धाराशिवचंच रक्त आहे. आणि वडील एक हाडाचे शिक्षक. आजही वडिलांचं वय 87 वर्ष आहे पण आजही हा माणूस शिकवतोच आहे. आणि म्हणून या वडिलांच्या आई वडिलांच्या पोटी जन्म घेण्याचं भाग्य मिळालं आणि ते त्यांचं
1: नाव सांगा म्हणजे आम्हाला
0: वडिलांचं नाव आहे गिरीधारीलाल तातेड वर बार्शीमध्ये तातेडसर नावाने अतिशय प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे आणि खूप समाजकार्य करण्यामध्ये विद्यार्थी घडवण्यामध्ये म्हणजे माझ्या लहानपणी ज्यावेळेस माझ्या आम्ही भाड्याच्या दोन रूममध्ये राहत होतो त्याच घरामध्ये आमचे वडील आजूबाजूच्या खेड्यामधली 7-8 मुलं आणून ठेवायची आणि आम्ही 7-8 जणं वरती पत्र्यावरती झोपायचो त्यांच्याबरोबर सगळे. तो असा हा हाडाचा शिक्षक लाभला आमच्या आयुष्यामध्ये, त्यांनी आम्हाला जन्म दिला. तर त्याच्यामुळं थोडं काही जे काही 1% 2% जे त्यांचं आमच्या अंगात आलं, मला वाटतं की परमेश्वरांनी आमच्यावरती कृपा करावी आणि मलासुद्धा त्यांच्यासारखंच जे त्यांनी केलं आयुष्यामध्ये ते करण्याची सेवानिवृत्तीनंतर संधी द्यावी आणि मुलांच्या आयुष्यामध्ये जर काही मला बदल घडवता आला तर तो बदल घडवण्याची संधी परमेश्वर नक्की देईल एवढीच त्याच्या चरणी प्रार्थना करूयात.
1: तर सर खरं तर या तुमच्याशी अजून खूप बोलावं असं वाटतं कारण डोक्यामध्ये खूप विषय चालू आहेत, म्हणजे एखादा सब्जेक्ट येतो म्हणजे फक्त तुमच्या एज्युकेशनच्या रिलेटेड नाही तर इन जनरल सुद्धा समाजामध्ये जे काय पाहतो पण तो विषयांतर होईल कारण आज म्हणजे खरं तर इंजिनिअरिंग आणि जसं तुम्ही म्हणलात की तुमच्या रक्तामध्येच अभियांत्रिकीचं पूर्ण हे भरलेलं आहे शिक्षण, त्यामुळे आपण त्याच अँगलनं ही सर्व चर्चा केली. पण एकूणच जर समजा शिक्षकांना मोटिवेट करण्याचा भाग असेल, विद्यार्थ्यांना मोटिवेट करण्याचा भाग असेल किंवा आजच्या युगानुसार त्यांना एक दृष्टिकोन नवीन देण्याचा जर भाग असेल आणि जर कधी तुम्हाला इन्व्हाइट करावं वाटलं कुठल्या कॉलेजमध्ये किंवा कुठल्या शिक्षकांनी असं ठरवलं किंवा तुम्हाला इन्व्हाइट करून तुमच्याकडून काही गायडन्स घ्यावा तर सर आपला एकदा थोडासा मोबाईल नंबर जर सांगितला तर मग बरं होईल.
0: मला वाटतं की ही माझ्यासाठी संधी आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे 85 30 63 94 45.
1: तेव्हा प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर यांचा मोबाईल क्रमांक जो आहे तो 85 30 63 94 45. या क्रमांकावर आपण खरं तर अगोदर मेसेज करा, व्हॉट्सअप करा, जेणेकरून जर सर कुठे एंगेज असतील बिझी असतील तर ते तुम्हाला रिप्लाय पण करू शकतील. तुमचा विषय लिहा स्पष्टपणे, तुमचं नाव लिहा जेणेकरून सरांना लगेच लक्षात येईल. आणि सर शेवटी आमचा एक असा फॉर्मॅट असतो की आमच्याकडे कोणी जरी आलं तर आम्ही त्यांना एक विचारतो की तुमच्या आवडीचं गाणं कुठलं. तुम्ही ज्यावेळेस ह्या जर्नीमध्ये आलात 90 ते 94 दरम्यान त्या अभियांत्रिकी महाविद्यालयात होता तर तुम्हाला असं चित्रपट पाहणे गाणे ऐकणं आवड असणारच आहे साहजिक, तसा मनुष्य सापडणं कठीण आहे की अशा कुठल्या गोष्टी आवडत नसणार आहेत. पण तुम्हाला कुठलं असं गाणं डोक्यामध्ये आलं लगेचच ज्यावेळेस ह्या कॅम्पसमध्ये आलात किंवा तुम्हाला आवडणार आहे का?
0: म्हणजे मी 1990 जर मागं गेलो
1: किंवा तुमच्या 1986 कॉलेजच्या
0: सगळं सगळं 1990 शिक्षकी पेशा असेल 1986 असेल तर एक गाणं मला खूप म्हणजे चांगलं वाटतं ते

0: सर व्हेरी गुड.
1: ही जे वो कल भी पास पास थी ये इंजीनियरिंग च्या दृष्टिकोनातून म्हणतो वो कल भी इंजीनियरिंग पास पास थी वो आज भी करीब है.
0: यस यस सर खूपच म्हणजे एकदम जिंदा दिल आणि खरं तर म्हणजे तुमच्या बाबतीत किती आता बोलावं असा विषय झालेला आहे आणि तुमच्याशी बोलतच राहावं असं वाटतं. पण खरं तर आम्हालाही खूप छान वाटलं की तुम्ही रेडिओ तेरणाला व्हिजिट केली आणि खरं तर तुम्ही याच कॅम्पसमध्ये 5 वर्ष काढलेले आहात आणि इथं तुम्हाला आल्यानंतर ती जर्नी आणि आमचं रेडिओ तेरणा कसं वाटलं तेही सांगा. कारण त्यावेळेस तर नव्हतं आत्ता झालेलं आहे.
1: पुन्हा 90s काळामध्ये घेऊन गेलं मला हे आणि ज्या स्टुडिओमध्ये मी आज बसलेलो आहे त्या बिल्डिंगच्या वर्गामध्ये घुसून शिकवण्याची संधीसुद्धा मला मिळाली आणि म्हणून या कॅम्पसची जडणघडण जी आहे सुरुवातीची ते दऱ्यांमध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये असलेलं महाविद्यालय पण अतिशय प्रबल असे शिक्षक वर्ग आणि अतिशय म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे कौशल्य असलेले विद्यार्थी या सगळ्यांनी हे परिसर जो होता तो असा मला असं वाटतं की ते भारावलेलाच परिसर होता त्या काळातला अभियांत्रिकी शिक्षणामधला. आणि उस्मानाबाद अभियांत्रिकी महाविद्यालय नाव त्या काळापासूनच अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय वेगळ्याच पद्धतीचं घेतलं जाईल की या महाविद्यालयामध्ये जायचं असेल तर शिक्षण मिळेल आणि कदाचित त्या काळामध्ये मेरिटने ॲडमिशन करणारं हे एकमेव महाविद्यालय असेल कदाचित असतील असं महाविद्यालय पण त्यातलं हे महाविद्यालय होतं आणि त्याच्यामुळं या महाविद्यालयात आल्यानंतर असं वाटतं की पुन्हा आपल्या माहेरी आल्यासारखंच आहे आणि इथंच आपल्या आयुष्याची शिक्षकी पेशाची सुरुवात झाली. खरंच म्हणजे भारावल्यासारखंच हे परिसर आहे आणि पुन्हा एकदा खरोखर या व्यवस्थापनाचं मनापासून आभारच मानलं पाहिजे की आयुष्यामध्ये उभं राहण्याची आणि भरारी घेण्याची जी संधी या महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने आणि प्रांगणाने दिली त्याबद्दल त्यांच्या सर्वांचे

0: त्या कामाबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत आणि तुम्ही असंच करत राहा आणि विद्यार्थ्यांना प्रेरित करत राहा, उद्बोधित करत राहा आणि त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडवण्यामध्ये तुमचाही खारीचा वाटा 100% असेल याच्याबद्दल आमच्या माझ्या मनामध्ये तरी शंका नाही. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानतो आणि तुमच्या पुढच्या या सगळ्या वाटचालीला मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि ज्या ज्या वेळेस तुम्हाला वाटेल की तातडीची कधी गरज आहे त्या त्यावेळेस तातडी तुमच्या बरोबर नेहमी असेल, मनाने असेल शरीराने असेल ही खात्री देतो. आणि थँक्यू व्हेरी मच, नाईस ऑफ यू.
1: मित्रांनो, हे होते प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र कुमार तातेड सर, जे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 1990 ते 94 दरम्यान प्राध्यापक होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील MIT कॉलेजमध्ये 17 वर्ष कार्यरत होते आणि नाशिक विद्यापीठाचे ते कुलगुरू राहिलेले आहेत आणि आता सध्या चांदवड येथील इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य आणि संस्थेचे तांत्रिक सल्लागार पण आहेत. ते आज आपल्या रेडिओ तेरणाच्या स्टुडिओमध्ये आले, त्यांचे आभार. आणि आपण ऐकत राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते रेडिओ तेरणा ट्यून करा 90.4 FM वर, किंवा आपण अँड्रॉइड फोन किंवा ॲपल फोन वापरत असाल तर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवर रेडिओ तेरणा हे ॲप उपलब्ध आहे. आपण http://radio.coi.usmanabad.ac.in या वेबसाईटला भेट देऊन ऐकू शकता रेडिओ तेरणा. आपण रेडिओ गार्डनवरही रेडिओ तेरणा ऐकू शकता. त्यासाठी पृथ्वीच्या ग्लोबवरील उस्मानाबादला जर टच केलं तर आपल्याला ऐकायला येईल केवळ रेडिओ तेरणा. आपण आमच्या फेसबुक पेज आणि इंस्टाला लाईक करा, फॉलो करा. तसंच आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला ते जरूर कळवा. त्यासाठी व्हॉट्सअप क्रमांक आहे 99705900000. ऐकत राहा, आनंदी राहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून, ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, ऐकत रहा, आनंदी रहा।

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.
1: मैं तुम्हारा वेट कर लूंगा, नो प्रॉब्लम. एक विस्की प्लीज.

0: Keys.
1: Okay. Bye. Are you hungry?
2: Mm-hmm.
1: Come with me.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-93-4180, सौ पुनगडे मॅडम 9420-200-549, सौ जाधवर मॅडम 9404-243-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-26-29-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: आपल्या मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन। माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन। आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके।
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक। ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको। मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील। प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल। म्युझिक गाणी स्वतः आणावीत। भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन।
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव। नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026। अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94-22-93-41-80, सौ पुनगडे मॅडम 94-20-200-549, सौ जाधवर मॅडम 940-46-233-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98-50-26-29-16।
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे। स्थळ लेडीज क्लब धाराशिव।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9441-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिसं जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये, प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9492-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2352, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिसं देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 94 22 93 41 80, सौ पुनगडे मॅडम 94 20 200 549, सौ जाधवर मॅडम 940 46 253 52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 98 50 26 29 16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

0: भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन. माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य माहेर मंगळागौरी महोत्सवाचं रविवार दिनांक 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजन. आनंद उत्साहासह भव्य आकर्षक बक्षिस जिंकण्याची सुवर्ण संधी. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.
1: प्रथम पारितोषिक 50,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 35,000 रुपये, तृतीय पारितोषिक 25,000 रुपये. प्रोत्साहनपर 11,000 रुपयांची 3 आणि 5,000 रुपयांची 2 पारितोषिके.
0: माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी किमान 10 महिलांचा ग्रुप असणे आवश्यक. ग्रुपमध्ये विवाहित एकल महिला असाव्यात, मुली नको. मुलींचा वेगळा ग्रुप असेल तर त्यांना वेगळी बक्षिस देण्यात येतील. प्रत्येक ग्रुपला 5 ते 10 मिनिटाचा वेळ असेल. म्युझिक गाणी स्वतः आणावीत. भव्य मंगळागौरी स्पर्धेचं आयोजन.
1: नोंदणीसाठी संपर्क लेडीज क्लब धाराशिव. नोंदणीची अंतिम दिनांक 4 सप्टेंबर 2026. अधिक माहितीसाठी संपर्क सौ नैना वाघ मॅडम, मोबाईल 9422-9941-80, सौ पुनगडे मॅडम 9420-2549, सौ जाधवर मॅडम 9404-2332-52, श्रीमती संगीता भोरे मॅडम मोबाईल 9850-2629-16.
0: तेव्हा माहेर मंगळागौरी स्पर्धेमध्ये सर्व महिला भगिनींनी सहभागी होऊन आनंद उत्सव साजरा करावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या तथा लेडीज क्लब धाराशिव अध्यक्षा माननीय सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांनी केलं आहे. स्थळ लेडीज क्लब धाराशिव.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: जग जग ले दिल जुबा।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4. रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध. तसेच radio.coe.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा, आनंदी रहा. संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.